त्यांनी अतिशय वेगवेगळ्या उदाहरणांचे तसेच वेगवेगळे दाखले देऊन शिष्य कसा असावा हे आपल्याला सांगितलेले आहे.

गुरुदेवांचं बराबरी करी तो शिष्य दुराचारी, भ्रांती बैसली अभ्यांतरी, सिद्धांत नेणवी, देव मनीषी भाविला, मंत्री देवपणासी आला, सद्गुरु नवची कल्पिला ईश्वराचीनी, म्हणवनी सद्गुरु पूर्णपणे, देवाहून देवाहून अधिक कोटी गुणे, जयासी वर्णिता भांडणे, वेदशास्त्री लागली, असो सद्गुरु पदापुढे दुजे काहीच न चढे, देव सामर्थ्य ते केवढे माया जनित। समर्थ सांगतात की गुरु आणि देव यांची जो बरोबरी करतो तो शिष्य दुराचारी समजावा। तो सिद्धांत जाणत नसल्याने त्याच्या हृदयात विपरीत ज्ञान सुदृढ झालेलं असतं। वास्तविक मनुष्य आपल्या कल्पनेने देव तयार करतो, मंत्रांमुळे देवाला देव पण येतं, परंतु ईश्वरालाही सद्गुरूची कल्पना करता येणार नाही। अहो सद्गुरु कृपा जयासी, सामर्थ्य न चले तयापासी, ज्ञानबळे वैभवासी तृण तुच्छ केले। अहो सद्गुरु कृपेची ने बळे अपरोक्ष ज्ञान

ज्ञानाचेनी उजाळे माये सहित ब्रह्मांड सगळे दृष्टी सनयी. सद्गुरु कृपेच्या बळाने प्राप्त झालेल्या प्रत्यक्ष ज्ञानानुभवाच्या बळाने मायेसहित सर्व ब्रह्मांडाच्या त्याच्या दृष्टीस पडत नाही. सत्शिष्याचे वैभव हे असं असतं, सद्गुरु वचनावर त्याचा दृढ विश्वास असतो. ऐसे सत्शिष्याचे वैभव सद्गुरु वचनी दृढ भाव, तेणे गुणे देव राव स्वयेची होते. अंतरी अनुतापे तापले, तेणे अंतर शुद्ध झाले. पुढे सद्गुरु वचन निवाले सच्चिष्य ऐसे. लागता सद्गुरु वचन पंथे, जाले ब्रह्मांड पालथे. तरी जयाच्या शुद्ध भावार्थे पालटन धरिजे. शरण सद्गुरुस गेले सच्चिष्य ऐसे निवडले. क्रिया पालटे झाले पावन ईश्वरी. या प्रकारे अनन्य भावाने जे सद्गुरु शरण जातात त्यांनाच सच्चिष्य म्हणतात. त्याच्या आत बाहेर बदल होऊन ते ईश्वर स्वरूपी ऐक्य पाऊन पावन होतात.

ऐसा सद्भाव अंतरी तेची मुक्तीचे वाटेकरी येर माई ग वेषधारी असचिष्य वाटे विषयांचे सुख परमार्थ संपादणे लौकिक देखो वेखी पडत मूर्ख शरण गेले जाली विषयीस वृत्ती अनावर दृढ धरिला संसार परमार्थ चर्चेचा विचार मळीन झाला मोड घेतला परमार्थाचा हव्यास धरिला प्रपंचाचा भार वाहिला कुटुंबाचा काबाडी झाला.

मानिला प्रपंची आनंद, केला परमार्थी विनोद, भ्रांत मूढ मतिमंद लोधला कामी, सुकर पुजिले विलेपने, मैसा मर्दिला चंदने, तैसा विषयी ब्रह्मज्ञाने विवेके बुधिला। समर्थ सांगतायत की असा सद्गुरूविषयी दृढ भाव ज्याच्या अंतरात असतो तेच मुक्तीचे वाटेकरी असतात, बाकीचे शिष्य नुसते वेषधारी। तसेच जे वेषधारी शिष्य असतात ते खरे तर विषयात सुख मानणारे असतात, लोकात प्रतिष्ठा लाभावी म्हणून ते परमार्थ करतात आणि त्यासाठी सद्गुरू शरण जाण्याचा देखावा करतात, वास्तविक ते पढत मूर्ख असतात। अशांना विषयांची अनावर ओढ असते आणि त्यांनी संसारास दृढ धरलेलं असतं, त्यामुळे परमार्थ करण्याचा त्यांचा विचार मागे पडतो। तसेच प्रपंचाचा त्यांना लोभ असतो, त्यामुळे कुटुंबाचा भार वाहता वाहता ते त्याचे सेवक बनून जातात। प्रपंच करण्यातच त्यांना आनंद वाटत असतो, परमार्थ ते करमणुकी करता करतात आणि भ्रमात राहतात, मूळ व मतिबंध असून कामाने लुप्त होतात। मानिला प्रपंची आनंद, केला परमार्थी विनोद, भ्रांत मूढ मतिमंद लोधला कामी। सुकराला सुगंधी लेप लावाव्या, रेड्याला चंदनाने मर्दन करावं, तसे विषयासक्ताला ब्रह्मज्ञानाचा उपदेश करणं हे याप्रमाणे व्यर्थच आहे।

रासब उगिरडा लोळे तयासी परिमळ सोहळे उलुक अंधारी पळे तया केवी हंस पंगते तैसा विषयदारीचा बराडी घाली अदब पत्नी उडी तयास भगवंत आवडी सत्संग कैसा वर्ती करून दांताळी स्वानपुत्र हाडे जगळी तैसा विषयी तळमळी विषय सुखा कारणे तया स्वानमुखी परमान्न की मर्कटास सिंहासन तैसे विषय सत्ता ज्ञान जिरेल कैसे रासभे राखता जन्म गेला तो पंडितांमध्ये प्रतिष्ठला न वचे तैसा अशक्ताला परमार्थ नाही मिळाला राजहंसांचा मेळा तेथे आला डोंब कावळा लक्षुण विष्ठेचा गोळा हंस म्हणवी समर्थ सांगतात की गाढ उगिरड्यावर लोळत असते त्याला सुगंधी द्रव्याने मर्दन करून काय उपयोग घुबडाला अंधार प्रिय असतो त्यामुळे ते अंधाराकडेच धाव घेतं त्याला सूर्यप्रकाशात विहार करणाऱ्या हंसाच्या पंगतीत कसं बसवता येईल त्याप्रमाणे आषाढभूतपणे विषयी सुखाची अपेक्षा करणाऱ्याला भगवंतांची आवड सत्संगाची आवड कशी असणार राजहंसांच्या समुदयात जर एखादा डोंबकाळा चुकून आला तरी त्याचे लक्ष विष्ठेच्या गोळ्याकडे असते मात्र तो स्वतःला हंस म्हणवितो

0: Ashwani FM Rainbow 107.1 MHz Musically yours.
1: नमस्कार श्रोते हो, आकाशवाणी मुंबईच्या 107.1 MHz FM रेनबो केंद्रावर आपण सर्वांचं स्वागत आहे.

श्रोतेहो, रेनबो फंडे कार्यक्रमाला सुरुवात झालेली आहे आणि कार्यक्रमात पुढे जाण्याअगोदर आपण जाणून घेऊया हवामान वृत्त. कुलाबा वेधशाळेने नोंदवलेल्या नोंदीनुसार कमाल तापमान 36 अंश सेल्सिअस, किमान तापमान 30 अंश सेल्सिअस. तसेच सांताक्रूज वेधशाळेने नोंदवलेल्या नोंदीनुसार कमाल तापमान 35 अंश सेल्सिअस, किमान तापमान 30 अंश सेल्सिअस आणि सापेक्ष आर्द्रता 77%. हवामानाचा अंदाज पुढील 24 तासांसाठी मुंबई शहर आणि उपनगरांकरिता.

वृत्तात पुढील प्रमाणे. आकाश अंशतः ढगाळलेली असण्याची शक्यता वेधशाळेने वर्तवलेली आहे. तसेच कमाल तापमान 35 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 30 अंश सेल्सिअसच्या आसपास असण्याची शक्यता वेधशाळेने वर्तवलेली आहे. हा होता हवामानाचा अंदाज.

डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.

साहित्य विश्वातलं एक झुंजार व्यक्तिमत्व प्रल्हाद केशव अत्रे यांचा आज स्मृतिदिन. त्यांच्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने त्यांनी लिहिलेल्या आणि खूप सुंदर अशा कविता आज आपण रेनबो फंडेच्या या सत्रात ऐकणार आहोत. ऐकत रहा 107.1 मेगाहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची FM रेनबो वाहिनी.

0: श्रोतेहो, आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या अनुषंगाने भारत सरकारच्या आयुष मंत्रालयातर्फे 14 जून रोजी एक विशेष योग सत्र आयोजित करण्यात येत आहे. सकाळी 6:15 ते सकाळी 7:35 या वेळात आपण या सत्रात सहभागी होऊन गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्सच्या नामांकन प्रक्रियेचा भाग होऊ शकता. यासाठी आपल्याला करायचे ते इतकंच, 1800-315-7008 या टोल फ्री क्रमांकावर मिस्ड कॉल दिल्यानंतर आपली नोंदणी होऊन आपल्याला व्हॉट्सॲपवर एक संदेश मिळेल ज्यामध्ये योग सत्राची लिंक दिलेली असेल. 14 जून रोजी सकाळी 6:15 आपण या लिंकद्वारे लॉग इन करून या सत्रामध्ये सहभागी व्हायचं आहे. क्रमांक पुन्हा एकदा ऐका, 1800-315-7008.
1: प्रल्हाद केशव अत्रे, महाराष्ट्रातील एक झंझावती व्यक्तिमत्व. साहित्य, शिक्षण, नाटक, चित्रपट, राजकारण, पत्रकारिता या विविध क्षेत्रांमध्ये त्यांनी आपला ठसा उमटवला आणि सर्वच क्षेत्रामध्ये त्यांचा अत्यंत दबदबा, विलक्षण दबदबा होता आणि अर्थातच जनमानसावर त्यांचा प्रचंड पगडा होता. आपल्या वक्तृत्वाने ते श्रोत्यांना भारावून टाकत असत. तसेच संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये सुद्धा त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. काही काळात ते विधानसभेतही होते, त्या काळातही विद्वान आणि साहित्यिकांबरोबर अर्थातच त्यांचे वादही खूप गाजले. त्यांची रचलेली एक सुंदर रचना आशा भोसलेंच्या स्वरात आपण ऐकूया.

शरीर आणि मनाच्या आरोग्यासाठी योग मार्गाचा उपयोग होतो. आपल्या तब्येतीसाठी आपल्यापैकी अनेक जण योगासनं करतात, परंतु त्याच्या जोडीला यमनियमन समजून केले तर संपूर्ण कुटुंबाला त्याचा लाभ होऊ शकतो. कसं ते सांगणार आहेत योग मार्गदर्शक वर्षा दीक्षित. कौटुंबिक स्वास्थ्यासाठी योग यामध्ये कौटुंबिक स्वास्थ्यासाठी योग वर्षा दीक्षित यांची मुलाखत, आणि त्यापूर्वी आपुलकी या घरात हस्मिता जोगळेकर लिखित संवाद अवश्य ऐका. मंगळवार दिनांक 16 जून रोजी दुपारी 12 ते 1 या वेळात वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही. कौटुंबिक स्वास्थ्यासाठी योग.

आचार्य अत्रे यांच्याबद्दल आपण बोलत होतो आणि आचार्य ही बिरुदावली त्यांना प्राप्त झाली. ते तेव्हाचे राष्ट्रपती डॉक्टर राधाकृष्णन यांनी त्यांचे रायटर अँड फायटर ऑफ महाराष्ट्र असं यथार्थ वर्णन केलं होतं. आचार्य अत्रे यांचा जन्म 13 ऑगस्ट 1898 रोजी झाला. पुणे आणि लंडन येथे त्यांनी उच्च शिक्षण प्राप्त केलं. भारतात परतण्यापूर्वी हॅरो इथे त्यांनी अध्यापनही केलं. पुण्यातील कॅम्प एज्युकेशन सोसायटीच्या शाळेत ते अध्यापक होते आणि या शाळेचे पुढे ते मुख्याध्यापकही झाले. नवयुग वाचनमालेद्वारे त्यांनी लिहिलेली शालेय क्रमिक पुस्तकं हे त्यांचं शैक्षणिक क्षेत्रातील मोठं योगदान. मराठी रंगभूमीच्या इतिहासात आचार्य अत्रे यांना विशेष स्थान आहे. त्यांनी एकूण 22 नाटकं लिहिली. विनोदप्रधान नाटकांची नवी परंपरा त्यांनी घडवली. साष्टांग नमस्कार, मोरूची मावशी, लग्नाची बेडी, भ्रमाचा पोपळा, तसेच निखळ विनोद हे या नाटकांचं वैशिष्ट्य. तो मी नव्हेच हे त्यांचं उत्कंठाप्रधान नाटकही प्रचंड गाजलं. उद्याचा संसार यासारखी शोकात्मक नाटकंही लिहिली त्यांनी. मास्टर विनायक यांनी दिग्दर्शित केलेल्या ब्रह्मचारी, ब्रँडीची बाटली या चित्रपटांच्या कथा पटकथा त्यांनी लिहिल्या. पायाची दासी, धर्मवीर हे त्यांचे उल्लेखनीय चित्रपट. अत्रे पिक्चर्स ही संस्था त्यांनी स्थापन केली होती आणि साने गुरुजींच्या कथेवर आधारित श्यामची आई या चित्रपटाची निर्मिती आणि दिग्दर्शन त्यांनी केलं. आता आपण थोड्या वेळापूर्वी जे भर जरी ग पितांबर हे गीत, सुंदर असं गीत ऐकलं, ते श्यामची आई चित्रपटातील, आणि यानंतर बकुळ पंडित यांच्या स्वरातील आणि प्रल्हाद केशव अत्रे यांनी रचलेली सुंदर शब्दरचना आपण ऐकणार आहोत.

डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.

श्रोते हो, सर्वोच्च, उच्च, जिल्हा आणि दुय्यम न्यायालयात दाखल खटल्यांची माहिती, न्यायालयाने दिलेले निकाल, दाव्यांची सद्यस्थिती याची माहिती सर्वसामान्यांना ऑनलाईन देणारी व्यवस्था म्हणजे नॅशनल ज्युडिशियल डेटा ग्रीड पोर्टल। या पोर्टलवर जाऊन विधी आणि न्याय मंत्रालयाच्या न्याय विभागाकडून देण्यात आलेली माहिती अवश्य जाणून घ्या। याविषयी शंका प्रश्न असतील तर hod.ecourts@nic.in वर ईमेलद्वारे पाठवा। NJDG नॅशनल ज्युडिशियल डेटा ग्रीडचा जरूर उपयोग करा।

श्रोतेहो, सर्वोच्च, उच्च, जिल्हा आणि दुय्यम न्यायालयात दाखल खटल्यांची माहिती, न्यायालयाने दिलेले निकाल, दाव्यांची सद्यस्थिती याची माहिती सर्वसामान्यांना ऑनलाईन देणारी व्यवस्था म्हणजे नॅशनल ज्युडिशियल डेटा ग्रीड पोर्टल। या पोर्टलवर जाऊन विधी आणि न्याय मंत्रालयाच्या न्याय विभागाकडून देण्यात आलेली माहिती अवश्य जाणून घ्या। याविषयी शंका प्रश्न असतील तर hod.ecourts@nic.in वर ईमेलद्वारे पाठवा। NJDG नॅशनल

प्रल्हाद केशव अत्रे, आचार्य अत्रे, त्यांचं लेखन विविधांगी, त्यात प्रवासवर्णन, चरित्र, आत्मचरित्र आणि ललित साहित्याचा देखील समावेश. मी कसा झालो, हशा आणि टाळ्या या आत्मकथनपर पुस्तकांबरोबरच करेचं पाणी या आत्मचरित्राचे 5 खंड त्यांनी लिहिलेल्या विडंबन काव्याचा आवर्जून उल्लेख केला जातो. आणि देखील अत्र्यांनी विडंबन या काव्यप्रकाराची फक्त रुजवातच केली नाही, तर त्या प्रकाराला प्रतिष्ठा देखील मिळवून दिली. केशव कुमार या टोपण नावाने त्यांनी विडंबन काव्य लिहिलं. त्यामध्ये रविकिरण मंडळ तसंच केशव सुतादी जुन्या कवितांच्या काव्यांची रंगतदार विडंबनं आहेत. झेंडूची फुले या शीर्षकाने या विडंबन गीतांचा संग्रह त्यांनी प्रकाशित केला आणि या विडंबन गीतांचा स्वतंत्र काव्य प्रकार म्हणून मराठीच्या शालेय अभ्यासक्रमात देखील त्याचा समावेश आढळतो.

डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.

एखाद्या व्यक्तीबरोबर आपला वाद झाला की अर्थातच ती व्यक्ती आपल्या सर्वांपेक्षा जास्त लक्षात राहते, होय ना? तर हे आत्ता सांगण्याचं कारण काय, तर असे अनेकदा वादविवाद प्रल्हाद केशव अत्रे यांचे अनेकांबरोबर व्हायचे, तर शंकरराव देव, एस एम जोशी, तसेच बाळासाहेब ठाकरे, नासी फडके, श्रीम माटे, मामा वरेरकर अशा अनेकांबरोबर त्यांनी घातलेले वाद खूप गाजले. अर्थातच विचारांमध्ये तफावत असते, प्रत्येकजण हा आपल्या जागी योग्य असतो आणि प्रत्येकाला आपले विचार हे योग्य वाटत असतात, त्याचबरोबर दुसऱ्यांच्या मतांचा, विचारांचा आदरही ते करत असतात, तरी देखील कधी कधी वाद हे होतातच. आणि आचार्य अत्र्यांचं लेखणी इतकंच वाणीवरही जबरदस्त प्रभुत्व होतं आणि त्यांची भाषणं म्हणजे श्रोत्यांसाठी मेजवानीच असायची आणि त्यांच्या सभांना विक्रमी गर्दी व्हायची. भाषण करताना त्यांची उभं राहण्याची ढ, भावभाव, वक्तृत्वशैली यांचा प्रभाव इतका होता की अनेक

श्रोतेहो, आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या अनुषंगाने भारत सरकारच्या आयुष मंत्रालयातर्फे 14 जून रोजी एक विशेष योग सत्र आयोजित करण्यात येत आहे. सकाळी 6:15 ते सकाळी 7:35 या वेळात आपण या सत्रात सहभागी होऊन गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्सच्या नामांकन प्रक्रियेचा भाग होऊ शकता. यासाठी आपल्याला करायचे ते इतकंच, 1-800-315-7008 या टोल फ्री क्रमांकावर मिस्ड कॉल दिल्यानंतर आपली नोंदणी होऊन आपल्याला व्हॉट्सॲपवर एक संदेश मिळेल ज्यामध्ये योग सत्राची लिंक दिलेली असेल. 14 जून रोजी सकाळी 6:15 आपण या लिंकद्वारे लॉग इन करून या सत्रामध्ये सहभागी व्हायचं आहे. क्रमांक पुन्हा एकदा ऐका, 1-800-315-7008.

0: What's up in life? Man more calm. Ethano aram. So start up your day with Rainbow Fun Day. Rainbow Fun Day.
1: Rainbow Fun Day. Rainbow Fun Day.
0: Musical saath. Real life baat. Cinema natak. Bhatkan dikhas. Start up your day with Rainbow Fun Day. Rainbow Fun Day.
1: Rainbow Fun Day.
2: पद्म पुरस्कारांच्या मालिकेची काल सांगता झालेली आहे. 7 वाजले की सगळ्यांचं लक्ष असतं ते पद्म पुरस्कारांच्या मालिकेकडे. 1 फेब्रुवारीपासून सुरू झालेली ही मालिका काल तिची सांगता झाली आणि समाजाला आपल्या अविरत सेवेतून सेवा देणाऱ्या मुक्ती कलेद्वारे असो किंवा इतर कोणत्याही क्षेत्रातल्या सेवेने असो अशा सर्व व्यक्तिमत्वांचा आदर्श आपण आपल्यासमोर ठेवला पाहिजे.

केशवकुमारांनी रचलेल्या गीतांचा आपण आनंद घेत आहोत रेनबो फंडेमध्ये. त्यांच्याबद्दल आज रेनबो फंडेबद्दल बोलणं झालं, परंतु एक तास खरं तर कमी पडण्यासारखा आहे. त्यांच्याबद्दल सांगताना बऱ्याच गोष्टी आठवत असतात. तर बांबुर्डा या गावचं शिवाजीनगर आणि रे मार्केटचं महात्मा फुले मार्केट असं नामकरण करण्यात त्यांचा पुढाकार होता. 1942 साली झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते ते, आणि बेळगाव येथील 38व्या मराठी नाट्यसंमेलनाचं तसंच 10व्या मराठी पत्रकार संमेलनाचेही अध्यक्षस्थान त्यांनी भूषवलं. त्यांच्या स्मरणदिनाच्या निमित्ताने प्रल्हाद केशव अत्रे यांच्या स्मरणदिनाच्या निमित्ताने त्यांच्या स्मृतींचा आठव करत आपण त्यांच्या रचनांचा आनंद अनुभवला या चतुरस्त्र व्यक्तिमत्वाला शतशहा नमन. केशवकुमारांची आईविषयीची ही रचना आशा भोसलेंच्या स्वरात आपण ऐकूया.

0: 2026 या वर्षासाठी योग दिनाची संकल्पना आहे निरोगी वृद्धत्वासाठी योग। श्रोते हो, योग दिनानिमित्त आयुष मंत्रालयातर्फे योग संगम पोर्टल सुरू करण्यात आले। त्या माध्यमातून विविध योग संस्था, शासकीय विभाग, शैक्षणिक संस्था, स्वायत्त संस्था, सार्वजनिक उपक्रम, स्थानिक संस्थांना 21 जून रोजी प्रधानमंत्र्यांच्या मुख्य योग कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळणार आहे। योग संगम पोर्टल।
1: आकाशवाणी पुणे, योगेश रांगणेकर प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात देशात अनेक क्रांतिकारी बदल झाल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं प्रतिपादन। आगामी पावसाळी अधिवेशनात महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक 2026 सादर करणार। राज्यातील सर्व ग्रामीण पाणीपुरवठा योजना सौर ऊर्जेवर आणण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा। नीट फेरपरीक्षेसाठी विद्यार्थ्यांना अतिरिक्त 15 मिनिटांचा वेळ मिळणार। आणि नेमबाज आणि प्रशिक्षक जसपाल राणा यांचं निधन। आता सविस्तर बातम्या। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या 12 वर्षांच्या पंतप्रधानपदाच्या कारकिर्दीत अनेक महत्वपूर्ण योजना राबवून देशाचा चेहरामोहरा बदलला। एवढंच नाही तर या काळात जागतिक पातळीवर भारताची पत वाढवण्याचं कामही पंतप्रधानांनी केलं असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं। पंतप्रधान मोदी यांनी सलग 4,399 पेक्षा अधिक दिवस देशाचं नेतृत्व करत सर्वाधिक काळ कार्यरत राहिलेले निर्वाचित पंतप्रधान म्हणून नवा विक्रम प्रस्थापित केला आहे। या पार्श्वभूमीवर मुंबईत काल घेतलेल्या पत्रकार परिषदेत फडणवीस बोलत होते। यावेळी त्यांनी गेल्या 12 वर्षात केंद्र सरकारनं केलेल्या विविध क्रांतिकारक बदलांचा लेखाजोखा मांडला। महिला सक्षमीकरणासाठीच्या विविध योजना, पायाभूत सुविधा क्षेत्रात झालेले गुणात्मक आणि संख्यात्मक बदल यासह केंद्र सरकारनं घेतलेल्या महत्वपूर्ण निर्णयांची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली। केंद्र सरकारच्या मदतीनं महाराष्ट्रामध्ये झालेल्या विविध प्रकल्पांबाबत बोलताना मुख्यमंत्री म्हणाले,
2: केंद्र सरकारच्या मदतीने महाराष्ट्रामध्ये गेल्या 10 वर्षात 100 पेक्षा अधिक प्रकल्प आपण पूर्ण केलेले आहेत। आज छत्रपती शिवरायांचे 11 किल्ले युनेस्कोच्या वर्ल्ड हेरिटेज यादीत गेले आहेत। मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्यात आलेला आहे। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं स्मारक लंडनमध्ये असेल किंवा युनेस्को त्यांच्या पुतळ्याचं अनावरण असेल, इंदू मिल इथलं स्मारक असेल, नवी मुंबईचं आंतरराष्ट्रीय विमानतळ असेल, मेट्रो 3 सहित वेगवेगळ्या शहरांमधल्या मेट्रो असतील, अटल सेतू, कोस्टल रोड, मुंबई पुणे कनेक्टिंग लिंक आणि सगळ्यात महत्वाचं पुढचे 30 वर्ष महाराष्ट्र देशात नंबर 1 राहील अशा पद्धतीचं वाढवण बंदर की जे जगातलं पहिल्या 10 बंदरातलं बंदर असणार आहे, 10 लाख लोकांना रोजगार देणार आहे आणि महाराष्ट्राची आणि भारताची अर्थव्यवस्था बदलवून टाकणार आहे।
1: राज्यातल्या महिला शेतकऱ्यांना स्वतंत्र शेतकरी म्हणून कायदेशीर मान्यता देण्यासाठी महाराष्ट्र

राष्ट्रीय महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक 2026 आगामी पावसाळी अधिवेशनात सादर करणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. मुंबईत काल एका बैठकीत या विधेयकाच्या मसुद्यावर सविस्तर चर्चा झाली. कृषी क्षेत्रातल्या महिलांना शेतकरी म्हणून वैधानिक मान्यता देणं, त्यांच्यासाठी स्वतंत्र संस्थात्मक यंत्रणा उभारणं, तसंच कर्ज, अनुदान, तंत्रज्ञान, बाजारपेठ आणि सामाजिक सुरक्षा योजनांचा लाभ उपलब्ध करून देण्यात

फडणवीस यांनी दिले आहेत. ग्रामीण पेयजल धोरणासंदर्भात काल मुंबईत झालेल्या बैठकीत ते बोलत होते. पाणी पुरवठा योजनेचा स्रोत, योजनेवर अवलंबून असलेल्या नागरिकांची संख्या, मोटार पंपाची क्षमता, योजनेसाठी लागणारी वीज या सर्व बाबींचा विचार करून महाराष्ट्र ऊर्जा विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून संपूर्ण योजनांसाठी सौर ऊर्जेचं धोरण तयार करावं असं मुख्यमंत्री म्हणाले. राज्यामध्ये कुठेही वीज देयकांच्या थकबाकीमुळे पाणी पुरवठा योजना बंद पडू नये याची काळजी घेण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. दरम्यान अल निनोचा मोठा परिणाम आपल्या राज्यावर होण्याचा अंदाज असून यासाठी कृती दलाची स्थापना केल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. प्रत्येक जिल्ह्याला उद्दिष्ट देऊन जलसंधारणाची कामं पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत. राज्य सरकारकडून दिल्या जाणाऱ्या मार्गदर्शनानुसार शेतकऱ्यांनी पेरणी केली तर दुबार पेरणीची वेळ येणार नाही असंही फडणवीस म्हणाले. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आगामी आषाढी पालखी सोहळ्याच्या नियोजनाबाबत काल पुण्यात बैठक घेतली. संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज याबरोबरच राज्यातील इतर संतांचा पालखी सोहळा पुणे विभागात मुक्कामी असतो. या काळात वारकऱ्यांना सर्व आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावं असे निर्देश सुनेत्रा पवार यांनी दिले. वारकऱ्यांसाठी स्वच्छ शौचालय, पिण्याचं शुद्ध पाणी, आरोग्य सुविधा, मदत केंद्र आणि दिशादर्शक फलक यांची पुरेशी व्यवस्था करावी, निर्मल वारी अभियान प्रभावीपणे राबवावं, कचरा व्यवस्थापन आणि अन्नपदार्थांमधील भेसळ रोखण्यावर भर द्यावा असे निर्देश पवार यांनी दिले. पुणे विभागातील वरिष्ठ अधिकारी आणि लोकप्रतिनिधी यावेळी उपस्थित होते. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. येत्या 21 जून रोजी होणाऱ्या नीट यूजी फेरपरीक्षेचा कालावधी 15 मिनिटांनी वाढवण्यात आला आहे. ही परीक्षा पारदर्शक पद्धतीनं सुरक्षित वातावरणात व्हावी, गैरप्रकार होऊ नयेत याकरता राष्ट्रीय चाचणी संस्थेनं माजी परीक्षार्थींकडून सूचना घेऊन विविध उपाययोजना केल्या आहेत. त्यानुसार आता परीक्षेचा कालावधी 195 मिनिटांचा केला आहे. हा पेपर आता दुपारी 2 ते 5:15 या वेळेत होईल. विद्यार्थ्यांची हजेरी पत्रकावर सही करणं, ओळखपत्र आणि इतर दस्तऐवजांची छाननी करणं या कामांसाठीचा वेळ त्यात अंतर्भूत राहील. त्याचप्रमाणे कच्च्या कामासाठी प्रश्नपत्रिकेत वाढीव जागा दिली आहे. विद्यार्थ्यांनी प्रवेशपत्र आणि माहिती पत्रकावरच्या सूचना काळजीपूर्वक वाचाव्यात असं आवाहन एनटीएनं केलं आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन अर्थात एसटी महामंडळाच्या प्रवासी सेवांमध्ये अधिक पारदर्शकता, सुलभता आणि डिजिटल व्यवहारांना चालना देण्यासाठी येत्या 1 ऑगस्टपासून महिला, ज्येष्ठ नागरिक आणि अमृत ज्येष्ठ नागरिक प्रवाशांसाठी नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड हे स्मार्ट कार्ड बंधनकारक केलं जाणार आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी ही माहिती दिली. आज अखेर नोंदणी केलेल्या 51 लाख नागरिकांपैकी 25 लाख स्मार्ट कार्ड कार्यान्वित केले आहेत. कांद्याची खरेदी क्विंटलमागं 1,650 रुपये दरानं करायचा निर्णय काल केंद्रीय ग्राहक व्यवहार आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाच्या बैठकीत घेण्यात आला. कांदा खरेदीचं प्रमाण वाढवण्याबाबत तसंच शेतकऱ्यांना अधिक लाभ देण्याच्या उद्देशानं केंद्रीय ग्राहक व्यवहार आणि सार्वजनिक वितरण मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. बाजारपेठेच्या परिस्थितीनुसार अधिक कांदा खरेदी व्हावी याप्रकारे कांद्याचं मूल्य ठरवण्याच्या पद्धतीत सुधारणा केल्याचंही जोशी यांनी म्हटलं आहे. पुण्यातील केंद्रीय जल आणि विद्युत संशोधन केंद्र उद्या 110वा स्थापना दिवस साजरा करत आहे. या निमित्तानं उद्या सकाळी 10 ते 4 या वेळेत नागरिकांना या केंद्राला भेट देऊन इथल्या कामकाजाची माहिती जाणून घेता येणार आहे. खडकवासला इथल्या जल आणि विद्युत संशोधन केंद्राच्या आवारात देशातील लहान मोठ्या धरणांचे अभ्यास नमुने, जलविद्युत प्रकल्पांचे आराखडे नागरिकांना पाहता येणार आहेत. पुणे महानगरपालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्या हस्ते या कार्यक्रमाचं उद्घाटन करण्यात येणार असल्याचं केंद्राचे प्रभारी संचालक अनिल पुरोहित यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याला जागतिक आध्यात्मिक तसंच सांस्कृतिक पर्यटन केंद्र म्हणून विकसित करण्याच्या दृष्टीनं शिर्डी इथं काल पर्यटनविषयक तयारीचा आढावा घेण्यात आला. केंद्रीय पर्यटन मंत्रालयाचे सचिव भुवनेश कुमार यांच्या अध्यक्षतेखाली ही उच्चस्तरीय बैठक पार पडली. या बैठकीत कुंभमेळ्याच्या अनुषंगानं पर्यटन पायाभूत सुविधा, भाविकांसाठी सुविधा, सांस्कृतिक उपक्रम, ब्रँडिंग आणि देशपरदेशात प्रसिद्धी या संदर्भातील नियोजनावर सविस्तर चर्चा करण्यात आली. नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंग यांनी तयारीच्या सद्यस्थितीचं सादरीकरण केलं. राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळानं इयत्ता 9वीच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेल्या विश्वकोश ज्ञानवर्धन स्पर्धेत चंद्रपूर जिल्ह्यातल्या विद्यार्थ्यांनी बाजी मारली आहे. ऑनलाईन पद्धतीनं झालेल्या या स्पर्धेमध्ये चंद्रपूरच्या मूल तालुक्यातल्या फिस्कुटी इथल्या विश्वभारती विद्यालयाच्या ममता कोसारे आणि सौरव लेंगुरे या विद्यार्थ्यांनी संयुक्तपणे प्रथम क्रमांक पटकावला आहे. याच विद्यालयातील वैभव पोहणकर या विद्यार्थ्यानं
दुसरा क्रमांक मिळवला आहे.

जिल्हाधिकारी वसुमना पंत यांच्या हस्ते काल यशस्वी विद्यार्थ्यांना गौरवण्यात आलं. नेमबाज आणि प्रशिक्षक आशियाई क्रीडा स्पर्धेतील सुवर्णपदक विजेते जसपाल राणा यांचं गुरुवारी दिल्लीत निधन झालं. ते 49 वर्षांचे होते. जर्मनी झालेल्या आयएसएसएफ नेमबाजी विश्वचषक स्पर्धेनंतर प्रकृती बिघडल्यानं त्यांना उपचारासाठी दिल्लीतल्या एका रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. 2024 ऑलिम्पिक स्पर्धेत भारताची आघाडीची नेमबाज मनू भाकर हिला त्यांनी मार्गदर्शन केलं. राणा यांच्या निधनाबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय क्रीडामंत्री मनसुख मांडवीय यांनी शोक व्यक्त केला आहे. हवामान. भारतीय हवामान विभागानं येत्या 2 दिवसात नैऋत्य मोसमी पाऊस महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगण, आंध्र प्रदेश, पश्चिम बंगाल, ओडिशा, झारखंड, बिहार आणि छत्तीसगड राज्यांमध्ये पुढे सरकण्यासाठी अनुकूल परिस्थिती असल्याचं म्हटलं आहे. राज्यात उद्यापर्यंत विजांसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर मराठवाडा, विदर्भात आज उष्णतेच्या लाटेचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात देशात अनेक क्रांतिकारी बदल झाल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं प्रतिपादन. आगामी पावसाळी अधिवेशनात महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक 2026 सादर करणार. राज्यातील सर्व ग्रामीण पाणीपुरवठा योजना सौर ऊर्जेवर आणण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा. नीट फेअर परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना अतिरिक्त 15 मिनिटांचा वेळ मिळणार आणि नेमबाज आणि प्रशिक्षक जसपाल राणा यांचं निधन. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: Ashwani FM Rainbow 107.1 MHz Musically yours.
1: रेनबो फंडेच्या उत्तरार्धात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत.
2: फेसबुक इन स्काय, व्हॉट्सअप इन लाईफ, मन मोड काम, इथे नो आराम, सो स्टार्ट अप युअर डे विथ रेनबो फंडे. रेनबो फंडे,
3: रेनबो फंडे, रेनबो फंडे.
2: म्युझिकल साथ,

सकाळच्या वेळेला आता सगळ्यांची अशी छान गडबड सुरू असेल, कोणी पहाटेला मॉर्निंग वॉकवरून परत आलं असेल, गृहिणी घरात आपल्या कामात व्यस्त असतील, कुठेतरी चहापानाचा कार्यक्रम छान सुरू असेल, कोणी कॉफी पीत असेल, आणि विद्यार्थी आपल्या आता शाळेला जाण्याची सुरुवात अर्थातच तयारी करत असतील. काही जण तर गेलेही असतील. हो, आज 13 जून ना. काही ठिकाणी शाळा सुरूही झाल्या आहेत आणि 15 जूनपासून काही ठिकाणी सुरू होणार आहेत. तर छानपैकी तयारी करत आहेत सर्व विद्यार्थी. मात्र तोपर्यंत मी एक कॉफी घेऊन येते.

0: श्रोते हो, आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या अनुषंगाने भारत सरकारच्या आयुष मंत्रालयातर्फे 14 जून रोजी एक विशेष योग सत्र आयोजित करण्यात येत आहे. सकाळी 6:15 ते सकाळी 7:35 या वेळात आपण या सत्रात सहभागी होऊन गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्सच्या नामांकन प्रक्रियेचा भाग होऊ शकता. यासाठी आपल्याला करायचे ते इतकंच, 1800-315-7008 या टोल फ्री क्रमांकावर मिस्ड कॉल दिल्यानंतर आपली नोंदणी होऊन आपल्याला व्हॉट्सॲपवर एक संदेश मिळेल ज्यामध्ये योग सत्राची लिंक दिलेली असेल. 14 जून रोजी सकाळी 6:15 आपण या लिंकद्वारे लॉग इन करून या सत्रामध्ये सहभागी व्हायचं आहे. क्रमांक पुन्हा एकदा ऐका, 1800-315-7008.
1: श्रोते हो, जागतिक योग दिन 2026 ची संकल्पना ही निरोगी वार्धक्यासाठी योग ही आहे. योग केवळ शारीरिक तंदुरुस्ती राखण्यास मदत करत नाही तर जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर मानसिक आणि भावनिक आरोग्य सुनिश्चित करण्यातही महत्त्वाची भूमिका बजावतो. योग ही भारताच्या सर्वात मौल्यवान प्राचीन परंपरांपैकी एक आहे. योगाच्या नियमित सरावाने शरीराला ऊर्जा, मनाला शांती आणि दैनंदिन जीवनाला सकारात्मकता येते. श्रोते हो, गिनीज वर्ल्ड रेकॉर्डच्या प्रयत्नाचा एक भाग म्हणून आयुष मंत्रालय 14 जून 2026 रोजी सकाळी 6:15 ते 7:35 या वेळेत एका विशेष ऑनलाईन योगसत्राचे आयोजन करत आहे आणि यामध्ये आपण सर्वांनी या ऐतिहासिक उपक्रमाचा भाग व्हायचा आहे आणि असं सर्वांना आवाहन आहे आमच्याकडून. ऐकूया एक सुंदर गीत.

शरीर आणि मनाच्या आरोग्यासाठी योग मार्गाचा उपयोग होतो. आपल्या तब्येतीसाठी आपल्यापैकी अनेक जण योगासनं करतात, परंतु त्याच्या जोडीला यमनियमन समजून केले तर संपूर्ण कुटुंबाला त्याचा लाभ होऊ शकतो. कसं ते सांगणार आहेत योग मार्गदर्शक वर्षा दीक्षित. कौटुंबिक स्वास्थ्यासाठी योग यामध्ये कौटुंबिक स्वास्थ्यासाठी योग वर्षा दीक्षित यांची मुलाखत, आणि त्यापूर्वी आपुलकी या घरात हस्मिता जोगळेकर लिखित संवाद अवश्य ऐका. मंगळवार दिनांक 16 जून रोजी दुपारी 12 ते 1 या वेळात वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही. कौटुंबिक स्वास्थ्यासाठी योग.

0: या कार्यक्रमातील विचार हे तज्ञांचे वैयक्तिक विचार असून रेडिओ चॅनेल याच्याशी सहमत असेलच असं नाही.
1: दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे फक्त पूना गाडगीळ आणि सन्स. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पूना गाडगीळ आणि सन्स, रचना संसद समोर, प्रभादेवी मुंबई, गोखले रोड ठाणे, फडके रोड डोंबिवली आणि बदलापूर.
2: यंदाच्या अधिक महिन्यात आपल्या विष्णुरूप जावयासाठी गिफ्ट ठरलं का? मग आजच भेट द्या PN गाडगीळ अँड सन्सच्या जवळच्या शोरूमला.
3: आकर्षक चांदीच्या वस्तू आणि सुंदर पूजा साहित्याची खास रेंज
2: आणि जावयासाठी ट्रेंडी बजेट फ्रेंडली भरपूर व्हरायटीज.
3: शिवाय आपल्या लाडक्या लेकीसाठी जोडवी आणि पैंजणचे शेकडो स्टायलिश डिझाईन्स.
2: आजच भेट द्या पुना गाडगीळ अँड सन्स, अधिक महिन्यासाठी खास व्हरायटी सह आपल्या सेवेत.
1: श्रोते हो, आपण नेहमीच पाहतो की महिलांना सोन्याचे विविध नेकलेस खूप आवडतात. एकतर हा ठसठशीतपणे दिसणारा आणि पाहणाऱ्याच्या लगेच नजरेस पडणारा असा दागिना असतो. पण असं आहे की नेकलेसचेही बरेच सुंदर प्रकार आहेत. त्यातल्या काही प्रकारांची माहिती आज आपल्याला देण्यासाठी पूना गाडगी आणि सन्स या सराफी कंपनीचे संचालक श्रीयुत अमित मोडकसर यांना आपण आमंत्रित केलंय. मोडकसर नमस्कार.
4: नमस्कार
1: मोडकसर. आज आम्हाला एम्बॉस नेकलेस म्हणजे काय हेही सांगा, ते कसे असतात, ते कसे बनतात याची माहिती द्या.
4: एम्बॉस नेकलेस तुम्ही ऐकला याचं कारण त्याचं वजन जरा कमी असतं आणि आता वाढणाऱ्या सोन्याच्या किमतीच्या काळामध्ये नेकलेस तर करायचं आहे पण कमी किमतीत कसा होईल, तर त्याच्याकरता तर एम्बॉस नेकलेस म्हटलं जातं. तर एम्बॉस नेकलेस म्हणजे त्याच्यातले जे आकार असतात ते खिळ्यांनी ठोकून किंवा डाय पंचवरती ठोकून केलेल्या टिकल्यांचं एकमेकाला जोडून केलं जातं म्हणून त्याला एम्बॉसिंग म्हणतात. जे कशावरही छाप पाडणं दॅट इज अ एम्बॉस. तर साधारण ते 10-15 ग्रॅम पासून होतात, कारण नुसतं नेकलेस घेतलं तर 10 ग्रॅम पर्यंत येतं. त्याचे टॉप सकट घेतलं तर ते साधारण 13-14 ग्रॅम पर्यंत जातं. आणि टिकल्या आणि जाळी असं जनरली त्याचे डिझाईन असतात एम्बॉस नेकलेसचे. आणि मध्यभागी पेंडंट असतं आणि ते सुद्धा जाळी आणि एम्बॉस केलेल्या कुठल्या तरी आकारामध्ये बनवलं. मजुरी साधारणपणे 14% आसपास असते पण ते बजेट नेकलेस आपण म्हणू आता एम्बॉस नेकलेस, कारण एम्बॉस नेकलेस फार मोठा असेल तर त्याला नजाकता येत नाही. आणि हे नेकलेस घालण्याकरता तुम्ही गोंडा पण लावू शकता त्याला हुकनी किंवा नेकचेन, पण म्हणजे ती सोन्याची येणार, मग त्याची वजन वाढणार, त्याची किंमत वाढणार. पण अदरवाईज जर तुम्हाला 13-14 ग्रॅम मध्ये बसायचं असेल तर गोंडा लावून सुद्धा तुम्ही ते नेकलेस घालू शकता.
1: अच्छा, म्हणजे एम्बॉस नेकलेस हा आत्ता बनवण्यातला एकदम लेटेस्ट सोपा प्रकार आहे असं म्हणता येईल. मोडक सर, झालर नेकलेस हा प्रकार कसा असतो, त्यात आणि मोहिनी हारामध्ये नक्की कोणता फरक असतो ते सांगा.
4: झालर हार आणि मोहिनी हार असं ते कॉम्बिनेशन आहे. झालर हार आणि मोहिनी हार हे नेकलेस म्हणून वापरले जातात, जरी त्याचं हार असं नाव असलं तरी त्याला स्टिफनेस असतो. आणि झालर हार मध्ये काय असतं की साधारणपणे 3-4 लेन्स म्हणजे साखळ्यांचे त्याला वेगवेगळ्या आकाराच्या टिकल्या, म्हणजे कोहरी, पान, फुल अशा आकाराच्या टिकल्या लावल्या जातात. त्या टिकल्या लावलेल्या साखळ्यांच्या वरच्या भागामध्ये स्टिफ पट्टी असते. जसं पट्टी नेकलेस आपण मंगळसूत्र बघतो हल्ली, तर त्याच्यातल्या ज्या पट्ट्या असतात त्या पट्ट्या असतात आणि त्याच्यावरती चेन असते जी गळ्यावरती बसते. त्यामुळे म्हणजे जर झालरहार म्हटलं तर वरती सर्वात चेन येते, त्याच्याखाली पट्टी येते आणि त्याच्याखाली साखळ्यांचे 2-5 किती साखळ्या असतात ज्याच्यावर पान, फुल, कोयरीचे आकाराचे टिकले असतात. आता ह्याला जेव्हा जाळीचं काहीतरी पेंडंट लावलं जातं, जे फुगीर आकाराचं पेंडंट असतं, तर ते पेंडंट लावलं की त्याच

0: झालरहाराला मोहिनीहार म्हटलं जातं.
1: बर,
0: म्हणजे मोहिनीहार याच्यामध्ये फरक एवढाच आहे की मोहिनीहार मध्ये पेंडंट असतं, झालरहार मध्ये पेंडंट नसतं.
1: बरोबर.
0: अदरवाईज दोन्ही साधारणपणे मोहिनीहार म्हटलं तर तो 30 ते 50 ग्रॅम पर्यंत होतो विथ पेंडंट, झालरहार म्हटलं तर तो साधारणपणे 25 ते 40 ग्रॅम पर्यंत होतो, मजुरी म्हणाल तर 13 ते 15% दोन्ही.
1: आणि ह्याला बनवायला किती वेळ लागतो?
0: आणि यालाही परत मागे गोंडा लावायचा का चेन लावायची हा ऑप्शन असतो. बनवायला याला साधारणपणे तुम्हाला ऑर्डर द्यायची असली तर 10 ते 15 दिवसाचं, पण जनरली हे तयार मिळतात तुम्हाला दुकानांमध्ये.
1: बरोबर. दोन्ही पैकी मजुरी कशाला जास्त असते?
0: नाही, दोन्हीला मजुरी सेम आहे,
1: सेमच असते,
0: म्हणजे मोहिनीहार आणि झालरहारला, कारण फक्त पेंडंट एवढाच एक फरक.
1: पेंडंटची मोहिनी जोडल्यावर त्याला मोहिनी महार असं म्हटलं जातं. मोडक सर, आज आपण एम्बॉस नेकलेस, झालर नेकलेस या वेगवेगळ्या प्रकारच्या नेकलेसची माहिती आमच्या श्रोत्यांना दिलीत. श्रोतेही असे नेकलेस घ्यायला पूना गाडगे आणि सन्स यांच्या शोरूमला नक्की जातील असा मला विश्वास वाटतोय. धन्यवाद.
0: धन्यवाद.
1: दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे फक्त पूना गाडगीळ आणि सन्स. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पूना गाडगीळ आणि सन्स, रचना संसद समोर, प्रभादेवी मुंबई, गोखले रोड, ठाणे, फडके रोड, डोंबिवली आणि बदलापूर. सकाळचे ठीक 7:45 आणि 9 सेकंद झालेले आहेत. आता ऐकूया बहुप्रतीक्षित कार्यक्रम अज्ञात मुंबई.

0: श्रोतेहो नमस्कार. प्रसारित करत आहोत अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन. लेखक नितीन साळुंखे, वाचक अक्षय शिंपी आणि नेहा कुलकर्णी, संकल्पना शैलेश माळोदे, सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर. आज ऐकूया वॉटसनच्या एस्प्लेनेड हॉटेलच्या गोष्टीचा तिसरा भाग.
1: त्या काळच्या मुंबईत असलेली हॉटेल एकतर भायखळा माझगाव परिसरात होती किंवा किल्ल्याच्या तटबंदी आड होती. भायखळा माझगाव भागातली हॉटेल प्रशस्त असली तरी मुंबईचं व्यापारी केंद्र असलेल्या फोर्ट भागापासून दूर होती. तिथून किल्ल्यात ये जा करणं गैरसोयीचं होतं. त्यामुळे व्यापारी, फोर्टमध्ये ड्युटीवर हजर राहावं लागत असणारे ब्रिटिश अधिकारी, सैनिक, नौसैनिक इत्यादी लोक फोर्टमधल्या दाटीवाटीनं वसलेल्या हॉटेलचा आश्रय घेत. सुरक्षिततेच्या कारणामुळे फोर्टमधल्या हॉटेलची उंची 2-3 मजल्यांपेक्षा अधिक असू शकत नव्हती. आडवा विस्तारही जागेअभावी शक्य नव्हता. माझगाव भायखळा किंवा फोर्ट भागातल्या हॉटेलांची आणखी एक अडचण होती. एकमेकांना खेटून असलेल्या हॉटेलात माणसं, जनावरांचा कोलाहल, गर्दी, अस्वच्छता अशा वातावरणात नाईलाजानं राहत होती. तिथंही सर्व सोयी सुविधा उपलब्ध होत्या असं नव्हतं. मुळात त्या वस्तू हॉटेल म्हणून बांधण्यात आलेल्या नव्हत्या. जॉननं मात्र केवळ हॉटेल म्हणूनच वापरण्यासाठी इमारत बांधण्याचं ठरवून तो कामाला लागला. ते साल होतं 1865. जॉनला आपल्या हॉटेलची ठोकळेबाज इमारत बांधायची नव्हती की तेव्हा प्रचलित असलेल्या गॉथिक सार्सेनिक पद्धतीचीही. 1851 साली लंडनला भरलेल्या द ग्रेट एक्झिबिशनला जॉननं भेट दिली होती. त्या प्रदर्शनात त्यानं पोलादी सांगाडा आणि पोलाद आणि काचेचा वापर करून बांधलेला क्रिस्टल पॅलेस पाहिला होता. तो त्याच्या मनात भरला असावा. मुंबईतलं आपलं हॉटेल त्याच धर्तीवर बांधावं असं त्याच्या मनात होतं. आपल्या मनातली कल्पना त्यानं गॉस्कॉइन नावाच्या आर्किटेक्टला सांगितली आणि त्यावर आधारित डिझाईन तयार करायलाही सांगितलं. गॉस्कॉइननं जॉनच्या कल्पनेतल्या पोलादी फ्रेमच्या सांगाड्यावर आधारलेला हॉटेलचा आराखडा तयार करून जॉनला दाखवला. त्यावर चर्चा होऊन जॉननं त्यात काही बदल सुचवले, पण ते करण्यापूर्वीच अचानक गॉस्कॉइनचा मृत्यू झाला. गॉस्कॉइनच्या मृत्यूनंतर त्यानं केलेले कच्चे आराखडे घेऊन जॉन मेसर्स ऑर्डिश अँड ल फेबर या कंपनीचे रोलँड ऑर्डिश यांना भेटला. द ग्रेट एक्झिबिशनमध्ये उभारलेल्या भव्य क्रिस्टल पॅलेसच्या निर्मितीत रोलँड ऑर्डिश सहभागी होता. साहजिकच जॉनला नेमकं काय हवंय हे त्याच्या लक्षात आलं आणि त्याने हॉटेलच्या आराखड्यांना अंतिम स्वरूप दिलं.
2: संपूर्णपणे पोलादी फ्रेम्सवर आधारलेल्या 5 मजली भव्य हॉटेलचं छत म्हणजेच गच्ची लंडनच्या सेंट पॅनक्रास या स्टेशनच्या छताच्या डिझाईनच्या धर्तीवर आखलेलं होतं. मुंबईत असली नवलाईची इमारत पहिल्यांदाच उभी राहू पाहत होती. आराखडा मंजुरीसाठी सरकारी अधिकाऱ्यांना दाखवण्यात आला. केवळ पोलादी लोखंडी सांगाड्यावर एवढी भव्य इमारत उभी राहू शकते हेच मुळी त्यांना पचत नव्हतं. जॉननं चिकाटीनं ते त्यांच्या गळी उतरवलं आणि अधिकाऱ्यांनी एकदाची परवानगी दिली, पण त्यांनी बांधकाम 2 वर्षात पूर्ण करण्याची अटही टाकली. 2 वर्षांची अट पाहून बहुधा जॉन सरकला असावा. आपलं हॉटेल इंग्लंडची याद करून देणारं सारं साहित्य वापरून उभारलं जावं असं त्याला वाटत होतं. ते सर्व साहित्य तो इंग्लंडहून मागवणार होता. सुएझ कालवा अद्याप तयार झाला नव्हता. त्यावेळी इंग्लंडहून मुंबईत यायचं तर जहाजाला लांबचा वळसा घालून येणं भाग होतं. त्यामुळे बांधकामासाठी लागणारं विविध साहित्य मुंबईत यायला किती वेळ लागेल हे सांगणं अवघड होतं. पुन्हा ते साहित्य मुंबईत पोचल्यावर त्या साहित्याची जोडणी करण्यासाठी लागणारा वेळ, कुशल कारागिरांची उपलब्धता इत्यादीचं गणित 2 वर्षात कसं बसवायचं याची चिंता त्याला वाटू लागली. पण सरकारी अधिकाऱ्यांची वाद घालण्यात काहीच अर्थ नाही हे वेळीच ओळखून त्यानं 2 वर्षात हॉटेल उभं करण्याची अट मान्य केली. आता जॉननं कामाला सुरुवात केली. सुरुवातीला आवश्यक असलेल्या साहित्याची ऑर्डर दिली. सन 1866 सुरुवातीपासूनच बांधकामाचं साहित्य घेऊन जहाज यायला लागली. सतत 2 वर्ष फक्त बांधकामाचं साहित्यच येत होत. सरकारनं घालून दिलेली मुदत त्यातच संपून गेली. सरकार दरबारी आपलं सर्व कौशल्यपणाला लावून जॉननं मुदत वाढवून घेतली.
1: काय नव्हतं त्या सामानात? ओतीव लोखंडाचे खांब ज्यावर हॉटेलचा सारा डोलारा पेलला जाणार होता, ते खांब इंग्लंडमधल्या डर्बीमधल्या फिनिक्स फाउंड्रीतनं तयार करून आणले होते. आतल्या बांधकामासाठी लागणारं सिमेंट आणि विटा टेम्स काठच्या वाळूपासून तयार करून आणल्या होत्या. लोखंडी खांबांना आधार देणारे पायाचे दगड पेरिंथहून आणले होते. तर आतल्या टाईल्स स्टॅफर्डशायरहून आणल्या होत्या. हे बांधकाम करू शकतील असे कुशल कारागिरही त्यानं इंग्लंडहून आणले होते. इमारतीचे लोखंडी पिलर्स आणि बीम्स एकमेकांना जोडण्याच्या कामाचं ज्ञान असणारे कामगार त्यावेळी मुंबईत फारसे उपलब्ध नसावेत. शिवाय त्याचवेळी मुंबईत अनेक इमारतींची उभारणी जोरात सुरू असल्यामुळे कुशल सोडाच अकुशल मजूरही मिळणं दुरापास्तच होतं. 1868 सुरुवातीला साऱ्या साहित्य जुळणीला सुरुवात झाली. हॉटेलचा लोखंडी सांगाडा हळूहळू हळूहळू आकार घेऊ लागला. तशी हॉटेलच्या टीकाकारांना जाग येऊ लागली. एस्प्लनेडवर उभ्या राहणाऱ्या इमारतींच्या रांगेत काहीतरी कुरूप बेढप असं जन्म घेतय. पक्ष्याचा मोठा पिंजरा बांधायला काढलाय. मोकळ्या क्षितिजाच्या पार्श्वभूमीवर डोळ्यात खुपणार अनाकर्षक असं काहीतरी उभं राहत आहे. अशी 4 तोंड 4 बाजूंनी बोलू लागली होती. धोपट मार्ग सोडून आपला मार्ग तयार करणाऱ्यांना विरोध करणारे महाभाग सर्वच काळात असतात. पण आपण काय करतोय याची पूर्ण जाणीव असलेल्या जॉननं तिकडे साफ दुर्लक्ष करून हॉटेलचं बांधकाम पूर्ण करण्याकडे लक्ष केंद्रित केलं. सन 1800

70 अखेरीस हॉटेल संपूर्ण तयार झालं. पोलादी सांगाड्यांवर उभी असलेली ती 5 मजली भव्य इमारत परिसरात अगदी उठून दिसत होती आणि टिकेची जागा आता आश्चर्यानं घेतली होती.

श्रोतेहो, हा होता अज्ञात मुंबई या मालिकेच्या क्रमशः वाचनाचा आजचा भाग. उद्या आपण ऐकणार आहोत वॉटसनच्या एस्प्लनेड हॉटेलच्या गोष्टीचा पुढचा भाग, अज्ञात मुंबई. लेखक नितीन साळुंखे, वाचक अक्षय शिंपी आणि नेहा कुलकर्णी. शीर्षक गीत समीर सामंत. शीर्षक गीताचं संगीत सुखदा दापके. गायक मंदार पिलवलकर. ध्वनी प्रभाव परीक्षित भातखंडे. निर्मिती सहाय्य रोहिणी पाटील आणि क्षितेजा सहकारी. संकल्पना शैलेश माळोदे आणि सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर.

श्रोतेहो, पहाटे 5 वाजल्यापासून सुरू झालेला हा प्रवास आपणा सर्वांच्या साथीने खूपच छान असा रंगला आणि आपणासाठी आता दुपारी 2 ते 5 सत्रात आर जे मधुलिका आपल्यासोबत असेल आणि FM गोल्डवर 10 ते 1 यावेळी आर जे पूर्वा आपल्याला साथसंगत करण्यासाठी येत आहे. ऐकत रहा 107.1 MHz वर आकाशवाणी मुंबईची FM रेनबो वाहिनी.

0: आकाशवाणी पुणे सकाळचे ठीक 8:30 वाजलेले आहेत. आता प्रसारित करत आहोत राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
1: आकाशवाणी विजयालक्ष्मी साळवी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून फ्रान्स आणि स्लोवाकियाच्या दौऱ्यावर. स्वदेशी क्षेपणास्त्र प्रणालींची उत्कृष्ट कामगिरी ही भारताच्या संरक्षण संशोधन आणि विकास क्षेत्रातील वाढत्या सामर्थ्याचा पुरावा असल्याचं राजनाथ सिंह यांचं मत. रेल्वे भरती प्रक्रियेत अधिक पारदर्शक अचूक आणि तंत्रज्ञानावर आधारित प्रणालीची आवश्यकता असल्याचं रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचं प्रतिपादन. नीट पुनर्परीक्षेच्या कालावधीत 15 मिनिटांची वाढ. आणि ऑस्ट्रेलियन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत भारताच्या पीव्ही सिंधूची आज लढत. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून 6 दिवसांच्या परदेश दौऱ्यावर फ्रान्स आणि स्लोवाकिया देशांच्या भेटीवर जात आहेत. या दोन्ही देशांशी असलेली भागीदारी दृढ करण्याच्या हेतून दौऱ्याचं आयोजन करण्यात आलं आहे. दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात ते नीस इथं फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्याशी द्विपक्षीय संबंधांच्या सर्व पैलूंचा आढावा घेतील. त्यानंतर भारत इनोव्हेट्स या कार्यक्रमाचं ते संयुक्तपणे उद्घाटन करतील. यामध्ये स्टार्टअप गुंतवणूक संस्था एकत्र येणार आहेत. तर दुसऱ्या टप्प्यात मोदी स्लोवाकियाला भेट देतील आणि स्लोवाकियाचे पंतप्रधान रॉबर्ट फिको यांच्याशी चर्चा करून उभय देशातील सहकार्याच्या नव्या संधींचा आढावा घेतील. तिसऱ्या टप्प्यात पंतप्रधान या महिन्याच्या 16 आणि 17 तारखेला फ्रान्समधील एव्हीएन इथं होणाऱ्या G7 शिखर परिषदेत सहभागी होतील. या परिषदेदरम्यान ते G7 नेते आणि आमंत्रित भागीदारी देश आणि आंतरराष्ट्रीय संस्थांच्या प्रतिनिधींशी विचार विनिमय करतील. दौऱ्याच्या अंतिम टप्प्यात 18 जूनला पंतप्रधान पॅरिसला भेट देणार आहेत आणि युरोपमधील तंत्रज्ञान आणि स्टार्टअप क्षेत्रातील सर्वात मोठ्या विवाटेक शिखर परिषदेला उपस्थित राहतील. ऑपरेशन सिंदूर दरम्यान स्वदेशी क्षेपणास्त्र प्रणालीनं केलेली उत्कृष्ट कामगिरी ही भारताच्या संरक्षण संशोधन आणि विकास क्षेत्रातील वाढत्या सामर्थ्याचा पुरावा असल्याचं प्रतिपादन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केलं आहे. हैदराबाद इथं संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या म्हणजेच DRDOच्या संरक्षण संशोधन विकास प्रयोगशाळेच्या अॅडव्हान्स वेपन सिस्टीम कॉम्प्लेक्सचं उद्घाटन संरक्षण मंत्र्यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते. दरम्यान दीर्घपल्ल्याच्या लढाऊ क्षेपणास्त्रांविरुद्ध बहुस्तरीय संरक्षण आणि मध्यम पल्ल्यावरील जहाज विरोधी क्षमता प्रदर्शित करण्यासाठी सलग 3 उड्डाण चाचण्या यशस्वीपणे पार पाडल्याबद्दल संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी DRDOचं अभिनंदन केलं आहे. या चाचण्यांमुळे भारताला आंतरखंडीय लढाऊ क्षेपणास्त्रांना रोखण्याची क्षमता असलेल्या राष्ट्रांच्या उच्चभूगटात स्थान मिळालं असल्याचं त्यांनी नमूद केलं आहे. रेल्वे भरती प्रक्रियेमध्ये अधिक पारदर्शक अचूक आणि तंत्रज्ञानावर आधारित प्रणालीची आवश्यकता आहे असं मत रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी व्यक्त केलं आहे. ते काल रेल्वे भरती मंडळाच्या भरती प्रक्रियेबाबत भारतीय रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत घेतलेल्या उच्चस्तरीय आढावा बैठकीत बोलत होते. भरती प्रक्रिया अधिक जलद कार्यक्षम आणि वापरकर्त्यासाठी सोपी करण्यासाठी टॅबलेट आधारित परीक्षांचा अधिक वापर केला जावा असंही रेल्वेमंत्र्यांनी सांगितलं. भारतीय रेल्वेनं 2025-26 या आर्थिक वर्षात 6 प्रमुख श्रेणींमधील 47,000 अधिक रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया पूर्ण करून 43,000 अधिक उमेदवारांची भरती केली आहे. येत्या 21 जून रोजी होणाऱ्या नीट पुनर्परीक्षेचा कालावधी 15 मिनिटांनी वाढवण्यात आला आहे. परीक्षा दुपारी 2 ते संध्याकाळी 5:15 या वेळेत 3 तास होणार आहे. दरम्यान या परीक्षेच्या तयारीचा आढावा काल मंत्रिमंडळ सचिव डॉ TV सोमनाथन यांनी घेतला. राष्ट्रीय परीक्षा संस्थेचे महासंचालक अभिषेक सिंह यांच्यासमवेत झालेल्या या आढावा बैठकीत सर्व संबंधित घटकांमध्ये समन्वय साधत ही पुनर्परीक्षा सुरळीत पारदर्शक आणि सुरक्षितपणे पार पडेल याची खात्री करण्यावर मंत्रिमंडळ सचिवांनी भर दिला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज डेहराडून इथल्या इंडियन मिलिटरी अकादमीमध्ये होणाऱ्या दीक्षांत संचलनाची पाहणी करणार आहेत. यावर्षीच्या दीक्षांत संचलनामध्ये पहिल्यांदाच महिला कॅडेट संचलनात सहभागी होणार आहेत. या भव्य सोहळ्यात 500 कॅडेट्स अंतिम टप्पा पूर्ण करून भारतीय सैन्यात अधिकारी म्हणून नियुक्त होतील. हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाश

आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंकर यांनी अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ यांच्याशी काल चर्चा करून आखाती भागात अमेरिकन नौदलाच्या हल्ल्यात 3 भारतीय खलाशी मारले गेल्याबद्दल तीव्र निषेध नोंदवला. व्यापारी जहाजांविरुद्ध अशा प्रकारची जीवघेणी कारवाई समर्थनीय नाही असंही जयशंकर यांनी समाज माध्यमांवर नमूद केलं आहे. याआधी देखील नवी दिल्लीतल्या अमेरिकेच्या दूतावास प्रमुखांना बोलावून घेत नागरी व्यापारी जहाजांविरुद्ध जीवघेण्या बळाचा वापर केला बद्दल गंभीर चिंता व्यक्त केल्याचं परराष्ट्र मंत्रालयानं सांगितलं. शांघाय सहकार्य संघटना हा केवळ प्रादेशिक समूह नसून युरोप आणि आशिया देशातील ऐतिहासिक सांस्कृतिक भागीदार देशांशी भारताला जोडणारा महत्वाचा दुवा आहे असं परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री डॉ कीर्तीवर्धन सिंह यांनी म्हटलं आहे. ताजिकिस्तान इथं सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेत बोलताना राज्यमंत्र्यांनी परिषदेअंतर्गत असलेला सहकार्याचा भारताचा दृष्टिकोन हा सुरक्षितता, संपर्क आणि संधी या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मांडलेल्या आराखड्यावर आधारित असल्याचं सांगितलं. या आराखड्यात मध्य आशियाला महत्वाचं स्थान असल्याचंही त्यांनी अधोरेखित केलं. देशात उत्पादन आधारित विकास आणि रोजगार निर्मिती यावर पंतप्रधानांनी मोठा भर दिल्याचं केंद्रीय अवजड उद्योग आणि पोलाद मंत्री यांनी म्हटलं आहे. त्यामुळे औद्योगिक विकासाला चालना मिळाली आणि रोजगार संधीही निर्माण झाल्या. बंगळुरू इथं सेंट्रल मॅन्युफॅक्चरिंग टेक्नॉलॉजी इन्स्टिट्यूटच्या 65व्या स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते काल बोलत होते. या संस्थेनं धोरणात्मक क्षेत्रातील संशोधनामध्ये मोठं योगदान दिल्याचं सांगून संस्थेला बळकटी देण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर तिचा विस्तार करण्यासाठी आवश्यक आर्थिक आणि संस्थात्मक सहकार्य देखील करण्यात येईल असं कुमारस्वामी यांनी यावेळी सांगितलं. अहमदाबाद लंडनशी सेवा देणाऱ्या एअर इंडियाच्या AI-171 विमान अपघाताला काल 1 वर्ष पूर्ण झालं. उड्डाणानंतर लगेचच विमान कोसळून झालेल्या या अपघाताची राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कार्यपद्धतीनुसार व्यावसायिक चौकशी सुरू असल्याचं नागरी उड्डाण मंत्री राममोहन नायडू यांनी काल सांगितलं. दरम्यान एअरक्राफ्ट अॅक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरोनं सर्व तपास प्रक्रिया आणि आवश्यक आंतरराष्ट्रीय आढावा पूर्ण झाल्यानंतरच या अपघाताचा अंतिम अहवाल प्रकाशित केला जाईल असं एका निवेदनात म्हटलं आहे. वार्षिक आधारावर देशाच्या किरकोळ महागाई दरात वृद्धी नोंदवण्यात आली असून हा दर 3.93% झाला आहे. सलग 5व्या महिन्यात ही वृद्धी नोंदवण्यात आली आहे. एप्रिलमध्ये हा दर 3.48% होता. देशपातळीवर चांदी, सोनं, हिरे, प्लॅटिनमचे दागिने, खाद्यपदार्थांमध्ये टोमॅटो, आलं, बेदाणे यांच्यात सर्वात महागाई नोंदवण्यात आली, तर बटाटे, मटार, जिरं हे खाद्यपदार्थ आणि मोटरसायकल, चारचाकी, जीप, स्कूटर यांचा कमी महागाईत समावेश होता. आयसीसी महिला T20 विश्वकरंडक स्पर्धेत सलामीच्या सामन्यात यजमान इंग्लंडनं श्रीलंकेचा 57 धावांनी पराभव केला आहे. इंग्लंडच्या महिला संघानं 20 षटकात 1 बाद 219 धावा केल्या तर श्रीलंकेचा संघ 132 धावात सर्वबाद झाला. भारतीय महिला संघाचा सलामीचा सामना पाकिस्तान विरुद्ध होणार आहे. सिडनी इथं सुरू असलेल्या ऑस्ट्रेलियन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत आज भारताची PV सिंधू हिची लढत जपानची अकाने यामागुची हिच्याशी होणार आहे. सिंधूनं उपांत्यपूर्व फेरीत चेन सू यूचा 21-6, 21-9 असा दणदणीत पराभव करून उपांत्य फेरीत आपलं स्थान निश्चित केलं तर अन्य एका उपांत्यपूर्व सामन्यात यामागुचीनं भारताच्या तन्वी शर्माचा 21-14, 21-14 असा पराभव करत उपांत्य फेरीत स्थान मिळवलं. हवामान. भारतीय हवामान विभागानं पुढील 2 दिवसात नैऋत्य मोसमी पाऊस महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश, पश्चिम बंगाल, ओडिशा, झारखंड, बिहार आणि छत्तीसगड राज्यांमध्ये पुढेही सरकण्यासाठी अनुकूल परिस्थिती असल्याचं म्हटलं आहे. तर आज आसाम आणि मेघालयमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. पुढील 2 दिवसात देशाच्या काही भागात मुसळधार पावसाची तर महाराष्ट्रात उद्यापर्यंत मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याचा अंदाज आहे. दरम्यान मराठवाडा, विदर्भात आज उष्णतेच्या लाटेची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. दरम्यान दिल्ली NCR भागात काल रात्री वादळ विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार पावसानं हजेरी लावली. दिल्ली आणि लगतच्या भागांसाठी आज लाल बावटा जारी करण्यात आला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून फ्रान्स आणि स्लोवाकियाच्या दौऱ्यावर. स्वदेशी क्षेपणास्त्र प्रणालीची उत्कृष्ट कामगिरी ही भारताच्या संरक्षण संशोधन आणि विकास क्षेत्रातील वाढत्या सामर्थ्याचा पुरावा असल्याचं राजनाथ सिंह यांचं प्रतिपादन.
रेल्वे भरती प्रक्रियेत अधिक पारदर्शक अचूक आणि तंत्रज्ञानावर आधारित प्रणालीची आवश्यकता असल्याचं रेल्वे मंत्री

अश्विनी वैष्णव यांचं मत, नीट पुनर्परीक्षेच्या कालावधीत 15 मिनिटांची वाढ आणि ऑस्ट्रेलियन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत भारताच्या पीव्ही सिंधू हिची आज लढत. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: ध्यानधारणा योगसाधना ही भारतीय संस्कृतीने जगाला दिलेली एक अनमोल देणगी आहे. हीच ध्यानधारणा जगभरातल्या विविध प्रकारच्या हिंसा थांबवण्यासाठी नेमकी दिशा देईल अशा ठाम विश्वासाने जगभरात कार्यरत असलेले केमिकल इंजिनिअरिंग, पेट्रोलियम इंजिनिअरिंग ते इनर इंजिनिअरिंग असा प्रवास अनुभवणारे मंदार आपटे आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आपल्याला भेटायला येत आहेत FM गोल्ड वाहिनीवर.
1: मेंटल हायजीनसाठी आपण काय करतो? दर दिवशी आपण काय करतो त्याला साधना म्हणू शकतो आपण. धन म्हणजे वेल्थ, साधना म्हणजे माझं वेल्थ जे कोणी चोरून घेऊ शकत नाही.
0: आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त विशेष संवाद जरूर ऐका. दिनांक 19 आणि 20 जून रोजी सकाळी 11 वाजता 100.1 MHz FM गोल्ड वाहिनीसह न्यूज ऑन AIR ॲपवरही.

0: ध्यानधारणा योगसाधना ही भारतीय संस्कृतीने जगाला दिलेली एक अनमोल देणगी आहे. हीच ध्यानधारणा जगभरातल्या विविध प्रकारच्या हिंसा थांबवण्यासाठी नेमकी दिशा देईल अशा ठाम विश्वासाने जगभरात कार्यरत असलेले केमिकल इंजिनिअरिंग, पेट्रोलियम इंजिनिअरिंग ते इनर इंजिनिअरिंग असा प्रवास अनुभवणारे मंदार आपटे आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आपल्याला भेटायला येत आहेत एफ एम गोल्ड वाहिनीवर.
1: मेंटल हायजीनसाठी आपण काय करतो दर दिवशी? आपण काय करतो त्याला साधना म्हणू शकतो आपण. धन म्हणजे वेल्थ, साधना म्हणजे माझं वेल्थ जे कोणी चोरून घेऊ शकत नाही.
0: आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त विशेष संवाद जरूर ऐका. दिनांक 19 आणि 20 जून रोजी सकाळी 11 वाजता 100.1 MHz एफ एम गोल्ड वाहिनीसह न्यूज ऑन AIR ॲपवरही.
2: यार मुझे कुछ जल्दी भेजना है, कोई सुपर फास्ट ऑप्शन है क्या?
3: अरे बिल्कुल, इंडिया पोस्ट लाया है 24 स्पीड पोस्ट, मतलब अगली ही तारीख तक तेज डिलीवरी. ओहो, यानी जरूरी डॉक्यूमेंट हो, पार्सल हो, सब कुछ तुरंत पहुंच जाएगा. हाँ भाई, ट्रैकिंग भी रियल टाइम और रेट भी पॉकेट फ्रेंडली, और सबसे जरूरी OTP आधारित सुरक्षित डिलीवरी. बस भरोसा रखो इंडिया पोस्ट पर. अधिक जानकारी के लिए अपने नजदीकी पोस्ट ऑफिस से संपर्क करें या विजिट करें indiapost.gov.in.

0: ध्यानधारणा योगसाधना ही भारतीय संस्कृतीने जगाला दिलेली एक अनमोल देणगी आहे. हीच ध्यानधारणा जगभरातल्या विविध प्रकारच्या हिंसा थांबवण्यासाठी नेमकी दिशा देईल अशा ठाम विश्वासाने जगभरात कार्यरत असलेले केमिकल इंजिनिअरिंग, पेट्रोलियम इंजिनिअरिंग ते इनर इंजिनिअरिंग असा प्रवास अनुभवणारे मंदार आपटे आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आपल्याला भेटायला येत आहेत FM गोल्ड वाहिनीवर.
1: मेंटल हायजीनसाठी आपण काय करतो? दर दिवशी आपण काय करतो? त्याला साधना म्हणू शकतो आपण. धन म्हणजे वेल्थ, साधना म्हणजे माझं वेल्थ जे कोणी चोरून घेऊ शकत नाही.
0: आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त विशेष संवाद जरूर ऐका. दिनांक 19 आणि 20 जून रोजी सकाळी 11 वाजता 100.1 MHz FM गोल्ड वाहिनीसह न्यूज ऑन AIR ॲपवरही.
2: म्यूजिकली योर्स. आपको बता दें कि 11:30 बजे आप दिल्ली से रिले प्रोग्राम सुन पाएंगे स्टम्प्ड, और 11:45 पर यानी कि 12:15 बजे ब्रेक फ्री ये प्रोग्राम लेकर मैं दोबारा हाजिर हो जाऊंगी. तो आपने कहीं नहीं जाना है, बने रहना है इसी फ्रिक्वेंसी 107.1 FM रेनबो पर. अभी के लिए ब्रेक फ्री में आपको सुनाते हैं ये गाना जाबाज. इस फिल्म से इंदिवरन फारूक कैसर ने इसे लिखा, कल्याण जी आनंद जी की कॉम्पोजिशन.

नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या दुपारच्या बातमीपत्रात मी अपर्णा अध्यापक आपलं स्वागत करते. पंतप्रधान नरेंद्र मोदी फ्रान्स आणि स्लोवाकियाच्या 6 दिवसीय दौऱ्यासाठी रवाना झाले आहेत. यावेळी मोदी म्हणाले की सामरिक दृष्टिकोनातून फ्रान्स भारतासाठी विशेष महत्वाचा आहे. भारत आणि फ्रान्समधील आर्थिक आणि सांस्कृतिक संबंध अधिक दृढ करणं हा या दौऱ्याचा मुख्य उद्देश आहे. मोदी उद्या फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यासोबत इंडिया इनोव्हेट समिटचं उद्घाटन करतील. आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आयुष मंत्रालय भारत सरकार यांच्या वतीनं विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात येत असून योगाचा प्रसार जनजागृती आणि नागरिकांचा व्यापक सहभाग सुनिश्चित करण्याच्या उद्देशानं उद्या 14 तारखेला ऑनलाईन योग सत्राचं आयोजन करण्यात आलं आहे. हे योग सत्र सकाळी 6:15 ते 7:35 या कालावधीत होणार असून या उपक्रमाद्वारे गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड प्रस्थापित करण्याचा मानस व्यक्त करण्यात आला आहे. या उपक्रमात सहभागी होण्यासाठी निःशुल्क क्रमांक 1800-315-7008 यावर मिस्ड कॉल देऊन पूर्वनोंदणी करणं आवश्यक आहे. धाराशिव जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिक विद्यार्थी खेळाडू तसंच शाळा महाविद्यालय आणि शासकीय तसंच खासगी आस्थापनांमधील अधिकारी कर्मचाऱ्यांनी या उपक्रमात मोठ्या संख्येनं सहभागी व्हावं असं आवाहन क्रीडा विभागाच्या वतीनं करण्यात आलं आहे. जालना जिल्ह्यात समृद्धी महामार्गावर आज सकाळी झालेल्या एका अपघातात 7 वर्षीय मुलीचा जागीच मृत्यू झाला तर 3 जण जखमी झाले आहेत. जखमींवर जालना जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जालना इथले रहिवासी सुशील गाडगे हे पत्नी आणि आपल्या 3 मुलांसह मुंबईहून जालन्याकडे प्रवास करत होते. ते खासगी ट्रॅव्हल्सनं समृद्धी महामार्गावरून येत असताना टोल नाक्यापूर्वी काही अंतरावर ट्रॅव्हल्समधून उतरले. गाडगे कुटुंबीय महामार्गावर उभे असताना पाठीमागून भरधाव वेगाने आलेल्या ट्रकनं त्यांना धडक दिली. या अपघातात गौरी सुशील गाडगे हिचा जागीच मृत्यू झाला तर सुशील गाडगे यांची पत्नी आणि 2 मुलं जखमी झाली आहेत. बीड जिल्हा पोलीस दलाच्या स्थानिक गुन्हे शाखेनं अवैध अंमली पदार्थ विक्री करणाऱ्यांविरोधात मोठी मोहीम उघडली असून परळी ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील धर्मापुरी इथं एका घरावर छापा टाकून 20 किलो 340 ग्रॅम वजनाचा सुमारे 9,77,320 रुपये किमतीचा गांजा जप्त केला आहे. या प्रकरणी 2 संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शेतीची मशागत करताना रोटाव्हेटरमध्ये अडकून गंभीर जखमी झालेल्या बीड जिल्ह्यातल्या केज तालुक्यातील साळेगावमधील 32 वर्षीय शेतकरी मंगेश बाबूराव टोपे यांचा उपचारादरम्यान आज मृत्यू झाला. लातूर इथल्या एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. 10 दिवसांपूर्वी शेतात रोटाव्हेटर सुरू असताना त्यात अडकलेला ठिबक सिंचनाचा पाईप काढण्याचा प्रयत्न करत असताना ते थेट फिरत्या रोटाव्हेटरच्या पात्यांवर पडून गंभीर जखमी झाले होते. अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यात युरिया खरेदीसाठी 7-12 उतार्याची अट प्रशासनानं रद्द केली असून केवळ आधार कार्डवर आता खत मिळणार आहे. सुरुवातीला प्रशासनाकडून केवळ आधार कार्डाच्या आधारे युरिया वितरण करण्यात येत होतं. मात्र अशा पद्धतीनं खत विक्री झाल्यास साठेबाजी आणि काळाबाजार होण्याची शक्यता होती. त्यानंतर प्रशासनानं आधार कार्डसोबत 7-12 उतारा सादर करणं बंधनकारक केलं होतं.

मात्र अनेक शेतकऱ्यांना 7/12 उतारा सादर करताना विविध अडचणींचा सामना करावा लागत असल्याच्या तक्रारी प्रशासनाला प्राप्त झाल्या. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनानं सुधारित आदेश जारी करत 7/12 उतार्याची अट रद्द करण्याचा निर्णय घेतला. आसाममधील जोरहाट इथल्या रौरिया विमानतळावर आज भारतीय हवाई दलाचं AN-32 हे विमान कोसळलं. सूत्रांच्या माहितीनुसार विमान नियोजित धावपट्टीवर सुरक्षितपणे उतरण्यात अपयशी ठरलं आणि ते गवताळ आसमान भागावर उतरलं. उतरताना मोठा स्फोट झाल्यानंतर विमानाला आग लागली आणि त्याचे 2 तुकडे झाले. भारत आणि अफगाणिस्तान दरम्यान खेळल्या जाणाऱ्या 3 एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतला पहिला सामना आज धरमशाला इथं होणार आहे. 12:30 या सामन्याला सुरुवात होईल. या मालिकेतील इतर 2 सामने लखनौ आणि चेन्नई इथं होणार आहेत. अमेरिकेनं फिफा विश्वचषक सामन्यात पॅराग्वेला 4-1 पराभूत करून विजयी सुरुवात केली. कॅलिफोर्नियातील सोफी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात स्ट्रायकर फोलारिन बालोगुननं सामन्याच्या पहिल्या सत्रात 2 गोल केले. पॅराग्वेसाठी बदली फुटबॉलपटू मॉरेसिओने 1 गोल केला. या गटातील दुसरा सामना आता तुर्कस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळला जाणार आहे. या स्पर्धेतल्या ब गटातील सामन्यात कॅनडानं बोस्नियाशी 1-1 अशी बरोबरी साधली. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं.

आकाशवाणी मुंबई। तुषार पवार राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। प्रधानमंत्री फ्रान्स आणि स्लोवाकिया दौऱ्यावर रवाना। भारत इनोव्हेट सोहळ्याचं उद्या करणार उद्घाटन। डीआरडीओच्या बहुस्तरीय मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्र चाचण्या यशस्वी। इराणनं शांततापूर्ण नागरी वापरासाठी अणुऊर्जेचा कार्यक्रम राबवायला अमेरिकेची हरकत नाही। काँगोमध्ये इबोलाची लागण झालेल्या 17 नवीन रुग्णांची नोंद, तर आणखी 5 जणांचा मृत्यू। आणि भारत अफगाणिस्तान एकदिवसीय क्रिकेट सामना आज धरमशाला इथं रंगणार। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी फ्रान्स आणि स्लोवाकिया दौऱ्यावर आज रवाना झाले। देशाच्या धोरणात्मक संकल्पनेत फ्रान्सला विशेष स्थान आहे। आपल्या फ्रान्स भेटीत दोन्ही देशांमधल्या आर्थिक आणि सांस्कृतिक संबंध अधिक दृढ करण्यावर भर असेल, असं त्यांनी दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी जारी केलेल्या निवेदनात म्हटलंय। फ्रान्स भेटीत प्रधानमंत्री उद्या फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यासह दोन्ही देशांमधल्या नवोन्मेष वर्षानिमित्त आयोजित भारत इनोव्हेट्स या सोहळ्याचं उद्घाटन करतील। देशातल्या उत्कृष्ट स्टार्टअप्सना या कार्यक्रमातून जागतिक गुंतवणूकदारांशी जोडता येईल। तसंच हा सोहळा देशातल्या उच्च शिक्षण परिसंस्थेतल्या नवोन्मेषाला गती देण्यासाठी उपयुक्त ठरेल, असं प्रधानमंत्र्यांनी आपल्या निवेदनात म्हटलंय। नंतर प्रधानमंत्री उद्या 2 दिवसांच्या स्लोवाकिया दौऱ्यासाठी रवाना होतील। तिथं ते स्लोवाकियाचे अध्यक्ष पेलिग्रिनी आणि प्रधानमंत्री फिको यांची भेट घेतील। या दौऱ्यामुळे युरोपीय महासंघासोबतच्या भारताच्या धोरणात्मक भागीदारीला नवी ऊर्जा मिळेल, तसंच दोन्ही देशांमधल्या द्विपक्षीय संबंधांनाही नवी गती मिळेल, असा विश्वास प्रधानमंत्र्यांनी व्यक्त केलाय। स्लोवाकियाचा दौरा आटोपून प्रधानमंत्री पुन्हा फ्रान्समधल्या एव्हियन इथं परत येतील। तिथं ते 16 आणि 17 जूनला G7 देशांच्या शिखर परिषदेत सहभागी होतील। या परिषदेतल्या भारताच्या सहभागातून जागतिक पातळीवर देशाच्या वाढत्या महत्वावर भागीदार देशांनी दाखवलेल्या विश्वासाची प्रचिती येते, असंही प्रधानमंत्र्यांनी म्हटलंय। या परिषदेसाठी सलग 8 वेळा भारताला आमंत्रित केलं गेलंय। यानंतर 18 जून रोजी पॅरिस भेटीनं प्रधानमंत्री आपल्या दौऱ्याचा समारोप करतील। तिथं ते फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यासोबत व्हिवाटेक 2026 या आयोजनात सहभागी होतील। पॅरिसमधल्या भारतीय समुदायाला भेटण्यासाठी आपण उत्सुक असल्याचंही प्रधानमंत्र्यांनी म्हटलं आहे। या संपूर्ण दौऱ्यामुळे युरोप आणि G7 देशांसोबतच्या भारताच्या दृढ संबंधांना अधिक बळकटी मिळेल, तसंच आपल्या भागीदारीची व्याप्ती वाढवण्यासाठी देशाची दृढ वचनबद्धताही अधोरेखित होईल, असंही प्रधानमंत्र्यांनी निवेदनात म्हटलं आहे। डीआरडीओ अर्थात संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेनं लांब पल्ल्याच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्राविरुद्ध बहुस्तरीय संरक्षण आणि मध्यम पल्ल्यावरील जहाजांना लक्ष्य करणाऱ्या क्षेपणास्त्रांच्या 3 यशस्वी चाचण्या काल आणि परवा घेतल्या। त्याबद्दल संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी डीआरडीओचं अभिनंदन केलंय। समाज माध्यमांवर सिंग यांनी म्हटलंय की या चाचण्यांमुळे आक्रमक आणि प्रतिरोधक अशी क्षेपणास्त्र बाळगणाऱ्या निवडक देशांमध्ये आता भारताची गणना होते। नौदलाच्या मध्यम पल्ल्याच्या जहाजविरोधी क्षेपणास्त्रांनीही आपली क्षमता सिद्ध केली आहे, असंही त्यांनी म्हटलं आहे। या चाचण्यांद्वारे लांब आणि मध्यम पल्ल्याची क्षेपणास्त्र हवेतच नष्ट करण्याची भारताची क्षमता सिद्ध झाली आहे। युद्धतंत्राच्या बदलत्या परिस्थितीत ड्रोन, उपग्रह आणि रोबोटिक्स यांसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाशी जुळवून घेण्याचं आवाहन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी भारतीय हवाई दलात नव्यानं नियुक्त झालेल्या अधिकाऱ्यांना केलंय। हैदराबादमध्ये डुंडीगल इथल्या हवाई दल अकादमीत आयोजित 217व्या तुकडीच्या संयुक्त दीक्षांत संचालनाप्रसंगी ते बोलत होते। आधुनिक काळात युद्धपद्धतीत मोठे बदल झालेत आणि अधिकाऱ्यांनी नवीन युद्धप्रणाली आणि रणनीतींबाबत स्वतःला सतत अद्ययावत ठेवलं पाहिजे, असं ते म्हणाले। यावेळी संरक्षण मंत्र्यांनी राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीत प्रशिक्षण घेतलेल्या महिला कॅडेट्सच्या पहिल्या तुकडीलाही सेवेत समाविष्ट केलं। या महिला कॅडेट्स गेल्या वर्षी एनडीएमधून प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर शाखा विशिष्ट प्रशिक्षणासाठी हवाई दल अकादमीत दाखल झाल्या होत्या। यावेळी Su-30 MKI Sarang हेलिकॉप्टर आणि सूर्यकिरण एरोबॅटिक समूहानं त्यांची हवाई प्रात्यक्षिकही सादर केली। संरक्षण दलाच्या विविध शाखांमधील वरिष्ठ अधिकारी या कार्यक्रमाला

उपस्थित होते. भारतीय हवाई दलाच्या AN-32 या विमानाला आज सकाळी आसाममधल्या हवाई दलाच्या जोरहाट तळावर अपघात झाला. यानंतर तातडीनं आग आटोक्यात आणायचं काम सुरू केल्याचं हवाई दलाच्या अधिकाऱ्यांनी म्हटलंय. या अपघाताच्या कारणांचा शोध घेण्यासाठी चौकशी समितीची स्थापना केली असल्याची माहितीही हवाई दलानं दिली आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज डेहराडून इथल्या इंडियन मिलिटरी अकादमीत दीक्षांत समारंभासाठी उपस्थित राहणार आहेत. या वर्षीच्या दीक्षांत संचलनात पहिल्यांदाच महिला कॅडेट सहभागी होणार आहेत. या भव्य सोहळ्यात 500 जास्त कॅडेट्स अंतिम टप्पा पूर्ण करून भारतीय सैन्यात अधिकारी म्हणून नियुक्त होतील. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. इराणनं अणुऊर्जेचा नागरी वापरासाठीचा कार्यक्रम राबवायला हरकत नसल्याचं ट्रम्प यांच्या प्रशासनानं म्हटलंय. इराणबरोबरच्या अणुकरारात तसं कलम समाविष्ट करायला हरकत नाही, मात्र त्यापूर्वी इराणला अण्वस्त्र तयार करता येणार नाही अशा रीतीनं तिथल्या पायाभूत सुविधा नष्ट केल्या पाहिजेत अशी अट अमेरिकेनं घातली आहे. दोन्ही देशांमध्ये शांतता कराराची बोलणी चालू असून त्यातला काही तपशील अमेरिकेच्या सूत्रांनी काल उघड केला. तहातल्या कलमांनुसार इराणला अण्वस्त्र निर्मितीसाठी लागणारी सामग्री नष्ट करावी लागणार आहे, तसंच अणुप्रकल्पांची वेळोवेळी तपासणी करून घ्यावी लागेल. भारतानं रशियाकडून इंधन तेल खरेदी केल्याचं फिनलंडनं समर्थन केलं आहे. तेलाच्या दरांबाबत युरोपात निश्चित केलेली मर्यादा पाळली जात असल्याचं फिनलंडच्या परराष्ट्र व्यवहार मंत्री एलिना वॉल्टोनेन यांनी म्हटलंय. फिनलंडच्या दौऱ्यावर गेलेले परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांच्याशी त्या काल बोलत होत्या. अमेरिकेनं जागतिक बाजारपेठेतला तोल सांभाळण्यासाठी भारताला रशियाकडून तेल खरेदीची मुभा दिली आणि नंतर त्याबद्दल भारतीय मालावर दंडात्मक शुल्क लादलं अशी टीका जयशंकर यांनी यावेळी केली. काँगोमधल्या इटुरी प्रांतात इबोलाची लागण झालेल्या 17 नवीन रुग्णांची नोंद झाली तर आणखी 5 जणांचा मृत्यू झाला. काँगोच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. यामुळे इबोलाची लागण झालेल्या एकूण रुग्णांची संख्या 689 पोहोचले तर यापैकी 139 रुग्णांचा मृत्यू झालाय. इबोला विषाणूच्या बुंडी बिग्यो या नव्या प्रकारामुळे हा आजार उद्भवलाय. या उद्रेकाचा सामना करत असताना वैद्यकीय साहित्याचा तुटवडा, मर्यादित उपचार क्षमता आणि निधीची कमतरता या समस्या भेडसावत असल्याचंही या अधिकाऱ्यांनी म्हटलंय. भारत आणि अफगाणिस्तान दरम्यान एकदिवसीय क्रिकेट सामन्यांच्या मालिकेला आजपासून सुरुवात होणार आहे. मालिकेतला पहिला सामना हिमाचल प्रदेशात धरमशाला इथल्या मैदानावर होईल, मात्र पावसामुळे नाणेफेकीला विलंब झालाय. मालिकेतला दुसरा सामना येत्या 17 जूनला लखनौ इथं तर तिसरा आणि अखेरचा सामना 20 जूनला चेन्नई इथं होणार आहे. आयसीसी महिला T20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत सलामीच्या सामन्यात यजमान इंग्लंडनं श्रीलंकेचा 57 धावांनी पराभव केला. इंग्लंडच्या संघानं 20 षटकात 1 बाद 219 धावा केल्या तर श्रीलंकेचा डाव 132 धावात आटोपला. भारताचा पहिला सामना पाकिस्तानविरोधात उद्या होणार आहे. सिडनी इथं सुरू असलेल्या ऑस्ट्रेलियन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताची 2 वेळची ऑलिम्पिक पदक विजेती PV सिंधू हिचं आव्हान उपांत्य फेरीत संपुष्टात आलं. आज झालेल्या महिला एकेरीच्या अत्यंत चुरशीच्या सामन्यात जपानच्या अकाने यामागुची हिनं सिंधूचा सरळ गेममध्ये पराभव केला. सिंधूच्या पराभवानं भारताचं स्पर्धेतलं आव्हानही संपुष्टात आलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात महायुतीचं सरकार अधिक कार्यक्षमतेनं आणि गतीनं काम करत असल्याचा विश्वास केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी व्यक्त केला आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातल्या केंद्र सरकारला 12 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्तानं बुलडाण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. भारत आणि जर्मनी यांच्यातली विकास भागीदारी अधिक दृढ करण्यासाठी आज नवी दिल्लीत नीती आयोग आणि जर्मनीच्या शिष्टमंडळाची बैठक झाली. जर्मनीचं तांत्रिक कौशल्य आणि आर्थिक क्षमता तर भारताची धोरणात्मक महत्वाकांक्षा आणि संस्थात्मक ताकद या एकमेकांना पूरक असल्याचं मत या बैठकीत व्यक्त करण्यात आलं. नैऋत्य मोसमी पाऊस महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश, पश्चिम बंगाल, ओदिशा, झारखंड, बिहार आणि छत्तीसगड राज्यांमध्ये पुढे सरकण्यासाठी अनुकूल परिस्थिती असल्याचं हवामान विभागानं म्हटलंय. आसाम आणि मेघालयात आज मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे. पुढचे 2 दिवसात देशाच्या काही भागात मुसळधार पावसाची तर महाराष्ट्रात उद्यापर्यंत मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याची शक्यता आहे. मराठवाडा आणि विदर्भात आज उष्णतेच्या लाटेची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा.
प्रधानमंत्री

फ्रान्स आणि स्लोवाकिया दौऱ्यावर रवाना, भारत इनोव्हेट सोहळ्याचं उद्या करणार उद्घाटन. डीआरडीओच्या बहुस्तरीय मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्र चाचण्या यशस्वी. इराणनं शांततापूर्ण नागरी वापरासाठी अणुऊर्जेचा कार्यक्रम राबवायला अमेरिकेची हरकत नाही. काँगोमध्ये इबोलाची लागण झालेल्या 17 नवीन रुग्णांची नोंद, तर आणखी 5 जणांचा मृत्यू. आणि भारत अफगाणिस्तान एकदिवसीय क्रिकेट सामना आज धरमशाला इथं रंगणार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

0: स्वानी एफएम रेनबो 107.1 मेगाहर्ट्ज म्युझिकली योर्स.
1: नमस्कार मंडळी, नमस्कार. आपण ऐकत आहात 107.1 मेगाहर्ट्ज वरती आकाशवाणी मुंबई केंद्राची एफएम रेनबो वाहिनी. आणि चला दोस्त हो बोलू काही हा कार्यक्रम घेऊन तुमच्या सोबत आहे मी, तुमची रेडिओ सखी आर जे मधुलिका.

तर म्हणजे आज तारीख आहे 13 जून. म्हणजे मी दिनविशेषांकडे नाही म्हणणार आहे एकदम, पण कसं असतं की पूर्वी म्हणजे काही वर्षांपूर्वीपर्यंत असं होतं की 13 जून म्हटलं की हमखास शाळा सुरू व्हायची. हल्ली ही तारीख थोडी बदललेली आहे, म्हणजे काही ठिकाणी 15 जून किंवा एक काळ असाही होता जेव्हा 15 जूनला अगदी शाळा सुरू व्हायची म्हणजे व्हायचीच. हल्ली 2 जूनला सुरू होते, मध्येच एप्रिल महिना पूर्ण शाळा सुरू असते. अर्थात वेगवेगळे बोर्ड्स आहेत, त्याच्यामुळे ही सगळी मजा आपल्याला अनुभवायला मिळते. असो, पण शाळा असं म्हटलं की काही महत्त्वाच्या गोष्टी समोर येतात, नाही का? शनिवार आहे आज, तर शनिवार म्हटलं की अर्ध्या दिवसाची शाळा, किंवा डब्यात आपल्याला काय हवं ते नेता यायचं, म्हणजे अगदी पोळीचा लाडू म्हणा किंवा अशा अनेक आपण गमती जमती करायचो शाळेत असताना. किंवा मग वा शनिवारचं टाइमटेबल तर मला खूपच आवडतं. शाळा म्हटली की ते नवीन वही, नवीन पुस्तक, नवीन दप्तर, मग मित्रमैत्रिणी, सुट्टीत केलेली मजा एकमेकांना सांगणं, आणि मग सुरू होतो तो अभ्यास. हां, आणि अभ्यास सुरू झाला म्हणजे काळ बदलला ना, तरी एक गोष्ट मात्र अजूनही हमखास होताना दिसते की वर्गात शिक्षक काहीतरी सांगत असतात आणि ते आपण पटापट लिहून घेत असतो, ते लिहिताना काहीतरी चुकतं, बरोबर? मग अशा वेळेला काय लागतं बरं आपल्याला? तर अर्थात खोड रबर. हां, तर आज आपण या खोड रबरची कहाणी, त्याची कसा त्याचा प्रवास झाला, म्हणजे अगदी तो जुना एक खोड रबर जो पावाचा तुकडा म्हणून वापरला जायचा, तिथपासून ते आजचा इलेक्ट्रॉनिक खोड रबर कसा बरं झाला, ह्याचा हा टप्प्याटप्प्याने प्रवास सगळं काही उलगडणार आहोत. पण मला सांगा, शाळेत असताना तुमच्याकडे सुद्धा असं छान एक कंपोज बॉक्स असेल, त्याच्यामध्ये एक पट्टी, पेन्सिल किंवा मग खोड रबर म्हणा किंवा अशा अनेक काही गोष्टी, तर त्या कंपोज बॉक्समध्ये ज्या काही गोष्टी असायच्या, म्हणजे पेन्सिल, पट्टी, खोड रबर, कर्कटक अगदी मी म्हणेन, ह्याच्या व्यतिरिक्त तुम्ही काहीतरी खास असं वेगळं काही ठेवायचात का? आणि काही ठेवायचात तर ते काय होतं हे तुम्ही आज मला सांगणार आहात. दूरध्वनी क्रमांक आहेत 4515-4132 आणि 4515-4133. STD कोड आहे 022. व्हॉट्सॲप क्रमांक आहे 65-57-66-10-71, अर्थात 86-57-66-10-71. तेव्हा लवकरात लवकर फोन करा किंवा व्हॉट्सअपच्या माध्यमातून सांगा तुम्ही मला की तुम्ही या कंपोस्ट बॉक्समध्ये काय बरं असं खास आहे जे कंपोस्ट बॉक्सच्या गोष्टीच्या व्यतिरिक्त असायचं आणि ते तुम्ही ठेवायचात.

0: शरीर आणि मनाच्या आरोग्यासाठी योग मार्गाचा उपयोग होतो. आपल्या तब्येतीसाठी आपल्यापैकी अनेक जण योगासन करतात, परंतु त्याच्या जोडीला यमनियमन समजून केले तर संपूर्ण कुटुंबाला त्याचा लाभ होऊ शकतो. कसं ते सांगणार आहेत योग मार्गदर्शक वर्षा दीक्षित. कौटुंबिक स्वास्थ्यासाठी योग यामध्ये
1: मनाचं आरोग्य सांभाळण्यासाठी महर्षी पतंजलींनी एक उपाय सांगितला आहे. मैत्री करुणा मुदितोपेक्षाणाम सुख दुःख पुण्या पुण्य विषयाणाम भावना चित्त प्रसादनम. म्हणजे आपल्या बरोबरच्या ज्या व्यक्ती काम करणाऱ्या असतात, आपल्या बरोबर राहणाऱ्या असतात, त्यांच्याबरोबर मैत्रीपूर्ण संबंध ठेवायला शिकलं पाहिजे.
0: कौटुंबिक स्वास्थ्यासाठी योग वर्षा दीक्षित यांची मुलाखत, आणि त्यापूर्वी आपुलकी या घरात हा स्मिता जोगळेकर लिखित संवाद अवश्य ऐका. मंगळवार दिनांक 16 जून रोजी दुपारी 12 ते 1 या वेळात वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वरही. कौटुंबिक स्वास्थ्यासाठी योग.
2: नमस्कार श्रोते हो, मी अभिजित खांडकेकर. विश्वसनीय बातम्या, सुरेल गाणी, मनोरंजन आणि माहितीची सप्तरंगी कमान, आकाशवाणी मुंबईची रेनबो वाहिनी छान ऐकत रहा. 107.1 MHz वर आकाशवाणी मुंबईची FM रेनबो वाहिनी.
3: तर मंडळी, आज आपण बोलत आहोत ते म्हणजे खोड रबर बद्दल. त्याचं झालं असं की साधारणपणे 1770 मध्ये एडवर्ड हे खूप मोठे वैज्ञानिक होते आणि ते उपकरणांची वेगळ्या निर्मिती करायचे, आणि त्यावेळेला झालं असं की त्यांच्या हातून, म्हणजे त्या काळी एक ब्रेडचा असा एक जो कडक ब्रेड असतो त्याचा तुकडा वापरला जायचा खोड रबरच्या ऐवजी. तेव्हा त्याचा एवढा शोध लागलेला नव्हता आणि चुकून त्यांच्या हातात तो नैसर्गिक रबर आला. म्हणजे काय, तर व्हेजिटेबल गम किंवा त्याला त्यावेळेला काउचुक असं सुद्धा म्हटलं जायचं. आणि मग त्यातून त्यांना सुचलं की अरे च्या, जर हे असं होऊ शकतं तर एखादा रबर नक्कीच बनवला जाऊ शकतो. हळूहळू त्याच्यावरती काही कालांतराने प्रयोग केले गेले आणि मग त्या प्रयोगातून असं समोर आलं की त्या रबराला सुरुवातीच्या काळामध्ये खूप वास यायचा, तो काही खूप काळ टिकायचा नाही. मग त्यावर पुन्हा एकदा संशोधन केलं गेलं, त्याच्यातही काही गमती जमती घडल्या, त्यातही काही असे किस्से घडले की अरे चा हा रबर तो एका गरम पदार्थात पडला, मग तो बराच वेळ असा घट्ट गोळा तयार झाला आणि तो बराच काळ टिकून राहायचा व्यवस्थित, त्याच्यामुळे तो रबर कधी खराब झाला नाही, त्याला कसला वास आला नाही. त्यातही प्रयोग केल्यानंतर लक्षात आलं की अरे जर हा मुलांना वापरायला द्यायचा असेल तर मग तो रंगीत असायला हवा किंवा मग तो सुगंधित असायला हवा, त्याच्याकडे मुलं आकर्षित व्हायला हवी. अशा अनेक अनेक गोष्टी हळूहळू समोर येत गेल्या आणि मग पहिल्यांदा तो असा एक रबर पुढे आला ज्याच्यावरती पेटंट जे आहे ते त्याच्यावरती नोंदवलं गेलं, त्याच्यामुळे त्याच्यावरती संशोधन केलं जाणं हे खूप सोपं झालं अनेक मंडळींना. तर मी म्हटलं होतं तुमच्या कंपोस्ट बॉक्समध्ये, कंपोस्ट बॉक्सच्या व्यतिरिक्त तुम्ही अशी कुठली गोष्ट आहे जी आवर्जून तुम्ही ठेवायचात जेव्हा तुम्ही स्वतः शाळेमध्ये होता तेव्हा. गणेश आणि वंदना जोशी यांनी त्यांचा सहभाग नोंदवला. मिलिंद टिपणेस म्हणाले की त्यांच्या

0: पॉस बॉक्समध्ये लेबल्स असायचे छोटे छोटे, तसंच मोटार गाड्यांचे स्टॅम्प्स असायचे, त्याचा गठ्ठा असायचा, किंवा मग टाइम टेबल आतल्या बाजूला चिकटवलेलं असायचं. खूप छान छान इथून आपल्याला यायला लागले अभिप्राय. आपल्याला हर्षदा यांनी जर्मनीतून कळवलेलं आहे की कंपॉक्स बॉक्समध्ये नेहमीच्या वस्तूंपेक्षा काहीतरी वेगवेगळं असायचं. त्याच्यामध्ये लग्नपत्रिकेवरती जो 3D आकाराचा गणपती असायचा तो काही विशिष्ट पद्धतीने कट करून त्या कंपॉक्स बॉक्समध्ये चिकटवून ठेवायचा. तर शुभलक्ष्मी मस्तकार म्हणतायत की कंपॉक्स बॉक्समध्ये छोटे शिंपले ठेवायच्या त्या. विठ्ठल मसलेकर यांनी सुद्धा त्यांचा सहभाग नोंदवलेला आहे की पेन्सिलचं आवरण ते का आवर्जून जपून ठेवायचे, तसंच वेळापत्रक सुद्धा. तर आपल्याला कळवलेलं आहे, त्यांचं नाव इथे कळत नाही, हरकत नाही, पण त्यांनी कळवलेलं आहे की त्यांनी वेगवेगळ्या गोष्टी त्या ठेवायच्या, जसं चॉकलेट आहे किंवा चॉकलेटचा रॅपर आहे, असं त्यांनी सांगितलेलं आहे. मस्त मस्त अभिप्राय आलेले आहेत अनेक जणांचे, पण आता वेळ झालेली आहे एक महत्त्वाचा संदेश ऐकायची. तो ऐकूया, एक गाणं ऐकूया, आणि मग आपले सगळे श्रोते काय म्हणतायत हे सुद्धा आपण नक्कीच जाणून घेऊया.
1: यार मुझे कुछ जल्दी भेजना है, कोई सुपर फास्ट ऑप्शन है क्या?
2: अरे बिल्कुल, इंडिया पोस्ट लाया है 24 स्पीड पोस्ट, मतलब अगली ही तारीख तक तेज डिलीवरी. ओहो, यानी जरूरी डॉक्यूमेंट हो, पार्सल हो, सब कुछ तुरंत पहुंच जाएगा.
3: हाँ भाई, ट्रैकिंग भी रियल टाइम और रेट भी पॉकेट फ्रेंडली, और सबसे जरूरी OTP आधारित सुरक्षित डिलीवरी. बस भरोसा रखो इंडिया पोस्ट पर.
1: अधिक जानकारी के लिए अपने नजदीकी पोस्ट ऑफिस से संपर्क करें या विजिट करें indiapost.gov.in.

0: नमस्कार, मी शरद पोंक्षे. आपला रोजचा दिवस संगीतमय करणारी आकाशवाणी मुंबईची FM रेनबो वाहिनी. नक्की ऐका न्यूज ऑन AIR ऍप वरही.
1: तर मंडळी, कार्यक्रम सुरू आहे, चला दोस्त हो बोलू काही. आणि इथे मला मंडळींनी इतके छान छान त्यांचे अभिप्राय पाठवलेले आहेत. पंकज मोहोड म्हणतायत की त्या ते स्वतः कंपोस्ट बॉक्समध्ये खाऊची वस्तू ठेवायचे, मोरपीस किंवा चॉकलेट. वसुमती ठोसर म्हणतायत की त्यापूर्वीच्या काळी चण्यामण्याच्या गोळ्या यायच्या त्या, किंवा चिंच, ओली चिंच असायची ती. वसंत पारुडणेकरांनी सुद्धा अशा आंबट गोळ्यांचा उल्लेख केला. प्रिया म्हात्रेने सांगितलं की शाईचं पेन किंवा ब्लोटिंग पेपर ह्या गोष्टी आवर्जून असायच्या. तर प्रणव शिंदे म्हणतायत की गाणी ऐकायला खूप मजा येते आज, धन्यवाद. तसंच आपल्याला प्रतिभा पाटील यांनी बोरिवली इथून कळवलेलं आहे की कधीतरी चिंचेचं एखादं बुटुक असायचं, किंवा मॅथमॅटिक्सचे फॉर्म्युलाज अगदी म्हणजे जे पाठ होत नाहीत असे कागदावर लिहिलेले असायचे. अगदी छोट्या आकाराचे हिरो हिरोईनचे रंगीत फोटोसुद्धा आवर्जून ठेवले जायचे. वा वा वा, मजा येते. आणि प्रकाश कुलकर्णी यांनी कळवलेलं आहे की ते कंपोस्ट बॉक्समध्ये अगदी म्हणजे त्यांच्या काळामध्ये छोट्या आकाराचे ब्लेड्स पेन्सिलला टोक काढण्यासाठी ठेवायचे, ते आवर्जून ठेवायचे. चिंचोके आणि पेन्सिलचे तुकडे ठेवायचे असं कळवलेलं आहे आपल्याला स्पंदन आणि श्लोक काळे यांनी नाशिक इथून. श्रीपाद जोशी म्हणतायत की सुगंधी रबर आणि टाइमटेबल हे तर कायम असणारी गोष्ट होती आपल्या कंपोस्ट बॉक्समध्ये. फिरोज सिंगापुरिया, चित्रा कर्वे यांनी कळवलेलं आहे की चंदेरी सोनेरी चांदीचे तुकडे पूर्वी ते चॉकलेटचे असायचे ना, ते त्यांच्या कंपोस्ट बॉक्समध्ये आवर्जून असायचे. मंगेश म्हात्रे म्हणतायत की मजा येते एकीकडे आणि एखादं आवडती भेटवस्तू मावशी किंवा आत्या द्यायच्या, त्यातला एखादा तो जो काही असेल छोटासा भाग ते आवर्जून त्या कंपोस्ट बॉक्समध्ये ते ठेवायचे. मिलेश गजानन राऊत, श्रेय राऊत, आर्य राऊत यांनी सुद्धा त्यांचा सहभाग नोंदवलेला आहे. तर मंडळी, साधारणपणे 1858 फिलाडेल्फिया इथं हायमन लिपमन यांनी अगदी टोकाला खोडरबर असलेल्या पेन्सिलचं पेटंट त्यांनी पहिल्यांदा नोंदवलं. त्याच्यामुळे चुका दुरुस्त करणं हे अगदी सोपं झालं. म्हणजे जो आपण बघतो आजकाल पेन्सिलच्या मागे खोडरबर असतो, मुलं आवर्जून त्याने अगदी खोडत असतात, आई बाबा मागणं ओरडत असतात, अरे नको रे इतकं खोडू, तर तुझं लक्ष त्या खोडरबरवरती असतं, त्याच्यापेक्षा लिहिण्यावरती कॉन्सन्ट्रेशन कर असो. पण असा सगळा तो प्रवास या रबराचा झाला. त्याच्या आधी थोडंसं म्हणजे साधारणपणे 1770 एडवन नन यांनी एका वेगळ्या शोधाच्यासाठी किंवा स्पर्धेसाठी पहिल्या अंदाज त्यांनी मोठ्या प्रमाणावर रबराची विक्री करून दाखवली. आणि मग गम इलास्टिक किंवा क्वेचुआ भाषेतून काउच असे अनेक गोष्टी समोर आल्या. आणि हळूहळू त्यानंतर रबरावरती सुद्धा अनेक प्रयोग केले गेले. आणि मग एक छान असा रंगीत रबर आपल्या डोळ्यासमोर आला. वेगवेगळ्या कंपन्यांनी सुद्धा हे रबराचं पेटंट मिळवून त्याच्यात वेगवेगळे छान छान रंगीबेरंगी रबर आज मुलांकडे असतात, चाकाच्या आकाराचे, कार्टूनच्या आकाराचे. त्यातनं खोडलं किती जातं देव जाणे, पण मुलं हे रबर सगळे आवर्जून मागतात, त्यांच्या मित्रमैत्रिणींकडे असतात, त्यांना तसे सुद्धा हवे असतात असो. पण खोड रबर हा लागतोच नाही का? तुम्ही मात्र माझ्या प्रश्नाचं उत्तर लवकरात लवकर द्या, शेवटची काही मिनिटं शिल्लक आहेत.

तर मंडळी आपल्याला कळवलेलं आहे रुपाली शिंदे यांनी पुणे येथून की त्या हमखास वेळापत्रक ठेवायच्या त्यांच्या कंपोस्ट बॉक्समध्ये, तर प्रमोद कारखानीस म्हणतायत की मोरपीस ठेवायचे ते. यासोबतच अनेक इथे श्रोत्यांनी त्यांचे अभिप्राय कळवलेले आहेत. अशोक पाटील, अरुण गावकर, तसंच आपल्याला कळवलेलं आहे किशोर पेडणेकर, मंगेश जोशी, आनंद मोकाशी यांनी सुद्धा. तर अशी ही रबराची कहाणी होती की तो आत्ता आपल्यापर्यंत कसा पोहोचलेला आहे, त्या रबराचे सुद्धा कितीतरी प्रकार आहेत. मग ते ड्रॉइंग करणाऱ्या मंडळींसाठी वेगळा खोट रबर असतो असो. आपण मात्र आपल्या कार्यक्रमाचा आनंद घेऊया. खूप खूप धन्यवाद मंडळी कार्यक्रमात सहभाग नोंदवल्याबद्दल. हो, पण आपला कार्यक्रम काही इथेच संपणार नाही आहे. ठीक 3 वाजता तुम्ही ऐकू शकणार आहात बातमीपत्र, आणि त्यानंतर आपली पुन्हा भेट होणारच आहे, ती म्हणजे सप्तरंगी साथ या कार्यक्रमामध्ये. तेव्हा ऐकत रहा 107.1 MHz आकाशवाणी मुंबई केंद्राची FM रेनबो वाहिनी. तुमच्यासोबत आहे मी, तुमची रेडिओ सखी RJ मधुलिका.

0: happening. Asto sadamiyata dreaming.
1: नमस्कार, मी संगीतकार अविनाश चंद्रचूड.
2: नमस्कार, मी विश्वजीत जोशी.
1: आपण आम्हाला ऐकत आहात आकाशवाणी मुंबईच्या FM रेनबो वाहिनीवर.
2: नमस्कार, मी शरद पोंक्षे. आपला रोजचा दिवस संगीतमय करणारी आकाशवाणी मुंबईची FM.

आकाशवाणी मुंबई. नमस्कार, मी शैलेश मोहिते प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. एकल माता एकल पालकांच्या पाल्यांसाठी महाविद्यालयांमध्ये विशेष सोयी सवलती देण्याचा राज्य शासनाचा विचार. केंद्रीय विद्यालयात आगामी वर्षापासून इयत्ता 6वी आणि 9वीच्या वर्गांसाठी त्रिभाषा सूत्रांतर्गत प्रत्येक शाळेत किमान एका तुकडीसाठी संस्कृत भाषा अनिवार्य. प्रधानमंत्री फ्रान्स आणि स्लोवाकिया दौऱ्यावर रवाना. भारत इनोव्हेट सोहळ्याचं उद्या करणार उद्घाटन. आणि राष्ट्रीय अॅथलेटिक्स स्पर्धेत तेजस शिरसेचा 110 मीटर अडथळ्यांच्या शर्यतीत नवा विक्रम. आणि आता बातम्या विस्तृतपणे. एकल माता किंवा एकल पालकांच्या पाल्यांसाठी महाविद्यालयांमध्ये विशेष सोयी सवलती देण्याचा राज्य शासनाचा विचार आहे. उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज मुंबईत ही माहिती दिली. एकल मातांच्या पाल्यांना विविध क्षेत्रात प्राधान्य सवलती आणि शैक्षणिक सहाय्य देण्याच्या दृष्टीनं उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात येईल असं त्यांनी सांगितलं. यासंदर्भात येत्या 17 जून रोजी राज्यातल्या 1500 महाविद्यालयांच्या प्राचार्यांची विशेष ऑनलाईन बैठक बोलावली असल्याचं ते म्हणाले. एकल मातांच्या पाल्यांसाठी विशेष धोरण आखण्याची घोषणा गेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात झाल्यानंतर महिला आणि बालविकास विभागाच्या आयुक्तांच्या नेतृत्वाखाली एक समिती स्थापन करण्यात आली आहे. केंद्रीय विद्यालय संघटना म्हणजेच KVS शैक्षणिक वर्ष 2026-2027 पासून इयत्ता 6वी आणि 9वीच्या वर्गांसाठी त्रिभाषा सूत्रांतर्गत प्रत्येक शाळेत किमान एका तुकडीसाठी संस्कृत भाषा अनिवार्य केली आहे. शिक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत असलेल्या या स्वायत्त संस्थेनं 29 मे रोजी एका परिपत्रकाद्वारे सर्व केंद्रीय विद्यालयांना तसं निर्देश दिले. बदलीपात्र केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या मुलांची शैक्षणिक गैरसोय टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला. नव्या नियमानुसार विद्यार्थ्यांनी निवडलेल्या तिसऱ्या भाषेच्या आधारे त्यांची वर्गवारी केली जाईल. दोन तुकडे असलेल्या शाळांमध्ये एक संस्कृत आणि एक प्रादेशिक भाषेची तुकडी असेल तर एकाच तुकडीच्या शाळांमध्ये किमान 15 विद्यार्थी असल्यास संस्कृतची स्वतंत्र तुकडी तयार करता येईल. दरम्यान केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ म्हणजे CBSEनंही राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 अनुसरून इयत्ता 9वीच्या विद्यार्थ्यांसाठी 3 भाषांचा अभ्यास सक्तीचा केला आहे. यात किमान 2 भारतीय भाषा असणं अनिवार्य आहे. विद्यार्थ्यांवरचा परीक्षेचा ताण कमी करण्यासाठी इयत्ता 10वीच्या पातळीवर या तिसऱ्या भाषेसाठी कोणतीही मंडळ परीक्षा घेतली जाणार नसल्याचं CBSEनं स्पष्ट केलं आहे. केंद्र सरकारच्या बेटी बचाओ बेटी पढाओ या महत्वाकांक्षी योजनेमुळे देशात मुलींच्या सक्षमीकरणाला मोठी गती मिळाली आहे. गेल्या दशकात या योजनेमुळे मुलींच्या जन्मदरात आणि शिक्षणात महत्वपूर्ण सुधारणा झाली आहे अशी माहिती महिला आणि बालविकास मंत्रालयानं दिली. मुलींना सुरक्षित आणि सक्षम वातावरण देण्यासाठी ही योजना पुढेही प्रभावीपणे राबवली जाईल असं मंत्रालयानं म्हटलं आहे. देशातल्या मुलींचा जन्मदर 2014-2015 918 होता. 2024-2025 तो 929 पर्यंत वाढला आहे. शैक्षणिक क्षेत्रातही मुलींचा टक्का वाढला असून माध्यमिक पातळीवर मुलींची पटसंख्या 75.51% 80.2% झाली आहे असं आरोग्य व्यवस्थापन माहिती प्रणालीच्या आकडेवारीत म्हटलं आहे. सीमावर्ती भागातल्या जिल्ह्यांमध्ये लोकसंख्यांविषयक बदलांचा अभ्यास करण्याचे निर्देश केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिले आहेत. शहा यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्लीत लोकसंख्याविषयक बदल या विषयावर एक बैठक झाली. बेकायदेशीर स्थलांतर आणि इतर कारणांमुळे होणाऱ्या लोकसंख्या वाढीचा अभ्यास करण्यासाठी केंद्र सरकारनं गेल्या महिन्यात एका उच्चस्तरीय समितीची स्थापना केली आहे. लोकसंख्या वाढीच्या समस्येवर उपाय सुचवण्यास या समितीला सांगण्यात आलं आहे. DRDO अर्थात संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेनं लांब पल्ल्याच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांविरोधात बहुस्तरीय संरक्षण आणि मध्यम पल्ल्यावरील जहाजांना लक्ष्य करणाऱ्या क्षेपणास्त्रांच्या 3 यशस्वी चाचण्या काल आणि परवा घेण्यात आल्या. त्याबद्दल संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी DRDOचं अभिनंदन केलं आहे. समाज माध्यमांवर सिंग यांनी म्हटले की या चाचण्यांमुळे आक्रमक आणि प्रतिरोधक अशी क्षेपणास्त्र बाळगणाऱ्या निवडक देशांमध्ये आता भारताची गणना होत आहे. नौदलाच्या मध्यम पल्ल्याच्या जहाजविरोधी क्षेपणास्त्रांनीही आपली क्षमता सिद्ध केली आहे असंही त्यांनी सांगितलं. या चाचण्यांद्वारे लांब आणि मध्यम पल्ल्यांची क्षेपणास्त्र हवेतच नष्ट करण्याची क्षमता सिद्ध झाली आहे. राष्ट्रीय चाचणी संस्थेनं
परीक्षा अधिकाऱ्यांसाठी क्षमतावृद्धी कार्यक्रम राबवण्याची घोषणा केली आहे. संस्थेच्या वतीनं घेतल्या जाणाऱ्या परीक्षांशी संबंधित यंत्रणांची क्षमता अधिक वाढवणं तसंच ऑफलाईन स्वरूपात होणाऱ्या लेखी परीक्षा सुरळीतपणे पार पाडल्या जातील याची सुनिश्चित करणं हे उद्देशाने हा कार्यक्रम राबवला जाणार असल्याचं संस्थेनं म्हटलं आहे. याअंतर्गत संस्थेच्या वतीनं घेतल्या जाणाऱ्या पदवीपूर्व नीट आणि इतर परीक्षांच्या आयोजनात सहभागी असलेल्यांना विशेषतः परीक्षा केंद्रांचे अधीक्षक पर्यवेक्षक यांना प्रशिक्षण दिलं जाणार असल्याचं राष्ट्रीय चाचणी संस्थेनं म्हटलं आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी फ्रान्स आणि स्लोवाकिया दौऱ्यावर आज रवाना झाले. देशाच्या धोरणात्मक संकल्पनेत फ्रान्सला विशेष स्थान आहे. आपल्या फ्रान्स भेटीत दोन्ही देशांमधले आर्थिक आणि सांस्कृतिक संबंध अधिक दृढ करण्यावर भर असेल असं त्यांनी या दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे. फ्रान्स भेटीत प्रधानमंत्री उद्या फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यासह दोन्ही देशांमधल्या नवोन्मेष वर्षानिमित्त आयोजित भारत इनोव्हेट्स या सोहळ्याचं उद्घाटन करतील. नंतर प्रधानमंत्री उद्या 2 दिवसांच्या स्लोवाकिया दौऱ्यासाठी रवाना होतील. तिथे ते स्लोवाकियाचे अध्यक्ष पेलेग्रिनी आणि प्रधानमंत्री फिको यांची भेट घेतील. या दौऱ्यामुळे युरोपीय महासंघासोबतच्या भारताच्या धोरणात्मक भागीदारीला नवी ऊर्जा मिळेल तसंच दोन्ही देशांमधल्या द्विपक्षीय संबंधांनाही नवी गती मिळेल असा विश्वास प्रधानमंत्र्यांनी व्यक्त केला. सक्तवसुली संचालनालयाने काल मुंबईत रिलायन्स अनिल अंबानी समूहाच्या 2 माजी अधिकाऱ्यांना PMLA कायद्याअंतर्गत ताब्यात घेतलं. ईडीच्या अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. भारतीय स्टेट बँकेला 114.98 कोटी रुपयांना फसवल्याप्रकरणी ही कारवाई केल्याचं सांगितलं जात आहे. रिलायन्सला ज्या 11 बँकांनी 735 कोटी रुपयांचं कर्ज दिलं त्यात स्टेट बँकेचा समावेश आहे. भांडवली बाजारातील विक्रमी पदार्पणामुळे स्पेस एक्सच्या कंपनीचं मूल्यांकन सुमारे 2,10,000 कोटी डॉलर्सवर पोचलं. त्यामुळे कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी एलॉन मस्क जगातले पहिले ट्रिलियनर बनले आहेत. वॉल स्ट्रीटवरील आतापर्यंतचा सर्वात मोठा IPO अर्थात प्रारंभिक सार्वजनिक प्रस्ताव म्हणून वर्णन केलेल्या या व्यवहारानंतर स्पेस एक्सचे समभाग पहिल्याच दिवशी 19% अधिक वाढले. या वाढीमुळे रॉकेट आणि सॅटेलाईट कंपनीमधल्या मस्क यांच्या हिश्श्याच्या मूल्यात लक्षणीय वाढ झाली. 2002 स्थापन झालेली स्पेस एक्स व्यावसायिक प्रक्षेपण स्टारलिंकद्वारे सॅटेलाईट इंटरनेट सेवा आणि अमेरिके सरकारच्या अंतराळ कार्यक्रमांमध्ये एक प्रमुख कंपनी म्हणून उदयाला आली आहे. पंजाबमधल्या गुरु नानक स्टेडियमवर सुरू असलेल्या इंडियन ॲथलेटिक्स सिरीज 9 या स्पर्धेत छत्रपती संभाजीनगरच्या तेजस सिरसे यानं आपल्या पुरुषांच्या 110 मीटर अडथळ्यांच्या शर्यतीत नव्या राष्ट्रीय विक्रमाची नोंद केली. तेजसनं केवळ 13 सेकंद 27 मिलिसेकंदात हे अंतर कापलं. त्याने यापूर्वीचा 13 सेकंद 41 मिलिसेकंदाचा स्वतःचा जुना राष्ट्रीय विक्रम मोडला. या कामगिरीमुळे तेजस याच वर्षी होणार असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे. या हंगामातली आशियाई खेळाडूंमधली मुलांच्या पुरुषांच्या 110 मीटर अडथळा शर्यतीत ही 6वी सर्वात वेगवान वेळ ठरली आहे. अकोला जिल्ह्यातल्या अकट तालुक्यात युरिया खरेदीसाठी आता 7-12 उतेऱ्याची अट रद्द करण्यात आली आहे. आता युरिया आधार कार्डवर मिळणार आहे. याआधी आधार कार्डवरच खत मिळत होतं पण साठेबाजी आणि काळाबाजार होण्याच्या चिंतेमुळे 7-12 सक्तीचा करण्यात आला होता. मात्र लोकांच्या असंतोषामुळे आता पुन्हा केवळ आधार कार्डवरच युरिया वितरणाचा निर्णय प्रशासनानं घेतला आहे. कमाल 5 बॅगच युरिया मिळण्याची अट घालण्यात आली आहे. आणि ठळक बातम्या पुन्हा एकदा. एकल माता किंवा एकल पालकांच्या पाल्यांसाठी महाविद्यालयांमध्ये विशेष सोयी सवलती देण्याच्या राज्य शासनाचा विचार. केंद्रीय विद्यालयात आगामी वर्षापासून इयत्ता 6वी आणि 9वीच्या वर्गांसाठी त्रिभाषा सूत्रांतर्गत प्रत्येक शाळेत किमान एका तुकडीसाठी संस्कृत भाषा अनिवार्य. प्रधानमंत्री फ्रान्स आणि स्लोवाकिया दौऱ्यावर रवाना. भारत इनोव्हेट्स या सोहळ्याचं उद्या करणार उद्घाटन. आणि राष्ट्रीय ॲथलेटिक्स स्पर्धेत तेजस सिरसेचा 110 मीटर अडथळ्यांचा शर्यतीत नवा विक्रम. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

0: आकाशवाणी FM रेनबो 107.1 मेगाहर्ट्ज म्युझिकली योर्स.
1: नमस्कार मंडळी, नमस्कार. आपण एकत आहात 107.1 मेगाहर्ट्ज वरती आकाशवाणी मुंबई केंद्राची FM रेनबो वाहिनी. तुमच्यासोबत आहे मी, तुमची रेडिओ सखी RJ मधुलिका. मंडळी, आपण आधीच्या कार्यक्रमात म्हणजे 2.5 ते 3 मध्ये त्या खोड रबर बद्दल बोललो, नाही का? आणि त्या खोड रबरच्या संदर्भात बोलत असताना शाळेच्या इतरही आठवणींना उजाळा मिळाला आणि मग अनेक श्रोत्यांचं अजिबात त्याच्या पुरतं किंवा तेवढ्या पुरतं जे आहे ते समाधान झालेलं नाही आहे 30 मिनिटात. कसं होणार? अर्थातच आपल्याकडे शाळेच्या आठवणी एवढ्या असतात, शाळेबद्दल, त्या मित्रमैत्रिणींबद्दल, शिक्षकांबद्दल आपल्याला एवढं भरभरून बोलायचं असतं ना की तर तेवढूसा वेळसुद्धा अजिबात पुरणारा नाही आहे, नाही का? पण मग आता आपण काय करूया बरं? माझ्याकडे एक आयडिया. आज आपण अशा सिनेमांबद्दल बोलूया ना ज्याच्यामध्ये खास शाळा ही जी आहे ती मध्यवर्ती आहे. असे कुठले कुठले सिनेमे आहेत बरं? हां, तर आपण त्याच्याबद्दल बोलूच या. माझा प्रश्न काय असणार आहे सांगते, जरासं धीर धरा, गाणं ऐकूया, मग आपल्या गप्पांकडे, सिनेमांकडे आणि आजच्या आपल्या प्रश्नाकडे सुद्धा आपण वळूया.

तर मंडळी, आज आपण या सगळ्या शाळेबद्दल बोलणार आहोत आणि अर्थात इथे अनेक मंडळींनी शाळेबद्दल मला सांगायला सुरुवात केली आहे. मागच्याच कार्यक्रमाचा एक छोटासा उल्लेख घेऊन मी तुम्हाला सांगते, संजीव कुलकर्णी यांनी कळवलेलं आहे की कंपोस्ट बॉक्समध्ये आपण ज्या काही गोष्टी ठेवायचो ज्या कंपोस्ट बॉक्सच्या व्यतिरिक्त असायच्या, मग रबर, पेन्सिल असं बरंच काही असेल, पण काहीतरी तो कंपोस्ट बॉक्स अख्खाच्या अख्खा खाली पडायचा, मग सगळ्या वस्तू अस्त व्हायच्या, मग कोणीतरी बघेल का म्हणून आपण सगळं पटकन बंद करून ठेवायचं. ते बंद करताना जो काही आनंद असायचा ना, किंवा जी काही ती आपली घालमेल व्हायची, धावपळ व्हायची, ते एक वेगळी ती मजा असायची. अगदी खरं आहे तुम्ही म्हणताय ते. आपल्याकडे म्हणजे अगदी हिंदी सिनेमा म्हणा, मराठी सिनेमा म्हणा, सगळीकडे आपल्याला या शाळेशी निगडीत एक ना एक तरी चित्रपट दिसतो. खरं तर एक नाही, अनेक सिनेमे आहेत आणि ह्या सगळ्या सिनेमांबद्दलच आज आपण बोलायचा प्रयत्न करणार आहोत. बघूया कोणत्या कोणत्या सिनेमांबद्दल आज आपल्याला बोलता येते. मुळात शाळा ही अशी गोष्ट आहे जिथे विद्यार्थी आपण सुद्धा आपला दिवसभराचा बराचसा आणि महत्त्वाचा वेळ ह्या शाळेमध्ये घालवतो. आपल्या संपूर्ण आयुष्यातला एक महत्त्वाचा काळ जो असतो तो आपला शाळेशी निगडीत असतो. शिक्षक असतात, मित्रमैत्रिणी असतात. शिक्षक फक्त नुसतं फक्त गणित म्हणा किंवा इतिहास, भूगोल हे फक्त शिकवण्यापुरतेच असतात का, तर नाही. आपल्या मनावर खूप छान संस्कार देखील ते करतात. एखाद्या विषयाकडे, एखाद्या गोष्टीकडे किंवा एखाद्या वस्तूकडे आपण किती पद्धतीनं पाहू शकतो किंवा दृष्टिकोन कसा असायला हवा, मग ते एखादं गणित असेल किंवा एखादं विज्ञानातलं काही असेल, संशोधन असेल, हे सगळं समजून घेणं आणि ते व्यवस्थित छान प्रकारे समजावून सांगणं, ती हातोटी असणं, हा खरा शिक्षक, नाही का. आणि मग काही काही शिक्षक असे असतात की जे आपल्या अगदी आवडीचे असतात, नाही का. तसा ना, मग आजचा प्रश्नसुद्धा तसाच आहे की तुम्ही तुमच्या एखाद्या आवडत्या शिक्षकांचं नाव मला सांगणार आहात आणि तुम्हाला ते कुठला विषय शिकवायचे. अगदी सोपं आहे, खरं तर दोन शब्दातलं उत्तर आहे, शिक्षकांचं नाव आणि ते कुठला विषय शिकवायचे हे तुम्ही आज मला सांगणार आहात. तर आपला अगदी पहिला सिनेमा आहे तो म्हणजे तारे जमी पर, जो पटकन आपल्या डोळ्यासमोर येतो. त्यातला तो ईशान अवस्थी आणि मग त्यातले त्याचे सर किंवा मग आपण सगळ्यांनीच हा सिनेमा पाहिलेला आहे. तो छोटासा असतो, अगदी 8 वर्षांचा, आणि मग तो लिखाणात खूप चोका करतो आणि मग अचानक त्याला बोर्डिंग स्कूलमध्ये ठेवतात आणि मग तिथे तो अजिबातच कोणाकडे लक्ष देत नाही आणि मग तिथे अचानक आमिर खान येतो आणि मग सगळं चित्रच बदलतं. मग कळतं की नेमका त्याचा काय प्रॉब्लेम आहे आणि मग त्याच्यावरती काम केलं जातं. मुळात तो खूप सुंदर चित्र काढत असतो, तो छोटंसं त्याचं एक बुकलेट बनवतो. मुलांमध्ये अनेक गोष्टी असतात ज्या समजून घेणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. हे सगळ्यात पहिलं काम पालकांचं आणि अर्थात शिक्षकांचं सुद्धा आहे, मुलांना समजून घेणं. तर अर्थात असा खूप सुंदर असा सिनेमा होता आणि मध्यवर्ती होती अर्थातच शाळा. अजूनही अनेक सिनेमांबद्दल आपण बोलणार आहोत, पण तुम्ही मला सांगणार आहात तुमचे आवडते शिक्षक आणि त्यांनी शिकवलेला विषय, बरं का मंडळी. तर मग चला लवकरात लवकर मला फोन करा आणि व्हॉट्सअपच्या माध्यमातून सांगा. दूरध्वनी क्रमांक आहेत 4515 41 32 आणि 4515 41 33. एसटीडी कोड आहे 022. व्हॉट्सअप क्रमांक आहे 86 57 66 10 71.

0: मित्रा, मला पटकन काहीतरी पाठवायचंय. खूप जलद पाठवण्याचा काही पर्याय आहे का?
1: हो, नक्कीच. भारतीय टपाल विभागाने 24 स्पीड पोस्ट सुरू केली आहे, म्हणजेच दुसऱ्या दिवशी त्वरित वितरण.
0: अच्छा, म्हणजे महत्वाचा दस्तऐवज असो, पार्सल असो किंवा इतर कोणतीही महत्वाची वस्तू असो, सर्व काही लगेच पोहोचेल.
1: हो भावा, रिअल टाइम ट्रॅकिंग, किफायतशीर दर आणि सर्वात महत्वाचे म्हणजे OTP आधारित सुरक्षित वितरण. फक्त भारतीय टपाल विभागावर विश्वास ठेवा.
2: अधिक माहितीसाठी आपल्या जवळच्या टपाल कार्यालयाशी संपर्क साधा किंवा indiapost.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या.

0: तर मंडळी, असे छान छान कार्यक्रम आपण करत असताना काही गमती जमती इथे घडत आहेत मंडळी, तर कारण गमती जमती काय आहेत तर इथे अनेक सांगायला लागले श्रोते की त्यांना कुठले शिक्षक आवडायचे आणि त्या कुठला विषय ते शिकवायचे. बरं, तर आपल्याला कळवलेलं आहे अजय साखरे यांनी इंदोर इथून, त्यांचे पोळ सर होते आणि ते भौतिक विज्ञान हा विषय खूप छान शिकवायचे. अभय काळे यांनी ऐरोली नवी मुंबई इथून शिकवलेलं आहे, त्यांचे आवडते शिक्षक होते ते म्हणजे जाधव सर आणि ते इंग्रजी शिकवायचे. पद्मा कुलकर्णी यांनी कळवलेलं आहे की चिंदरकर सर होते आणि ते गणित खूप सुंदर शिकवायचे. आणि प्रतिभा पाटील यांनी बोरिवली इथून कळवलेलं आहे की करमरकर बाई मराठी, काशीनाथ कडू सर गणित आणि इंग्रजी चित्र विषय खूप चांगले चांगले शिकवायचे, मजा यायची एकूणच. आणि आपल्याला कळवलेलं आहे शेखर फुकटे यांनी परळी इथून, त्यांचे आवडते शिक्षक होते गुलाबराव देशमुख, हातात पुस्तक न घेता खूप हसत खेळत पद्धतीने ते आम्हाला शिकवायचे. आणि आत्ता काही 2 महिन्यांपूर्वीच त्यांचं निधन झालं, पण ते ज्या पद्धतीने शिकवायचे त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थित छान पक्क्या लक्षात राहिल्या असं सुद्धा त्यांनी कळवलेलं आहे. तर म्हणजे असाच एक खूप छान सिनेमा आहे सुपर 30 नावाचा, हा त्याच्यातले शिक्षकसुद्धा आपल्या डोळ्यासमोर येतात. आणि मुळात हा थोडासा बायोग्राफिकल नाट्यपट असं आपण म्हणू शकतो. याचं दिग्दर्शन केलं आहे विकास बहल यांनी आणि या सिनेमाची जी कथा आहे ती अर्थात भारतात घडते आणि गणिततज्ञ आनंद कुमार पाटण्यात IIT इच्छुकांसाठी असा सुपर 30 कार्यक्रम चालवण्यापूर्वी वेगवेगळ्या आव्हानांना त्यांनी तोंड कसं दिलं आणि मग ते त्याच्यात काय काय मजा घडतात आणि मग ते गणित कसं सोपं आहे की कठीण आहे, मुलांच्या मनामध्ये असणारी भीती, अशा अनेक गोष्टी या त्यातून आपल्या डोळ्यासमोर येतात. तर असे वेगवेगळे विषय आहेत आणि छान छान गमती जमती आपल्याला त्यामुळे घडताना दिसतात, नाही का? तर तुम्हाला सुद्धा असे अनेक सिनेमे नक्कीच आवडले असतील, पण आजचा आपला विषय आहे माझे आवडते शिक्षक आणि ते कुठला विषय शिकवायचे. बरं, तर मग चला पटापट सांगा बरं आता मला.
1: मुलांना ही गोष्ट आहे दोघांचं भांडण आणि तिसऱ्याचा लाभ. लोण्याच्या गोळ्यासाठी भांडणाऱ्या 2 बोक्यांची आणि 1 लुच्चा माकडाची. एकदा काय झालं,

एक मोठा एक लहान आणि एक मोठा लहान मोठे केले त्याने वाटे ठेवून लोण्यावर डोळा दोन बोक्यांनी पुढे तर माकडानं आणखीनच मज्जा केली बाबा

0: ध्यानधारणा योगसाधना ही भारतीय संस्कृतीने जगाला दिलेली एक अनमोल देणगी आहे. हीच ध्यानधारणा जगभरातल्या विविध प्रकारच्या हिंसा थांबवण्यासाठी नेमकी दिशा देईल अशा ठाम विश्वासाने जगभरात कार्यरत असलेले केमिकल इंजिनिअरिंग, पेट्रोलियम इंजिनिअरिंग ते इनर इंजिनिअरिंग असा प्रवास अनुभवणारे मंदार आपटे आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आपल्याला भेटायला येत आहेत एफ एम गोल्ड वाहिनीवर.
1: मेंटल हायजीनसाठी आपण काय करतो दर दिवशी? आपण काय करतो त्याला साधना म्हणू शकतो आपण. धन म्हणजे वेल्थ, साधना म्हणजे माझं वेल्थ जे कोणी चोरून घेऊ शकत नाही.
0: आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त विशेष संवाद जरूर ऐका. दिनांक 19 आणि 20 जून रोजी सकाळी 11 वाजता 100.1 MHz एफ एम गोल्ड वाहिनीसह न्यूज ऑन ए आय आर ॲपवरही.
2: नमस्कार, मी शरद पोंक्षे. आपला रोजचा दिवस संगीतमय करणारी आकाशवाणी मुंबईची एफ एम रेनबो वाहिनी नक्की ऐका न्यूज ऑन ए आय आर ॲपवरही.
3: मित्रा, मला पटकन काहीतरी पाठवायचंय, खूप जलद पाठवण्याचा काही पर्याय आहे का?
4: हो, नक्कीच. भारतीय टपाल विभागाने 24 स्पीड पोस्ट सुरू केली आहे, म्हणजेच दुसऱ्या दिवशी त्वरित वितरण.
3: अच्छा, म्हणजे महत्त्वाचा दस्तऐवज असो, पार्सल असो किंवा इतर कोणतीही महत्त्वाची वस्तू असो, सर्व काही लगेच पोहोचेल.
4: हो भावा, रिअल टाइम ट्रॅकिंग, किफायतशीर दर आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे ओटीपी आधारित सुरक्षित वितरण. फक्त भारतीय टपाल विभागावर विश्वास ठेवा.
5: अधिक माहितीसाठी आपल्या जवळच्या टपाल कार्यालयाशी संपर्क साधा किंवा इंडिया पोस्ट डॉट जीओव्ही डॉट इन या संकेतस्थळाला भेट द्या.

पण झालं काय माहितीये, गेला रडत रडत स्वतःच ढसा ढसा

0: नमस्कार, मी केदार शिंदे, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबईची FM रेनबो वाहिनी। मस्त मस्त गाणी, गप्पा, मुलाखती याचा आनंद जरूर घ्या। ऐकत रहा FM रेनबो।
1: तर म्हणजे आतापर्यंत आपण बोललो होते म्हणजे तारे जमी पर आणि सुपर 30 या सिनेमांविषयी। या दोन्ही सिनेमांमध्ये आपल्याला असे शिक्षक दिसतात की जे मुलांसाठी खूप पोटतिडकीनं काम करतात। एका शिक्षकाच्या संघर्षाची कथा आपल्याला याच्यामध्ये पाहायला मिळते। तसंच तुम्हाला चंदा आणि तिची मुलगी अप्पू आठवते का? हां, नील बटे सन्नाटा, अगदी बरोबर, लगेच सगळ्यांनी ओळखलं असणार मला खात्री आहे। आणि घरकाम करून आपल्या मुलीला शिकवायचा प्रयत्न करते, शिक्षणात येणाऱ्या अडचणींवरती मात करायचा प्रयत्न करते। पण मुळात नील बटे सन्नाटा म्हणजे काय? तर शून्याने शून्याला भागलं तर शून्यच राहतं, नाही का? म्हणजे काय तर काहीतरी गोष्टी अशा असतात ज्या बेकार म्हणा किंवा कामी म्हणा या कॅटेगरीतल्या असतात। आपण कुठल्या गोष्टींना महत्व द्यायचं हे आपलं आपण ठरवायचं, आणि मग ती आई तिची जिद्द ती त्या मुलीला कळते, आणि मग अर्थातच तिच्या कष्टांचं चीज होतं। आणि एका क्षणी ती आई सुद्धा राग सोडून देते आणि दोघी जणी एकत्रितपणे 10वीची परीक्षा देतात। आणि मग पुढे अप्पू IAS अधिकारी होण्याची तयारी करायला लागते। खूप सुंदर प्रवास आहे हा। आपल्यातलीच ती अप्पू आणि चंदा आहेत की काय, किंवा आपल्या अगदी जवळच्या किंवा ओळखीच्या आहेत की काय, असं आपल्याला वाटायला लागतं, नाही का? पंकज मोहोड यांनी कळवलेलं आहे की त्यांचे आवडते शिक्षक आहेत जे इंग्रजी आणि इतिहास शिकवायचे, ते म्हणजे माने सर, आणि त्यांना त्यांची शाळा खूप आवडायची। हरिश्चंद्र पाटील यांनी एक छान अशी कविता देखील सांगितलेली आहे, आणि त्यांनी सुद्धा कळवलेलं आहे की गप्पांमधून खूप मजा येते। मिलिन टिपणीस यांनी कळवलेलं आहे की चित्रकलेचे आंबरे सर आणि इंग्रजीचे ताय शेट्टे सर त्यांना खूपच आवडायचे, ते व्याकरण खूप सुंदर रीतीनं ते समजवायचे, त्याच्यामुळे ते कायम लक्षात राहिलेलं आहे। प्रणव शिंदे यांनी कळवलेलं आहे, कार्यक्रमात त्यांनी सहभाग नोंदवलेला आहे। मानसी मस्कर यांनी अंधेरी इथून कळवलेलं आहे की गणेश शिकवणाऱ्या घाटेबाई आणि मराठीच्या देसाईबाई यांनी ह्रस्व आणि दीर्घ तसंच इंग्रजीतले स्पेलिंग व्याकरण हे समजवून घेताना खूप मेहनत त्यांनी घेतली होती। विठ्ठल कुलकर्णी यांनी कळतात की देशमुख सर जे आहेत ते खूप छान संस्कृत शिकवायचे। श्रीपाद जोशी यांनी कळवलेलं आहे की गाडगिळ सर काम आणि वेग असंच अनेक गणित त्यांनी खूप छान पद्धतीनं समजवले होते, त्यामुळे कधीही SSC होईपर्यंत अडचण आलेली नाही। वा, क्या बात है। मीरा ओक यांनी कळवलेलं आहे की MV कुलकर्णी बाई संस्कृत खूप छान शिकवायच्या। रघुनाथ कान्हूकर यांनी कोल्हापूर इथून कळवलेलं आहे की त्यांना शाळेचे दिवस आठवतात, सगळे शिक्षक देखील त्यांना आठवतात। किशोर पेडणेकर यांनी कळवलेलं आहे की VPA कतले आणि सुतार सर दोघेही चित्रकला खूप छान शिकवायचे, ते त्यांनी जी मेहनत घेतली त्याच्यामुळेच ते आज JJ स्कूल ऑफ आर्टपर्यंत पोहोचले, आणि ते सुद्धा ॲडव्हर्टाइजमेंट एका क्षेत्रात काम करताना दिसत आहेत। गणेश पाटील यांनी कळवलेलं आहे। तर असे मस्त मस्त अभिप्राय सगळ्या श्रोत्यांनी दिलेले आहेत व्हॉट्सअपच्या माध्यमातून, फोनच्या माध्यमातून। पण मंडळी, तुम्हाला एक छोटीशी रिक्वेस्ट आहे, जेव्हा तुम्ही व्हॉट्सअप मेसेज करताना तुमच्या मेसेजच्या खाली तुमचं नाव लिहायला अजिबात विसरू नका। तर मंडळी, लवकरात लवकर कळवा तुमच्या आवडत्या शिक्षकांबद्दल आणि ते कुठला विषय तुम्हाला शिकवायचे त्याबद्दल सुद्धा।
2: आई, मला ते बालभारतीतलं भावलीचं गाणं शिकव ना ग।
3: शिकवते हा, ऐक हं बाळ। 1 2 3 4

0: शरीर आणि मनाच्या आरोग्यासाठी योग मार्गाचा उपयोग होतो. आपल्या तब्येतीसाठी आपल्यापैकी अनेक जण योगासन करतात, परंतु त्याच्या जोडीला यमनियमन समजून केले तर संपूर्ण कुटुंबाला त्याचा लाभ होऊ शकतो. कसं ते सांगणार आहेत योग मार्गदर्शक वर्षा दीक्षित कौटुंबिक स्वास्थ्यासाठी योग यामध्ये.
1: मनाचं आरोग्य सांभाळण्यासाठी महर्षी पतंजलींनी एक उपाय सांगितला आहे, मैत्री करुणा मुदितोपेक्षाणाम सुख दुःख पुण्या पुण्य विषयाणाम भावना चित्त प्रसादनम. म्हणजे आपल्या बरोबरच्या ज्या व्यक्ती काम करणाऱ्या असतात, आपल्या बरोबर राहणाऱ्या असतात, त्यांच्याबरोबर मैत्रीपूर्ण संबंध ठेवायला शिकलं पाहिजे.
0: कौटुंबिक स्वास्थ्यासाठी योग वर्षा दीक्षित यांची मुलाखत, आणि त्यापूर्वी आपुलकी या घरात हा स्मिता जोगळेकर लिखित संवाद अवश्य ऐका. मंगळवार दिनांक 16 जून रोजी दुपारी 12 ते 1 या वेळात वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वरही. कौटुंबिक स्वास्थ्यासाठी योग.
2: दोन हजार 2026 या वर्षासाठी योग दिनाची संकल्पना आहे निरोगी वृद्धत्वासाठी योग. श्रोते हो, योग दिनानिमित्त आयुष मंत्रालयातर्फे योग संगम पोर्टल सुरू करण्यात आले. त्या माध्यमातून विविध योग संस्था, शासकीय विभाग, शैक्षणिक संस्था, स्वायत्त संस्था, सार्वजनिक उपक्रम, स्थानिक संस्थांना 21 जून रोजी प्रधानमंत्र्यांच्या मुख्य योग कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळणार आहे. योग संगम पोर्टल.
3: मित्रा, मला पटकन काहीतरी पाठवायचंय. खूप जलद पाठवण्याचा काही पर्याय आहे का?
4: हो, नक्कीच. भारतीय टपाल विभागाने 24 स्पीड पोस्ट सुरू केली आहे, म्हणजेच दुसऱ्या दिवशी त्वरित वितरण.
3: अच्छा, म्हणजे महत्त्वाचा दस्तऐवज असो, पार्सल असो किंवा इतर कोणतीही महत्त्वाची वस्तू असो, सर्व काही लगेच पोहोचेल.
4: हो भावा, रिअल टाइम ट्रॅकिंग, किफायतशीर दर आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे OTP आधारित सुरक्षित वितरण. फक्त भारतीय टपाल विभागावर विश्वास ठेवा.
5: अधिक माहितीसाठी आपल्या जवळच्या टपाल कार्यालयाशी संपर्क साधा किंवा indiapost.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या.
6: नमस्कार, मी परेश मुकाशी आणि आपण ऐकत आहोत 107.1 MHz वर आकाशवाणी मुंबई केंद्राची FM रेनबो वाहिनी. मराठी गाणी, हिंदी गाणी, जुनी गाणी, नवी गाणी, टप्पा गप्पा, ज्ञान विज्ञान, मनोरंजन इत्यादी इत्यादी इत्यादी. ऐकत रहा आणि आनंद घेत रहा.
0: मंडळी, आज सप्तरंगी 7 मध्ये आपण बोलत आहोत ते वेगवेगळ्या अशा सिनेमांबद्दल, ज्याच्यामध्ये मध्यवर्ती आहे ती म्हणजे शाळा. शाळा हा तुमच्या आमच्या सगळ्यांचाच जिव्हाळ्याचा विषय आहे, आणि आज तुमच्याशी

0: संवाद साधते ते म्हणजे मी तुमची रेडिओ सखी आर जे मधुलिका. मस्त मस्त गाण्यांचा सुद्धा आपण आनंद घेत आहोत. तर आपण बोलणार आहोत ते म्हणजे आता चॉक अँड डस्टर या हिंदी सिनेमाबद्दल. तर ह्याच्या दोन शिक्षिका आपल्याला पाहायला मिळतात, त्या म्हणजे विद्या आणि ज्योती. या भूमिका साकारल्या होत्या शबाना आझमी आणि जुही चावला यांनी. मुंबईतली एक शाळा आहे, त्या दोघी जणी अगदी पोटतिडकीनं मुलांना शिकवत असतात. मुलांना देखील त्यांच्याबरोबर राहायला आवडतं, तसंच मुलं देखील त्यांच्याकडनं सगळ्या गोष्टी खूप छान समजून घ्यायचा प्रयत्न करतात. आणि त्या कसं मुलांना अजून छान समजेल, मुलांसाठी काय करता येईल ह्याचा विचार त्या करत असतात. पण एकदा किंवा एक दिवस आपण म्हणूया हे गणित सगळं बदलतं. ते म्हणजे कामिनी गुप्ता तिकडे येतात आणि मग काय बरं होतं हे सिनेमा बघताना आपल्याला जाणवतं. आणि मग पुन्हा सगळ्या गोष्टी पूर्ववत आणायला कसं त्या दोघींना अनेक अडचणींना सामना करावा लागतो हे सगळं आपल्याला सिनेमामध्ये पाहायला मिळतं, नाही का? आणि ही जी कामिनी गुप्ताची जी व्यक्तिरेखा आहे ती साकारली होती दिव्या दत्ता यांनी. तर म्हणजे असे छान छान सिनेमे आपण बघतो आणि याच्यामध्ये मध्यवर्ती भूमिका असते ती एखाद्या शिक्षकाची, त्या शाळेची. आणि एकूणच आपल्याला इतकं छान तिथे पाहताना आपल्या शाळेचे दिवस आठवल्या वाचून राहत नाही, नाही का?
1: मुलांनो, आपण आता पुंगीवाल्याचं गाणं म्हणूया. ऐका ऐका ऐका, एक दोन तीन चार. या या बालानो या.

0: नमस्कार श्रोते हो, मी वंदना गुप्ते आपल्या सर्वांची सकाळ सुरेल करणारी आकाशवाणी मुंबईची एफ एम रेनबो वाहिनी म्हणजे आनंदाची लयलूट। दररोज आनंद घेत राहा आणि समृद्ध व्हा।
1: तर इथे अनेक श्रोत्यांनी कळवलेले आहे त्यांचे आवडते शिक्षक कोणते आहेत आणि ते कुठला विषय शिकवायचे। बरं, अपर्णा मोकळ यांनी पनवेल इथून कळवलेलं आहे की त्यांचे इतिहासाचे शिक्षक होते, ते खूप छान शिकवायचे इतिहास। बहुतेक त्या नाव लिहायला विसरलेले आहेत, काही हरकत नाही। अशोक शिंत्रे यांनी कळवलेलं आहे की भापसकर सर ड्रॉइंग खूप छान शिकवायचे। अरुण गावकर यांनी कळवलेलं आहे की ते स्वतः बी एम सी शाळेत शिकले, तिकडे कुंटे सर आणि नेमाडे सर गणित आणि इंग्रजी विषय खूप छान शिकवायचे। अलका अल्मेडा यांनी वसई इथून कळवलेलं आहे की गणिताच्या बाई आणि मराठीच्या बाई खूप छान शिकवायच्या, मजा यायची त्यांना शाळेमध्ये। पालगड इथं असताना 8वी आणि 10वीमध्ये आम्हाला विज्ञान शिकवायला व्ही व्ही जोशी सर होते, त्यामुळे बरीचशी सूत्र पाठ झाली, ती आजही त्यांच्या लक्षात आहे। प्रबोध कुटुंबे यांनी हे कळवलेलं आहे। जगदीश गावंड यांनी कळवलेलं आहे, अच्छा जगदीश गावंड यांनी कळवलेलं आहे की त्यांचे पहिली ते चौथीचे जे गुरुजी होते बळीराम माया गावंड गुरुजी, त्यांचे स्वतःचेच वडील आणि मग त्यानंतर गोसावी सर, लोहकरे सर, गोरे मॅडम, सुधाकर म्हात्रे सर असे अनेक शिक्षक त्यांच्या आयुष्यात आले, पण सुरुवातीच्या काळात त्यांना वडीलच शिक्षक म्हणून होते। खरं तसं काहीतरी होतं की आपले आईवडील शिक्षक असतात आणि मग तेच आपल्या समोर येतात शिकवायला, नाही का। तर आपल्याला कळलं आहे राजेंद्र अल्डर यांनी की त्या स्वतः एक शिक्षिका असून 30 जून रोजी त्या सेवानिवृत्त होत आहेत आणि तसंच त्यांना सुद्धा त्यांच्या बालपणीच्या सगळ्या शिक्षकांची आठवण झाली, वा क्या बात आहे। नयन शेळके यांनी कळवलेलं आहे की त्या स्वतः दिव्यांग विद्यार्थी आहेत आणि त्यांना प्राची मॅडम शिकवायच्या गणित, खूप छान शिकवायच्या, त्यांनी कळवलेलं आहे। शलाका कडणे यांनी कळवलेलं आहे की मराठीचे जे शिक्षक होते कुलकर्णी सर, ते स्वतः कानडी होते पण मराठी उत्तम शिकवायचे, फक्त एकच गंमत असायचे ते म्हणजे ते मुलींना सुद्धा म्हणजे विद्यार्थिनींना सुद्धा उभं राहताना तू उभा राहा असं सांगायचे। रेखा भागवत यांनी कळवले, रेखा भागवत मराठी खूप छान शिकवायचा विषय हे आपल्याला कळवलेलं आहे सुनीता व्यवहारे यांनी। तर इतके छान छान अभिप्राय आलेले आहेत ना। शुभलक्ष्मी मस्तकार म्हणत आहेत की आम्हाला नाडकर्णी बाई होत्या आणि त्या गणित खूप छान शिकवायच्या। एकूणच काय, सगळ्यांना आता घाई झालेली आहे की प्रत्येकाला आपल्या शिक्षकांबद्दल सांगायचं आहे, किती नको आणि किती नाही असं होऊन दिलेलं आहे। असं एक आता वेळ झालेली आहे, गाणं ऐकूया आपण आणि त्यानंतर ठीक 3:58 तुम्ही ऐकू शकणार आहात बातमीपत्र आणि आपली पुन्हा भेट होणारच आहे सांजेच्या पारी या कार्यक्रमामध्ये।

नमस्कार, म्हणजे 3:58 झालेली आहेत. बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी फ्रान्स आणि स्लोवाकियाच्या दौऱ्यावर आज रवाना झाले. प्रधानमंत्री उद्या फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन यांच्यासह दोन्ही देशांमधल्या नवोन्मेष वर्षानिमित्त आयोजित भारत इनोव्हेंट्स या सोहळ्याचं उद्घाटन करतील. एकल माता किंवा एकल पालकांच्या पाल्यांसाठी महाविद्यालयांमध्ये विशेष सोयी सवलती देण्याचा राज्य शासनाचा विचार आहे. उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज मुंबईत ही माहिती दिली. राष्ट्रीय चाचणी संस्थेनं परीक्षा अधिकाऱ्यांसाठी क्षमता वृद्धी कार्यक्रम राबवण्याची घोषणा केली आहे. या अंतर्गत नीट, यूजी आणि इतर परीक्षांच्या योजनात सहभागी अधिकारी कर्मचाऱ्यांना, विशेषतः परीक्षा केंद्राचे अधीक्षक पर्यवेक्षक यांना प्रशिक्षण दिलं जाणार असल्याचं राष्ट्रीय चाचणी संस्थेनं म्हटलं आहे. पंजाबमध्ये सुरू असलेल्या इंडियन ॲथलेटिक्स सिरीज 9 स्पर्धेत छत्रपती संभाजीनगरच्या तेजस शिरसे यानं आज पुरुषांच्या 110 मीटर अडथळ्यांच्या शर्यतीत नव्या राष्ट्रीय विक्रमाची नोंद केली. तेजसनं केवळ 13 सेकंदात 27 मिलीसेकंदात हे अंतर कापलं. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. धन्यवाद.

मंडळी आपण ऐकत आहात 107.1 मेगाहर्ट्ज वरती आकाशवाणी मुंबई केंद्राची FM रेनबो वाहिनी. आज तुमच्यासोबत आहे सांजेच्या पारी हा कार्यक्रम घेऊन मी तुमची रेडिओ सखी RJ मधुलिका.

म्हणजे तुम्हाला सगळ्यांनाच नाटक बघायला खूप आवडतं. काही काही वेळेला असं सुद्धा होतं की आपण एखादं नाटक बघतो ते आपल्याला इतकं भावतं इतकं भावतं की आपण पुन्हा एकदा त्याचा नवीन प्रयोग कुठे लागला आहे किंवा ते पुन्हा कधी बरं येणार आहे, आपण राहतो त्या ठिकाणाच्या जवळ, आपण पुन्हा एकदा जाऊन बघतो, दुसऱ्यांदा समाधान होत नाही. तीन तीन चार चार वेळा सुद्धा आपण नाटकाचे प्रयोग बघतो आणि इतकं ते नाटक छान असतं. आणि एखाद्या वेळेला नवीन जेव्हा थिएटर उघडतं तेव्हा ते बघण्यासाठी म्हणून आवर्जून अनेक मंडळी जातात ते बघण्यासाठी. तर अशा अनेक गोष्टी असतात आणि मग त्यातले कलाकार, दिग्दर्शक, तसंच तिथला रंगमंच, त्याची व्यवस्था, संगीत, त्याचबरोबर लेखक, रंगमंची इतर व्यवस्था, त्या स्टेजवरती काम करणारी मंडळी, तसंच बॅकस्टेजला काम करणारी मंडळी, हे सगळेजण खूप महत्त्वाचे आहेत. आणि त्यामुळेच ते नाटक खरं तर खुलतं, आपल्यापर्यंत तो विषय तितकाच छान पद्धतीनं पोचतो, आपणसुद्धा त्याला तितका छान प्रतिसाद देतो. तर असं हे नाटक प्रत्येक प्रयोगागणिक ते आणखीन रंगत जातं, नाही का? जसं नाटकाची गंमत असते तसंच त्या थिएटरची सुद्धा गंमत असते. आता थिएटर म्हटल्यावरती आपल्याला ठाऊकच आहे नाटकाचं थिएटर कसं असतं ते, पण आज आपण एका वेगळ्या थिएटरबद्दल बोलणार आहोत मंडळी, आणि ते आहे ॲम्फी थिएटर. बरं, ते कुठे कुठे आहेत जगभरात आणि कशी कशी त्याची रचना आहे ह्या सगळ्याबद्दल आज आपण बोलणार आहोत. पण तुम्ही आज मला सांगणार आहात ते म्हणजे तुम्ही पहिलं नाटक जे आहे ते कुठलं पाहिलं होतं बरं, जरा आठवा. शांतपणे थोडा वेळ जाऊ द्या, काहीच हरकत नाही. पण तुम्ही पाहिलेलं पहिलं नाटक कोणतं होतं हे तुम्ही आज मला सांगणार आहात. दूरध्वनी क्रमांक आहेत 4515-4132 आणि 4515-4133. STD कोड आहे 022 आणि व्हॉट्सअप क्रमांक आहे 8657-6611. लवकरात लवकर मला फोनच्या माध्यमातून आणि व्हॉट्सअपच्या माध्यमातून तुमचे अभिप्राय पटापट कळवा.

श्रोतेहो, आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या अनुषंगाने भारत सरकारच्या आयुष मंत्रालयातर्फे 14 जून रोजी एक विशेष योग सत्र आयोजित करण्यात येत आहे. सकाळी 6:15 ते सकाळी 7:35 या वेळात आपण या सत्रात सहभागी होऊन गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्सच्या नामांकन प्रक्रियेचा भाग होऊ शकता. यासाठी आपल्याला करायचे ते इतकंच, 1800-315-7008 या टोल फ्री क्रमांकावर मिस्ड कॉल दिल्यानंतर आपली नोंदणी होऊन आपल्याला व्हॉट्सॲपवर एक संदेश मिळेल ज्यामध्ये योग सत्राची लिंक दिलेली असेल. 14 जून रोजी सकाळी 6:15 आपण या लिंकद्वारे लॉग इन करून या सत्रामध्ये सहभागी व्हायचं आहे. क्रमांक पुन्हा एकदा ऐका, 1800-315-7008.

0: नमस्कार, मी अजित कडकडे. आपण ऐकत आहात संगीताचे सप्तसूर, जिथे 24 तास झंकारत असतात, अशी आकाशवाणी मुंबईची FM रेनबो वाहिनी.
1: तर म्हणजे आज आपण बोलत आहोत ते म्हणजे अँफी थिएटर बद्दल. एक मोकळी अशी इथे एक आसन व्यवस्था केलेली असते आणि एक मोकळ्या जागेसुद्धा हे अँफी थिएटर बांधलेलं असतं आणि अर्थात तिथे एअर कंडिशन, पंखा असं काहीही नसतं आणि ते अगदी मोकळी जागा असते. ही अगदी पारंपरिक असतं ते. तसंच ॲरिना नावाच्या मोठ्या मध्यवर्ती मोकळ्या जागेत खरं तर ते असावं असं म्हटलं जातं. ॲरिना हा शब्द याच्यावरून आलेला आहे की ती मोकळी जागा कशी असावी या संदर्भामध्ये. आणि मग इथे चढत्या क्रमानं ज्या आहेत त्या तिथे आसन व्यवस्था जी आहे ती केलेली असते. आपण बघतो की अशी एक उतरता किंवा चढता क्रम आपण ज्याला म्हणतो पायऱ्यांचा जसा असतो अगदी तसा. रोममध्ये फ्लाव्हियन अँफी थिएटर जे अगदी कोलोसियम म्हणून ओळखलं जातं, म्हणजे जे अगदी सगळ्यात जुनं आहे आणि ते इसवी सनाच्या 72 ते 80 दरम्यान बांधलं गेलं होतं की काय असं अभ्यासकांचं मत आहे. आणि ते खूप एक प्राचीन रोमनचं प्रतीक म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं आणि खूपच मोठ्या आकाराचा त्याचा व्यास म्हणा किंवा त्याची जी बांधणी आहे ती इतक्या विशिष्ट प्रकारची आहे की आजही एक भव्यता म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. तसंच इटली रोममध्ये जे कोलोसियम आहे, तसंच जगभरामध्ये सुद्धा अशा अनेक ऐतिहासिक ज्या काही वास्तू आहेत त्याच्यामध्ये या इटलीच्या नंतरच अनेक ठिकाणचे नंबर लागतात. तसंच भारतामधलं सांगायचं झालं तर शिवसागर आसाम इथे रंगघर नावाचं आहे, ते ओहम राजाकडून म्हणजे साधारणपणे 1746 हे बांधलं गेलं असावं. आणि आशियातलं सगळ्यात जुनं असलेल्या अँफी थिएटर्सपैकी ते एक थिएटर आहे असं त्याच्याकडे पाहिलं जातं. खूप सुंदर अशी त्याची रचना आहे. बरं का मंडळी, इथे अनेक जण मला कळवत आहेत की त्यांनी पाहिलेलं पहिलं नाटक कुठलं होतं. ते वसुमती ठोसर यांनी कळवलेलं आहे, ते म्हणजे मला काही सांगायचं आहे. आणि सुनीता व्यवहार यांनी कळवलेलं आहे भक्ती बर्वे यांचं ती फुलराणी. बघूया व्हॉट्सअपच्या माध्यमातून आपल्याला अनेक मंडळींनी उत्तर काय काय दिलेलं आहे ते. विठ्ठल मसलेकर म्हणतायत त्यांनी पाहिलेलं पहिलं नाटक होतं ते म्हणजे कुरिया सदा टिंगलम नावाचं होतं असू शकतं. किशोर पेडणेकर म्हणतायत की त्यांनी पाहिलेलं पहिलं नाटक होतं ते म्हणजे संगीत नाटक पंडितराज जगन्नाथ होतं. मस्त मस्त इथे आपल्याला अभिप्राय कळवायला लागलेले आहेत. नरेंद्र सामंत म्हणतायत तुझं आहे तुझं पाशी हे नाटक त्यांनी पाहिलं होतं षणमुखानंदला. शुभलक्ष्मी मस्तकार म्हणतायत की त्यांनी मानापमान हे नाटक बघितलं होतं आणि त्यांना ते खूप आवडलं होतं. तर म्हणजे लवकरात लवकर फोन करा किंवा व्हॉट्सअपच्या माध्यमातून सुद्धा कळवायला अजिबात विसरू नका तुम्ही पाहिलेलं पहिलंवहिलं नाटक कोणतं होतं. बरं, दूरध्वनी क्रमांक मी पुन्हा एकदा सांगते 45 15 41 32 आणि 45

0: मुक्त अशी विमुक्त अशी मी चैतन्याने विहार करते, मुक्त अशी विमुक्त अशी मी चैतन्याने विहार करते, कोण कशाला उदार व्हावे मीच मनाने मल्हार होते।
1: अवश्य ऐका नभोनाट्य ती विमुक्ता, लेखिका आणि प्रमुख भूमिका वर्षा दांदळे, सहभाग ज्ञानेश्वर नाईक। सोमवार दिनांक 15 जून ला दुपारी 12 वाजता वनी

0: या मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपवर नभोनाट्य ती विमुक्ता.
1: नमस्कार श्रोतेहो, मी श्रेया बुगडे आणि आपण ऐकत आहात 107.1 MHz वर FM रेनबो.

पैकी ते एक आहे असं त्याच्याकडे म्हणून बघितलं जातं. पुला अरिना क्रोएशिया इथे आहे आणि एक प्राचीन रोमन स्मारक आणि त्याची जी बाहेरची भिंत आहे ती आजही पूर्णपणे शाबूत असल्यामुळे तिथे ते बघण्यासाठी लोकांची खूप गर्दी असते की ती कशी आजही तितकीच भक्कम आहे. तर वोरोना अरिना हे इटलीमध्ये आहे आणि अगदी पहिल्या शतकातलं एम्फी थिएटर आहे जे कदाचित कोलोसियमच्या आधीच्याही आहे की काय असं सुद्धा त्याबद्दल अभ्यास केला जातोय आणि तज्ज्ञांचं असं मत आहे कदाचित ते असू शकतं आणि ते एक मोठं काय म्हणू आपण त्याला जिथे मोठ्या प्रमाणावरती सादरीकरण केलं जायचं आणि एक ओपन एअर थिएटर म्हणून त्याच्याकडे खरं तर पाहिलं जायचं त्या काळामध्ये. तर अशी वेगवेगळ्या ठिकाणी खूप सुंदर सुंदर अशी एम्फी थिएटर्स आहे आणि ते केवळ तिथे कला सादरीकरण व्हायचं म्हणून नाही तर आज ती केवढ्या मोठ्या स्वरूपात आहेत आणि ती किती जुनी आहे त्याची बांधणी कशी केली गेली त्याची आसन व्यवस्था कशी आहे आणि त्यावेळेला त्यांच्यावरती कसं काम केलं गेलं इथे हवा कशा प्रकारे खेळती राहू शकते ह्या सगळ्याचा अभ्यास आजही अनेक मंडळी करतात. त्याच्या बांधणीचा अभ्यास आजही अनेक मंडळी करतात तर आणि त्याच्यातून खूप छान छान माहिती आपल्याला समोर येते. रेड रॉक्स एम्फी थिएटर आहे जे कोलोरॅडो अमेरिकेमध्ये आहे ते वाळूच्या खडकांमध्ये अखंडपणे असं ते बनलेलं आहे आणि जागतिक स्तरावर ते वाळूच्या खडकांपासून बनलेलं आहे म्हणून त्याला एक वेगळ्याच प्रकारचा मान आहे आणि नैसर्गिक आणि असं खुल्या प्रकारचं ते एक एम्फी थिएटर असल्यामुळे त्याच्याकडे एक वेगळ्या दृष्टिकोनातून पाहिलं जातं.

0: श्रोते हो, सर्वोच्च, उच्च, जिल्हा आणि दुय्यम न्यायालयात दाखल खटल्यांची माहिती, न्यायालयाने दिलेले निकाल, दाव्यांची सद्यस्थिती याची माहिती सर्वसामान्यांना ऑनलाईन देणारी व्यवस्था म्हणजे नॅशनल ज्युडिशियल डेटा ग्रीड पोर्टल। या पोर्टलवर जाऊन विधी आणि न्याय मंत्रालयाच्या न्याय विभागाकडून देण्यात आलेली माहिती अवश्य जाणून घ्या। याविषयी शंका प्रश्न असतील तर hod.ecourts@nic.in वर ईमेलद्वारे पाठवा। NJDG नॅशनल ज्युडिशियल डेटा ग्रीडचा जरूर उपयोग करा।
1: नमस्कार, मी ऋषिकेश रानडे।
2: नमस्कार, मी प्राजक्ता रानडे। आपण ऐकत आहोत 107.1 MHz वर आकाशवाणी मुंबई केंद्राची FM रेनबो प्रसारण सेवा।
3: तर म्हणजे आपल्याला कळवलेलं आहे, चंद्रकांत पाटील यांनी, त्यांनी जय जय गौरीशंकर हे नाटक पाहिलं होतं अगदी पहिलं वहिलं। प्रकाश कुलकर्णी यांनी संगीत सौभद्र, सुहास पांडे यांनी सांगितलं, यांनी वाहतोही दुर्वांची जोडी, काशीनाथ यांनी अलिबाग इथून कळवलं की साधारणपणे 55-56 सालची गोष्ट असेल, तेव्हा झापाची थिएटर्स होती, तेव्हा त्यांनी संगीत शारदा हे नाटक त्यावेळेला पाहिलं होतं। त्यांनी पाहिलेलं हे पहिलं वहिलं नाटक आहे। तर आपल्याला कळवलेलं आहे क्षितिजा रावराणे यांनी, खूप छान त्यांनी नाटकाचं इथे बहुतेक त्यांचं नाव लिहायचं राहून गेलं बहुतेक त्यांचं, पण बायकोच्या सांगण्यावरून ते नाटक बघायला गेले होते असं त्यांनी कळवलेलं आहे। संध्या रानडे देसाई म्हणतात की वाहतो ही दुर्वांची जुडी त्यांनी नाटक पाहिलेलं आहे। रुपाली भगत यांनी श्रींची इच्छा, तर अंजली बारटक्के यांनी सुद्धा श्यामचाई हे नाटक पाहिलं होतं। बरं, मंगेश जोशी यांनी रोहा इथून कळवलेलं आहे की मोरूची मावशी हे नाटक त्यांनी पाहिलेलं आहे। अनंत आपसिंगीकर यांनी कळवलेलं आहे की संगीत मत्स्यगंधा नाटक त्यांनी पाहिलं आणि खूपच सुंदर होतं, त्यांना खूप आवडलं। सुरेंद्र भगत यांनी मुलुंड इथून कळवलेलं आहे अश्रूंची झाली फुले हे नाटक त्यांनी पहिलं वहिलं पाहिलेलं आहे। वर्षा भावार्थी सोलापूर इथून कळवत आहेत की खरं तर काही ना काहीतरी निमित्त करून आवर्जून त्यांना नाटक बघायला आवडतं आणि त्या जातातच जातात, आणि त्यांनी पाहिलेलं पहिलं नाटक बहुतेक देवबाबळी असावं। त्यांनी इथे बरंच काय काय लिहिलेलं आहे कारण नाटकांविषयी आणि त्यांच्या आवडत्या कलाकारांविषयी सुद्धा। तर आसाममध्ये जे असणारं रंगघर शिवसागर त्याच्याबद्दल आपण बोललो होतोच मगाशी, तसंच कर्नाटकच्या हम्पीमध्ये सुद्धा एक पायऱ्यांची अशी विहीर आहे ज्याला टाकी असं सुद्धा काही ठिकाणी म्हटलं जातं। विजयनगरच्या जेव्हा ठिकाणी उत्खनन केलं गेलं तिथल्या अवशेषांमध्ये काही प्राचीन आणि सममितीय आणि भूमितीयदृष्ट्या असं सेम असं काही गोलाकार असं ते आढळून आलं आणि क्रीडांगण म्हणून खरं तर त्या काळी ते वापरलं जायचं आणि ते एक रचनात्मक पद्धतीचं होतं। तर राजस्थानमध्ये नीमराणा किल्ला जो राजवाडा आहे अरवली पर्वतांमध्ये असलेला हा, आणि तिथे सुद्धा एक असं भव्य दिव्य अशी एक दगडी एम्पी थिएटर सारखी ओळखली जाणारी वास्तू तिथे पाहायला मिळाली आहे। तिथे सुद्धा लोककलांचं सादरीकरण हे आवर्जून केलं जायचं आणि मोकळ्या जागेतलं जागा असल्यामुळे तिथे काही वेळेला विवाह सोहळे देखील आयोजित केले जात असत असं इतिहासकारांचं मत आहे। तर खूप छान सगळ्यांचे अभिप्राय येत आहेत, खूप मस्त वाटतंय। म्हणजे अजून सुद्धा आपल्याकडे भरपूर वेळ आहे, तेव्हा लवकरात लवकर मला कळवा तुम्ही पाहिलेलं पहिलं वहिलं नाटक जे आहे ते कोणतं होतं। बरं,

0: नमस्कार, मी शंतनु मोघे. दिवसाची प्रसन्न सुरुवात सकारात्मकतेची सुंदर साथ देणारी आकाशवाणी मुंबईची FM रेनबो वाहिनी 107.1 MHz वर ऐकत रहा, आनंद घेत रहा.
1: तर मंडळी, आपण भारतामध्ये कुठे कुठे हे एम्पी थिएटर्स दिसून येतात किंवा आढळलेले आहेत त्याच्याबद्दल आपण बोलत आहोत. आणि एक सांस्कृतिक स्थळ किंवा एक ऐतिहासिक वास्तू म्हणून असं त्याच्याकडे पाहिलं जातं आहे, त्याच्याकडनं अभ्यासपूर्ण दृष्टिकोनातून खरं तर पाहिलं जातं आहे. तामिळनाडूमध्ये ऑरोविल एम्पी थिएटर आहे आणि आंतरराष्ट्रीय वसाहतीच्या मध्यभागी ते आहे आणि असं विशाल असं गोलाकार आकाराचं आहे ते. आणि जवळपास 124 देश किंवा भारतीय राज्यांमधली जी काही वेगवेगळ्या प्रकारची माती आढळते, तसंच प्रत्येक ठिकाणची जी काही खासियत आहे, तसंच याची सुद्धा एक वेगळी खासियत आहे. शांततापूर्ण सभा आणि पहाटेच्या वेळेला केल्या जाणारा काही विशिष्ट क्रिया असतात, जसं आसनं असतात, ध्यानधारणा असते, यासाठी हे जे एम्फी थिएटर आहे ते खास प्रसिद्ध आहे. सेंट्रल पार्क खारघर इथे सुद्धा एक मोठं असं एम्पी थिएटर आहे आणि सांस्कृतिक आणि सांगीतिक कार्यक्रमांचं महोत्सवांचं आयोजन इकडे केलं जातं. तसंच द दून स्कूल रोज बाऊल अर्थात डेहराडून इथं सुद्धा आहे एम्पी थिएटर आणि मोठंच्या मोठं एम्पी थिएटर आहे हे. आणि त्याच्या पायऱ्या ज्या आहेत त्या हिरवळीच्या मध्ये कुठेतरी लपल्यात की काय असं सुद्धा भास होतो. एकूणच काय, याची रचना खूप सुंदर पद्धतीनं जी आहे ती केलेली आहे. आपल्याला आत्ता दीनानाथ पेडणेकर यांनी कळवलेलं आहे की त्यांनी संगीत सौभद्र हे नाटक पाहिलेलं आहे अगदी पहिलं वाहिलं. बघूया बाकीची मंडळी काय म्हणतात. अपर्णा मोकळ पनवेल इथून कळवतात, मोरूची मावशी त्यांनी पाहिलेलं आहे. अलका अल्मेडा यांनी पांडगो इलो रे बा इलो असं त्यांनी कळवलेलं आहे. प्रकाश शिंदे यांनी त्यांचा सहभाग नोंदवलेला आहे. दशरथ कदम यांनी कळवलेलं आहे लातूर इथून बायको असून शेजारी हे नाटक पाहिलं होतं. अशोक पाटील म्हणत आहेत की भानगडीशिवाय घर नाही असं त्यांनी नाटकाचं नाव कळवलेलं आहे. आणि बहुतेक त्यांनी रात्री अगदी 1:30 वगैरे शो पाहिला होता त्यांनी कळवलं. पद्मा कुलकर्णी कळवत आहेत देव दिना घरी धावला. त्रिंबक कुलकर्णी कळवत आहेत तरुण तुर्क म्हातारे अर्क. विठ्ठल कुलकर्णी यांनी कळवलेलं आहे साधारणपणे त्यांनी 1973 साली पाहिलं होतं मदनाची मंजिरी. वा वा वा, इतक्या जुन्या जुन्या नाटकांची नावं त्यानिमित्तानं आपल्याला आज ऐकायला मिळतात. सुचित्रा गावडे यांनी कळवलेलं आहे जाऊबाई जोरात हे नाटक त्यांनी पहिलं पाहिलं होतं. रामदास कामत यांचं देवाघरचे ज्ञात कोणाला हे मत्स्यगंधा नाटकाचं त्यांनी पद ऐकवलं आपण आणि त्यांनी बहुतेक हे नाटक पहिलंच पाहिलेलं होतं. प्रकाश कुलकर्णी यांनी कळवलं. रजनीकांत पाटील यांनी कळवलेलं आहे की त्यांनी कुठलं नाटक पाहिलं त्या आठवत नाही पण नाटक बघायला त्यांना आजही आवर्जून आवडतं. तसंच नील यांनी ठाणे इथून कळवलेलं आहे की त्यांनी पाहिलेलं पहिलं नाटक होतं ते म्हणजे मृत्युंजय आणि त्याच्यामध्ये श्रीकांत मोघे आणि बाळधुरी अनुक्रमे दुर्योधन आणि कर्णाची भूमिका करत होते. किती जुन्या जुन्या आठवणी असतात तेव्हाचे कलाकार, त्यांचं सादरीकरण आणि आजही त्यांनी त्या साकारलेल्या भूमिका आपल्या मनात कायम घर करून आहेत.

0: शरीर आणि मनाच्या आरोग्यासाठी योग मार्गाचा उपयोग होतो. आपल्या तब्येतीसाठी आपल्यापैकी अनेक जण योगासन करतात, परंतु त्याच्या जोडीला यमनियमन समजून केले तर संपूर्ण कुटुंबाला त्याचा लाभ होऊ शकतो. कसं ते सांगणार आहेत योग मार्गदर्शक वर्षा दीक्षित. कौटुंबिक स्वास्थ्यासाठी योग यामध्ये
1: मनाचं आरोग्य सांभाळण्यासाठी महर्षी पतंजलींनी एक उपाय सांगितला आहे, मैत्री करुणा मुदितोपेक्षाणाम सुख दुःख पुण्या पुण्य विषयाणाम भावना चित्त प्रसादनम. म्हणजे आपल्या बरोबरच्या ज्या व्यक्ती काम करणाऱ्या असतात, आपल्या बरोबर राहणाऱ्या असतात, त्यांच्याबरोबर मैत्रीपूर्ण संबंध ठेवायला शिकलं पाहिजे.
0: कौटुंबिक स्वास्थ्यासाठी योग वर्षा दीक्षित यांची मुलाखत, आणि त्यापूर्वी आपुलकी या घरात हा स्मिता जोगळेकर लिखित संवाद अवश्य ऐका. मंगळवार दिनांक 16 जून रोजी दुपारी 12 ते 1 या वेळात वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही. कौटुंबिक स्वास्थ्यासाठी योग.
2: नमस्कार, मी मोहन जोशी. अवीट गोडीची जुनी मराठी गाणी आणि आजच्या काळातील नवीन मराठी गाणी, सोबतीला नवे विचार, सकारात्मक गप्पा, यासाठी ऐकत राहा FM रेनबो.
0: तर मंडळी, आपल्याला कळवलेलं आहे सुरेंद्र भगत यांनी मुलुंड इथून अश्रूंची झाले फुले हे त्यांनी नाटक पाहिलं. चंद्रशेखर मुळेकर यांनी कार्यक्रमात सहभाग नोंदवलेला आहे. सुनील सुर्वे यांनी दिवा जळू दे सारी रात हे नाटक पाहिलं होतं, त्याच्यामध्ये काशीनाथ घाणेकर यांची प्रमुख भूमिका होती. पंकज मोहोड यांनी सुद्धा त्यांचा अभिप्राय इथे कळवलेला आहे. वासंती फाळके यांनी कळवलेलं आहे की नाटक होतं काका की शाचा असं त्या नाटकाचं नाव होतं असं त्यांनी कळवलेलं आहे. तसंच आपल्याला कळवलेलं आहे हेमा पाठक यांनी आईबाबांबरोबर त्या पाहायला गेल्या होत्या नाटक वाहतो ही दुर्वांची जुडी. संन्यस्त खडग हे नाटक पाहिलं होतं श्रीपाद जोशी यांनी. तानाजी माने कळवत आहेत, त्यांनी कळवलेलं नाटक होतं पहिलंवहिलं ते म्हणजे संगीत सौभद्र बहुतेक असावं. कमलिनी महाजनी पनवेल इथून कळवत आहेत की संगीत सौभद्र नाटक त्यांना खूपच आवडलं होतं पहिलंवहिलं होतं. संगीत संशय कल्लोळ नाटक पाहिलं होतं अथर्व अष्टूरकर यांनी कळवलेलं आहे. मंगला पै यांनी वसई इथून कळवलेलं आहे की नटसम्राट त्यांनी नाटक पाहिलं होतं, त्याच्यामध्ये डॉक्टर श्रीराम लागू यांची महत्त्वाची भूमिका होती, त्यांना खूपच आवडली होती. विश्वनाथ बागुल यांनी काम केलं होतं ते म्हणजे कुठलं नाटक होतं बरं, हां बघा बघा ओळखा. आपल्याला कळलेलं आहे स्वाती पित्रे यांनी. आणि मे महिन्याच्या सार्वजनिक सुट्ट्यांमध्ये तेव्हा नाटक व्हायचं, तेव्हा ह्या नाटकामध्ये विश्वनाथ बागुल यांनी महत्त्वाची भूमिका केलेली होती. त्यांना बहुतेक त्या नाटकाचं नाव आठवत नाही आहे, काही हरकत नाही. मुकुंद कुलकर्णी यांनी पुणे इथून कळवलेलं आहे वाहतो ही दुर्वांची जोडी हे नाटक त्यांनी पाहिलं होतं. तसंच स्मिता आणि विवेक नेवा यांनीसुद्धा कळवलेलं आहे की त्यांनी वाहतो ही दुर्वांची जोडी नाटक पाहिलेलं आहे पहिलं. मिलिंद टिपणीस म्हणत आहेत की संगीत प्रीती संगम हे त्यांनी बहुतेक नाटक पाहिलं असावं, त्यामध्ये विश्वनाथ बागुल ज्योत्स्ना मोहिले वसुंधरा पोडवाल उदयराज गोडबोले अशा दिग्गज कलाकारांचा संच होता. त्यांनी ते पाहिलेलं पहिलंवहिलं नाटक होतं आणि खूप छान त्यांना तो अनुभव होता. आणि आज आपुल्या प्रथम प्रीतीचा संगम हा झाला हे पद त्यांना आजही आठवतं आणि त्याची जी एक वेगळा आनंद होता समोर ते नाटक बघणं हे त्यांनी सुद्धा कळवलेलं आहे. गोकुळचा चोर हे नाव त्यांनी सांगितलं.

आहे स्वाती पित्रे यांनी. सूर्य पाहिलेला माणूस हे नाटक पहिलं वहिलं पाहिलं होतं संदीप नारकर यांनी. एका लग्नाची गोष्ट पाहिलेलं होतं नाटक पहिलं वहिलं प्रकाश शिंदे यांनी. तर मंगेश म्हात्रे यांनी मत्स्यगंधा हे नाटक पाहिलं होतं पहिलं वहिलं. तर म्हणजे असे भरपूर खूप छान छान अभिप्राय तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचवलेले आहेत. खूप खूप धन्यवाद.

चला तर मग मंडळी, आता घड्याळ सुद्धा दर्शवायला लागलेलं आहे की कार्यक्रमाची वेळ ही संपत आलेली आहे. तुम्ही आज सांजेच्या पारी कार्यक्रमामध्ये खूप छान प्रतिसाद दिला, त्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून आभार. आणि एका नवीन छानशा विषयासह तुमच्या भेटीला मी नक्की येईन. पण आता मात्र मी तुमची रेडिओ सखी RJ मधुलिका इथेच तुमचा निरोप घेत आहे. स्वतःची काळजी घ्यायला आणि आनंदी राहायला अजिबात विसरू नका. नमस्कार आणि ठीक 5 वाजता तुम्ही ऐकू शकाल बातमीपत्र. तोपर्यंत नमस्कार.

श्रोतेहो नमस्कार, मी शैलेश मोहिते. ऐकूयात काही ठळक घडामोडी. एकल माता किंवा एकल पालकांच्या पाल्यांसाठी महाविद्यालयांमध्ये विशेष सोयी सवलती देण्याचा राज्य शासनाचा विचार आहे. उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज मुंबईत ही माहिती दिली. एकल मातांच्या पाल्यांना विविध क्षेत्रात प्राधान्य, सवलती आणि शैक्षणिक सहाय्य देण्याच्या दृष्टीनं उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात येईल असं त्यांनी सांगितलं. केंद्रीय विद्यालय संघटन म्हणजेच KVS शैक्षणिक वर्ष 2026-2027 पासून इयत्ता 6वी आणि 9वीच्या वर्गांसाठी त्रिभाषा सूत्रांतर्गत प्रत्येक शाळेत किमान एक तुकडीसाठी संस्कृत भाषा अनिवार्य केली आहे. शिक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत असलेल्या या स्वायत्त संस्थेनं 29 मे रोजी एका परिपत्रकाद्वारे सर्व केंद्रीय विद्यालयांना तसे निर्देश दिले. केंद्रीय संरक्षण मंत्रालयानं लेफ्टनंट जनरल धीरज सेठ यांची भारताचे नवे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ म्हणून नियुक्ती केल्याची घोषणा केली आहे. धीरज सेठ हे येत्या 30 जूनला या पदाचा पदभार स्वीकारतील. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी फ्रान्स आणि स्लोवाकिया दौऱ्यावर आज रवाना झाले. देशाच्या धोरणात्मक संकल्पनेत फ्रान्सला विशेष स्थान आहे. आपल्या फ्रान्स भेटीत दोन्ही देशांमधले आर्थिक आणि सांस्कृतिक संबंध अधिक दृढ करण्यावर भर असेल असं त्यांनी या दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे. पंजाबमध्ये सुरू असलेल्या इंडियन ॲथलेटिक्स सिरीज 9 स्पर्धेत छत्रपती संभाजीनगरच्या तेजस शिरसे यानं आज पुरुषांच्या 110 मीटर अडथळ्यांच्या शर्यतीत नव्या राष्ट्रीय विक्रमाची नोंद केली. तेजसनं केवळ 13 सेकंद 27 मिलीसेकंदात हे अंतर कापलं. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

अशा स्कीमच्या टेलिलॉ न्यायबंधू आणि कायदा साक्षरता तसेच जागरूकता आणि कायदेविषयक मदतीसाठी टेलिलॉच्या 1-4-4-5-4 या टोल फ्री नंबरवर तसेच www.tele-law.in या वेबसाईटवर माहिती मिळवू शकता.

0: आकाशवाणी नागपूर, मेधा नांदेडकर आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. नागपूरला हरित शहर बनवण्यासाठी 25 लाख वृक्ष लागवडीचा संकल्प असल्याचं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं प्रतिपादन. देशासमोर असलेल्या गंभीर प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी पंतप्रधानांनी सर्वपक्षीय बैठक बोलावण्याची खासदार सुप्रिया सुळे यांची मागणी. एकल माता किंवा एकल पालकांच्या पाल्यांसाठी महाविद्यालयांमध्ये विशेष सोयी सवलती देण्याचा राज्य शासनाचा विचार. आणि येत्या काही तासात विदर्भातील अनेक भागात वादळी पर्जन्यमानाची शक्यता. आता सविस्तर बातम्या. नागपूर शहरामध्ये गेल्या 12 वर्षात अनेक विकास कामं झाली असून नागपूर शहराला एक हरित शहर बनवण्यासाठी शहर आणि जिल्ह्यात 25 लाख वृक्षारोपण करण्याचा आपला संकल्प आहे. यासाठी शाळा, विद्यापीठ, स्वयंसेवी संस्था, राजकीय पक्ष या सर्व भागधारकांना 2 ते 3 मीटर लांबींची झाडे देऊन एक पेड मा के नाम या उपक्रमाअंतर्गत मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड आणि संवर्धनाची कामं हाती घेण्यात येणार आहे अशी माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दिली. केंद्र सरकारच्या 12 वर्षात झालेल्या विकास कामांची माहिती देण्यासाठी नागपुरात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. याप्रसंगी राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि स्थानिक लोकप्रतिनिधी उपस्थित होते. नागरिकांनी देखील पर्यावरण संवर्धन करण्यात हातभार लावला पाहिजे असं आवाहन गडकरी यांनी यावेळी केलं.
1: आणि विशेषतः यामध्ये एक पेड मा के नाम ही जी प्रधानमंत्र्यांची योजना आहे त्यात माझी आपल्यालाही अपील आहे की आपल्या फ्लॅट सिस्टीम मध्ये आपल्या घरामध्ये आपण एक पेड आईच्या नावाने लावावं आणि ते पेड मोठं करावं आणि नागपूर शहराला ग्रीन करण्याकरता आणि पर्यावरणाच्या दृष्टीने प्रदूषण मुक्त करण्याकरता या स्कीमला सहकार्य करावं.
0: यावेळी त्यांनी गेल्या 12 वर्षांमध्ये केंद्र सरकारद्वारे राबवलेल्या विविध योजनांची माहिती दिली. नागपूर शहरातील बाजारपेठांचं आधुनिकीकरण करण्यात येत असल्याचं त्यांनी सांगितलं. केंद्रीय परिवहन मंत्रालयानं रस्ते निर्मितीसोबतच रोजगार निर्मितीचं लक्ष सुद्धा साध्य केल्याचं ते म्हणाले. ड्रायव्हिंग ट्रेनिंग सेंटरच्या माध्यमातून आतापर्यंत 10 लाख लोकांना प्रशिक्षित केलं गेल्याचं त्यांनी सांगितलं. प्रस्तावित नागपूर ते हैदराबाद द्रुतगती मार्गामुळे या शहरांदरम्यानचं अंतर केवळ 3 तासात कापणं शक्य होईल असं त्यांनी स्पष्ट केलं. त्याचप्रमाणे नागपुरात इंदोरा ते दिघोरी हा उड्डाणपूल 1 ऑगस्टला वाहतुकीसाठी खुला करण्यात येईल अशी माहिती त्यांनी दिली. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट पक्षाच्या संभाव्य विलीनीकरणाबाबत सुरू असलेल्या चर्चांना पक्षाच्या कार्यकारी अध्यक्ष खासदार सुप्रिया सुळे यांनी फेटाळून लावलं. सुळे यांनी आज नागपूर दौऱ्यादरम्यान प्रसारमाध्यमांशी संवाद साधला त्यावेळी विलीनीकरणाच्या बातम्या या केवळ अफवा असल्याचं त्यांनी सांगितलं. देशाच्या आर्थिक परिस्थितीबाबत चिंता व्यक्त करताना सुळे यांनी केंद्रातील मोदी सरकारवर टीका केली. देशातील महागाई, बेरोजगारी आणि भ्रष्टाचार या गंभीर प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी पंतप्रधानांनी सर्वपक्षीय बैठक बोलवावी अशी मागणी त्यांनी केली.
2: देशाची आर्थिक परिस्थिती, अडचणीत आलेला शेतकरी,

0: त्यांनी प्रचंड देशात होणारा भ्रष्टाचार या सगळ्या परिस्थितीवर मात करणं हे याचं प्राधान्य आहे. मागच्या आठवड्यात इंडिया अलायन्सची एक मीटिंग झाली, त्याच्यात आमची सविस्तर चर्चा आर्थिक परिस्थितीबद्दल झाली आणि वारंवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार याची भूमिका राहिलेली आहे की या आर्थिक संकटात त्याच्यातून देश जातोय. माननीय प्रधानमंत्र्यांनी एक ऑल पार्टी मीटिंग ही बोलवावी आणि माननीय प्रधानमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली देशाची आर्थिक परिस्थिती याच्याबद्दल सविस्तर चर्चा व्हावी.
1: सरकारनं राजकारणापलीकडे जाऊन जनतेच्या मूलभूत प्रश्नांकडे लक्ष देण्याचं आवाहनही त्यांनी केलं. ई गव्हर्नन्स राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये डिजिटल प्रशासन आणि नागरिकांना केंद्रस्थानी ठेवून सेवा पुरवण्याच्या क्षेत्रातील उत्कृष्ट योगदानासाठी महाराष्ट्रातील पंचायती राज विभागाशी संबंधित दोन उपक्रमांना सुवर्ण पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं. यामध्ये सांगली जिल्ह्यातील कडेपूर ग्रामपंचायतीला सेवा वितरणाचा विस्तार आणि सक्षमीकरणासाठी ग्रामस्तरावरील उपक्रम या श्रेणीमध्ये सुवर्ण पुरस्कार जाहीर झाला आहे. तर नंदुरबार जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाला त्यांच्या ई आरोग्य धमणी या नाविन्यपूर्ण उपक्रमासाठी जिल्हास्तरीय ई गव्हर्नन्स उपक्रम श्रेणी अंतर्गत सुवर्ण पदकानं सन्मानित करण्यात आलं आहे. आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आयुष मंत्रालयाच्या वतीनं विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात येत असून योगाचा प्रसार, जनजागृती आणि नागरिकांचा व्यापक सहभाग सुनिश्चित करण्याच्या उद्देशानं उद्या 14 तारखेला ऑनलाईन योग सत्राचं आयोजन करण्यात आलं आहे. हे योग सत्र सकाळी 6:15 ते 7:15 या कालावधीत होणार असून या उपक्रमाद्वारे गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड प्रस्थापित करण्याचा मानस व्यक्त करण्यात आला आहे. या उपक्रमात सहभागी होण्यासाठी निःशुल्क क्रमांक 1800-315-7008 वर मिस कॉल देऊन पूर्व नोंदणी करणं आवश्यक आहे. हजरत बाबा सय्यद मोहम्मद ताजुद्दीन रहमतुल्ला अलैह यांचा 26वा शरीफ आज ताजबाग दर्गा परिसरात भक्ती श्रद्धा आणि उत्साहाच्या वातावरणात साजरा होत आहे. या निमित्तानं नागपूरसह देशाच्या विविध भागातून मोठ्या संख्येनं भाविक ताजबाग इथं दाखल होत आहेत. 26व्या शरीफच्या कार्यक्रमांची सुरुवात सकाळी 8:30 पारंपरिक दस्तारबंदी समारंभानं करण्यात आली, त्यानंतर शमा महफिलचं आयोजन करण्यात आलं. हजरत बाबा ताजुद्दीन ट्रस्टच्या वतीनं दिवसभर विविध धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. दर्गा परिसरातील लंगरखान्यात भाविकांसाठी लंगर वितरणाची विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. सायंकाळी दर्गा परिसरात शमा महफिल, मिलाद शरीफ आणि सुफियाना कव्वालीचं आयोजन करण्यात येणार आहे.
2: या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
1: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. एकल माता किंवा एकल पालकांच्या पाल्यांसाठी महाविद्यालयांमध्ये विशेष सोयी सवलती देण्याचा राज्य शासनाचा विचार आहे. उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज मुंबईत ही माहिती दिली. एकल मातांच्या पाल्यांना विविध क्षेत्रात प्राधान्य, सवलती आणि शैक्षणिक सहाय्य देण्याच्या दृष्टीनं उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात येईल असं त्यांनी सांगितलं. यासंदर्भात येत्या 17 जून रोजी राज्यातल्या 1500 महाविद्यालयांच्या प्राचार्यांची विशेष ऑनलाईन बैठक बोलावली असल्याचं ते म्हणाले. राज्यातील दर्जेदार माहितीपट, लघुपट आणि बालचित्रपट निर्मितीला प्रोत्साहन देण्यासाठी राज्य शासनानं निर्मितीसाठी देण्यात येणाऱ्या अर्थसहाय्यात भरीव वाढ करण्याची घोषणा केली आहे. राज्य शासनाच्या प्रचलित योजनेअंतर्गत माहितीपट आणि लघुपट निर्मितीसाठी आतापर्यंत प्रत्येकी 10 लाख रुपये अर्थसहाय्य दिलं जात होतं. या अनुदानात मोठी वाढ करून यापुढे प्रत्येक माहितीपट आणि लघुपटासाठी 25 लाख रुपये अर्थसहाय्य देण्यात येणार असल्याचं मंत्री शेलार यांनी सांगितलं. बालप्रेक्षकांसाठी दर्जेदार चित्रपट उपलब्ध व्हावेत या उद्देशानं राज्य शासन दरवर्षी बालचित्रपटाची निर्मिती करणार असल्याची घोषणा देखील त्यांनी केली. अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यात युरिया खरेदीसाठी 7-12 उताऱ्याची अट प्रशासनानं रद्द केली असून केवळ आधार कार्डवर आता खत मिळणार आहे. सुरुवातीला प्रशासनाकडून केवळ आधार कार्डच्या आधारे युरिया वितरण करण्यात येत होतं, मात्र अशा पद्धतीनं खत विक्री झाल्यास साठेबाजी आणि काळाबाजार होण्याची शक्यता होती. त्यानंतर प्रशासनानं आधार कार्डसोबत 7-12 उतारा सादर करणं बंधनकारक केलं होतं, मात्र अनेक शेतकऱ्यांना त्यामध्ये विविध अडचणींचा सामना करावा लागत असल्याच्या तक्रारी प्रशासनाला प्राप्त झाल्या. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनानं सुधारित आदेश जारी करत 7-12 उताऱ्याची अट रद्द करण्याचा निर्णय घेतला. हवामान. नागपुरात आज दुपारपासून ढगाळ वातावरण असून दुपारच्या सुमारास अल्पकाळासाठी मुसळधार

पावसानं हजेरी लावली, त्यामुळे वातावरणात गारवा पसरला आहे. भंडारा जिल्ह्याच्या मोहाडी तालुक्यात आज दुपारच्या सुमारास वादळी वाऱ्यासह पावसाचं दमदार आगमन झाल्यानं सर्वसामान्य नागरिकांना उष्णतेपासून दिलासा मिळाला आहे. येत्या काही तासात नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, यवतमाळ आणि गडचिरोली इथं वादळी पर्जन्यमान राहण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. उद्या देखील बुलढाणा, अकोला आणि अमरावती वगळता सर्व ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. मात्र वर्धा, अमरावती, अकोला, बुलढाणा आणि यवतमाळ इथं उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता आहे. दरम्यान नैऋत्य मोसमी पाऊस महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश, पश्चिम बंगाल, ओडिशा, झारखंड, बिहार आणि छत्तीसगड राज्यांमध्ये पुढे सरकण्यासाठी अनुकूल परिस्थिती असल्याचं हवामान विभागानं म्हटलं आहे. पुढील दोन दिवसात देशाच्या काही भागात मुसळधार पावसाची तर महाराष्ट्रात उद्यापर्यंत मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याची शक्यता आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. नागपूरला हरित शहर बनवण्यासाठी 25 लाख वृक्ष लागवडीचा संकल्प असल्याचं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं प्रतिपादन. देशासमोर असलेल्या गंभीर प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी पंतप्रधानांनी सर्वपक्षीय बैठक बोलावण्याची खासदार सुप्रिया सुळे यांची मागणी. एकल माता किंवा एकल पालकांच्या पाल्यांसाठी महाविद्यालयांमध्ये विशेष सोयी सवलती देण्याचा राज्य शासनाचा विचार आणि येत्या काही तासात विदर्भातील अनेक भागात वादळी पर्जन्यमानाची शक्यता. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: गजल का आखिरी शेर है, काबिल गौर है।
1: बिस्तर की सिलबटों से

आकाशवाणी मुंबई प्रज्ञा जांभेकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. एकल माता किंवा एकल पालकांच्या पाल्यांसाठी महाविद्यालयांमध्ये विशेष सोयी सवलती देण्याचा राज्य शासनाचा विचार. केंद्रीय विद्यालयात आगामी वर्षापासून इयत्ता 6वी आणि 9वीच्या वर्गांसाठी त्रिभाषा सूत्रांतर्गत प्रत्येक शाळेत किमान एका तुकडीसाठी संस्कृत भाषा अनिवार्य. नवे लष्कर प्रमुख म्हणून लेफ्टनंट जनरल धीरज सेठ यांच्या नावाची घोषणा. आणि राज्यात मान्सूनची वाटचाल संथ गतीनं, काही जिल्ह्यांना उष्णतेच्या तीव्र लाटेचा इशारा. एकल माता किंवा एकल पालकांच्या पाल्यांसाठी महाविद्यालयांमध्ये विशेष सोयी सवलती देण्याचा राज्य शासनाचा विचार आहे. उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज मुंबईत ही माहिती दिली. एकल मातांच्या पाल्यांना विविध क्षेत्रात प्राधान्य सवलती आणि शैक्षणिक सहाय्य देण्याच्या दृष्टीनं उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात येईल असं त्यांनी सांगितलं. यासंदर्भात येत्या 17 जून रोजी राज्यातल्या 1500 महाविद्यालयांच्या प्राचार्यांची विशेष ऑनलाईन बैठक बोलावली असल्याचं ते म्हणाले. एकल मातांच्या पाल्यांसाठी विशेष धोरण आखण्याची घोषणा गेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात झाल्यानंतर महिला आणि बाल विकास विभागाच्या आयुक्तांच्या नेतृत्वाखाली एक समिती स्थापन करण्यात आली आहे. केंद्रीय विद्यालय संघटन म्हणजेच KVS शैक्षणिक वर्ष 2026-27 पासून इयत्ता 6वी आणि 9वीच्या वर्गांसाठी त्रिभाषा सूत्रांतर्गत प्रत्येक शाळेत किमान एका तुकडीसाठी संस्कृत भाषा अनिवार्य केली आहे. शिक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत असलेल्या या स्वायत्त संस्थेनं 29 मे रोजी एका परिपत्रकाद्वारे सर्व केंद्रीय विद्यालयांना तसे निर्देश दिले. बदलीपात्र केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या मुलांची शैक्षणिक गैरसोय टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला. नव्या नियमानुसार विद्यार्थ्यांनी निवडलेल्या तिसऱ्या भाषेच्या आधारे त्यांची वर्गवारी केली जाईल. दोन तुकड्या असलेल्या शाळांमध्ये एक संस्कृत आणि एक प्रादेशिक भाषेची तुकडी असेल तर एकाच तुकडीच्या शाळांमध्ये किमान 15 विद्यार्थी असल्यास संस्कृतची स्वतंत्र तुकडी तयार करता येणार आहे. दरम्यान केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ म्हणजेच CBSEनंही राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 अनुसरून इयत्ता 9वीच्या विद्यार्थ्यांसाठी 3 भाषांचा अभ्यास सक्तीचा केला आहे. यात किमान 2 भारतीय भाषा असणं अनिवार्य आहे. विद्यार्थ्यांवरचा परीक्षेचा ताण कमी करण्यासाठी इयत्ता 10वीच्या पातळीवर या तिसऱ्या भाषेसाठी कोणतीही मंडळ परीक्षा घेतली जाणार नसल्याचं CBSEने स्पष्ट केलं. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचं काँग्रेसमध्ये विलिनीकरण होणार असल्याच्या चर्चा केवळ अफवा आहेत असं खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितलं. नागपूरमध्ये आज त्या प्रसारमाध्यम प्रतिनिधींशी बोलत होत्या. पक्षाध्यक्ष शरद पवार किंवा इतर वरिष्ठ नेत्यांना असा काही प्रस्ताव असल्याची माहिती नाही असं त्यांनी स्पष्ट केलं. गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार अभियानाअंतर्गत तलावातून गाळ वाहून नेणाऱ्या वाहनांची अडवणूक करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे निर्देश मृदा आणि जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी आज दिले. या योजनेअंतर्गत राज्यातल्या जलसाठ्यात साचलेला गाळ आणि नाल्यांचं खोलीकरण करण्याचं काम संबंधित जिल्हाधिकाऱ्यांची मान्यता घेऊन करण्यात येतं. पण गेल्या काही दिवसांपासून गाळ वाहून नेणाऱ्यांची अडवणूक केल्याच्या अनेक तक्रारी आल्या. त्यामुळे महसूल, गृह आणि मृद आणि जलसंधारण विभागानं या प्रकरणी लक्ष घालून कारवाई करावी असे निर्देश राठोड यांनी दिले. यवतमाळमध्ये MIDC परिसरामधल्या बोगस खतांच्या कारखान्यात कृषी विभाग आणि लोहारा पोलिसांनी छापे टाकून पोटॅश आणि इतर बनावट खतं जप्त केली. या प्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे. जवळपास 2000

पोत्यांचा हा साठा असून त्याची किंमत अंदाजे 24 लाख रुपये आहे. अंदाजे 107 मेट्रिक टन खत असून 50 किलोची प्रतिबॅग विक्री होत होती. जप्त केलेल्या खताचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. शेतकरी कर्जमाफी योजनेतल्या जाचक अटी रद्द करण्याच्या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी पंढरपूर इथं उपोषण सुरू केलं असून मागण्या मान्य होईपर्यंत उपोषण मागे न घेण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. शेतकरी कर्जमाफीसाठी 2019 योजनेचा लाभ घेतलेल्यांना केवळ 50,000 रुपयांपर्यंतचा लाभ, त्याचप्रमाणे प्रोत्साहन योजनेसाठी कर्जाची रक्कम भरण्याच्या अटी काढून घेण्याची मागणी त्यांनी केली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी या उपोषणाला पाठिंबा व्यक्त करत आपणही उपोषणात सहभागी होणार असल्याचं म्हटलं आहे. तसंच किसान सभेचे राज्य सचिव डॉक्टर अजित नवले यांनी उपोषण स्थळी भेट देऊन आंदोलनाला पाठिंबा दर्शवला. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. नवे लष्कर प्रमुख म्हणून लष्कर उपप्रमुख लेफ्टनंट जनरल धीरज सेठ यांच्या नावाची घोषणा संरक्षण मंत्रालयानं केली आहे. सध्याचे लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी येत्या 30 जूनला सेवानिवृत्त होत असून त्या दिवशीच नवे लष्कर प्रमुख पदभार स्वीकारतील. पुण्याजवळ खडकवासला इथल्या राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीत सेठ यांचं शिक्षण झालं आणि 1986 पासून ते सशस्त्र दल सेवेत आहेत. सुदर्शन चक्र या लष्कराच्या व्यूहाचं नेतृत्व त्यांनी केलं आहे. भारतीय हवाई दलाच्या AN-32 या मालवाहू विमानाचा आसाम इथं आज सकाळी अपघात झाला. यात हवाई दलाचे 5 जवान शहीद झाले. स्क्वॅड्रन लीडर प्रशांत सिंग, फ्लाईट लेफ्टनंट शुभम कुमार, सर्जंट जितेंद्र शर्मा, अग्निवीर खेमराम कुमावत आणि दानिश अलाम अशी त्यांची नावं आहेत. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी या घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. राज्य विधिमंडळाच्या आगामी पावसाळी अधिवेशनात स्टँडअप कॉमेडियनच्या विरोधात प्रस्ताव मांडणार असल्याचं शिवसेनेच्या नेत्या मनीषा कायंदे यांनी म्हटलं आहे. नाशिक जिल्ह्यात रोजगार, बेरोजगारी, महिला कामगार सहभाग तसंच असंघटित क्षेत्रातल्या उद्योग व्यवसायांची अद्ययावत आणि विश्वासार्ह माहिती उपलब्ध व्हावी यासाठी जून ते डिसेंबर 2026 या कालावधीत नियतकालिक श्रमशक्ती सर्वेक्षण आणि असंघटित क्षेत्रातल्या उद्योगांचं वार्षिक सर्वेक्षण ही दोन महत्त्वपूर्ण सर्वेक्षणं राबवली जात आहेत. यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी माहिती दिली. पावसाळ्यात पूर परिस्थितीचं नियोजन करण्यासाठी रेल्वे, महापालिका बेस्ट आणि जिल्हाधिकारी कार्यालय, मेट्रो आणि अन्य प्राधिकरणांनी सर्व समावेशक योजना तयार करून समन्वयानं काम करण्याच्या सूचना मुंबई उपनगरचे पालकमंत्री आशिष शेलार यांनी केली आहे. मुंबईच्या रेल्वे हद्दीतील नालेसफाईचा आढावा घेताना ते बोलत होते. नाशिक जिल्ह्यात आता पाणी टंचाई जाणवत आहे. धरण, तलाव आणि कालव्यांमधला जलसाठा अटल्यामुळे 174 गावं आणि 480 वाड्यांमध्ये 179 टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे. नांदगाव तालुक्यात सर्वाधिक 230 गावं आणि वाड्यांना तर येवला तालुक्यात 130 गावांना टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू आहे. हवामान. येत्या 2 दिवसात वाशिम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, छत्रपती संभाजीनगर आणि जालना या जिल्ह्यांमध्ये उष्णतेच्या तीव्र लाटेचा इशारा भारतीय हवामान विभागानं दिला आहे. याच काळात मुंबई आणि कोकण किनारपट्टीवर उष्णतेसह असह्य दमट हवामान राहील. दक्षिण कोकण किनारपट्टी भागात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या मान्सूनच्या सरी सुरू राहतील तर मुंबई, ठाण्यासह उत्तर कोकणात मुख्यत्वे अंशतः ढगाळ आणि प्रचंड दमट वातावरण राहील. राज्यात मान्सूनची वाटचाल अरबी समुद्रात अनुकूल वातावरण नसल्यानं सध्या संथ गतीनं सुरू असून मान्सूनची उत्तरी सीमा रत्नागिरी जिल्ह्यातल्या हर्णे बंदरापासून ते सोलापूर रेषेवर स्थिरावली आहे. येत्या 2 ते 3 दिवसात तो राज्याच्या आणखी काही

क्षेत्रात पुढे सरकण्यासाठी परिस्थिती पुन्हा पूरक बनत आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात अद्याप मोठ्या पावसाची प्रतीक्षा कायम असून या भागात केवळ दुपारनंतर विजांच्या कडकडाटासह पावसाच्या हलक्या सरी पडू शकतात. ठळक बातम्या पुन्हा एकदा. एकल माता किंवा एकल पालकांच्या पाल्यांसाठी महाविद्यालयांमध्ये विशेष सोयीसवलती देण्याचा राज्य शासनाचा विचार. केंद्रीय विद्यालयात आगामी वर्षापासून इयत्ता 6वी आणि 9वीच्या वर्गांसाठी त्रिभाषा सूत्रांतर्गत प्रत्येक शाळेत किमान एका तुकडीसाठी संस्कृत भाषा अनिवार्य. नवे लष्कर प्रमुख म्हणून लेफ्टनंट जनरल धीरज सेठ यांच्या नावाची घोषणा. आणि राज्यात मान्सूनची वाटचाल संथ गतीनं, काही जिल्ह्यांना उष्णतेच्या तीव्र लाटेचा इशारा. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.

प्रधानमंत्री फ्रान्स आणि स्लोवाकिया दौऱ्यावर रवाना. भारत इनोव्हेट सोहळ्याचं उद्या करणार उद्घाटन. नवे लष्करप्रमुख म्हणून लेफ्टनंट जनरल धीरज सेठ यांच्या नावाची घोषणा. 5 दिवसांच्या ब्रिक्स कृषी परिषदेची सांगता. आसाममध्ये हवाई दलाचं विमान कोसळून 5 जवान शहीद. आणि राष्ट्रीय ॲथलेटिक्स स्पर्धेत तेजस शिर्षेचा 110 मीटर अडथळ्यांच्या शर्यतीत नवा विक्रम. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी फ्रान्स आणि स्लोवाकिया दौऱ्यावर आज रवाना झाले. देशाच्या धोरणात्मक संकल्पनेत फ्रान्सला विशेष स्थान आहे. आपल्या फ्रान्स भेटीत दोन्ही देशांमधले आर्थिक आणि सांस्कृतिक संबंध अधिक दृढ करण्यावर भर असेल असं त्यांनी या दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे. फ्रान्स भेटीत प्रधानमंत्री उद्या फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यासह दोन्ही देशांमधल्या नवोन्मेष वर्षानिमित्त आयोजित भारत इनोव्हेट्स या सोहळ्याचं उद्घाटन करतील. नंतर प्रधानमंत्री मोदी उद्या 2 दिवसांच्या स्लोवाकिया दौऱ्यासाठी रवाना होतील. तिथं ते स्लोवाकियाचे अध्यक्ष पेलेग्रिनी आणि प्रधानमंत्री फिको यांची भेट घेतील. या दौऱ्यामुळे युरोपीय महासंघासोबतच्या भारताच्या धोरणात्मक भागीदारीला नवीन ऊर्जा मिळेल, तसंच दोन्ही देशांमधल्या द्विपक्षीय संबंधांनाही नवी गती मिळेल असा विश्वास प्रधानमंत्र्यांनी व्यक्त केला आहे. स्लोवाकियाचा दौरा आटोपून प्रधानमंत्री पुन्हा फ्रान्समधल्या एव्हियन इथं परत येतील. तिथं ते 16 आणि 17 जूनला G7 देशांच्या शिखर परिषदेत सहभागी होतील. यानंतर 18 जून रोजी पॅरिस भेटीनं प्रधानमंत्री आपल्या दौऱ्याचा समारोप करतील. तिथं ते फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉ यांच्यासोबत विवाटेक 2026 या आयोजनात सहभागी होतील. युद्धतंत्राच्या बदलत्या परिस्थितीत ड्रोन, उपग्रह आणि रोबोटिक्स यासारख्या आधुनिक तंत्रज्ञानाशी जुळवून घेण्याचं आवाहन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी भारतीय हवाई दलात नव्यानं नियुक्त झालेल्या अधिकाऱ्यांना केलं. हैदराबादमध्ये डुंडीगोल इथल्या हवाई दल अकादमीमध्ये आयोजित 217व्या तुकडीच्या संयुक्त दीक्षांत संचलनाच्या प्रसंगी ते बोलत होते. आधुनिक काळात युद्धपद्धतीत मोठे बदल झाले आहेत आणि अधिकाऱ्यांनी नवीन युद्धप्रणाली आणि रणनीतीबाबत स्वतःला सतत अद्ययावत ठेवलं पाहिजे असं ते म्हणाले. यावेळी संरक्षण मंत्र्यांनी राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीत प्रशिक्षण घेतलेल्या महिला कॅडेट्सच्या पहिल्या तुकडीलाही सेवेत समाविष्ट केलं. शाश्वत शेती, नवोन्मेषी संशोधन आणि तंत्रज्ञान हाच विकसित भारताचा पाया असल्याचं लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी म्हटलं आहे. नवी दिल्ली इथं आयोजित विकसित भारत आणि शेती या विषयावरच्या राष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटन सत्राला त्यांनी संबोधित केलं त्यावेळी ते बोलत होते. 2047 पर्यंत भारताला विकसित राष्ट्र बनवण्याचा प्रवास शेती, शेतं आणि गावांमधून जातो असं ते म्हणाले. विज्ञान आणि संशोधनाचा आधार असलेली शेती ही काळाची गरज असल्याचं ते म्हणाले. कृषी क्षेत्रात दीर्घकालीन समृद्धी आणण्याच्या उद्देशानं आत्मनिर्भर कृषी मॉडेल्स विकसित करण्याकरता शिक्षक, शास्त्रज्ञ, संशोधक, धोरणकर्ते आणि शेतकऱ्यांनी एकत्रितपणे काम करायला हवं असं आवाहनही त्यांनी केलं. सरकारच्या विविध धोरणांमुळे आज भारतात जगातलं 2ऱ्या क्रमांकाचं सर्वात मोठं उच्च शिक्षण जाळं तयार झालं आहे असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी समाजमाध्यमावरच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी गेल्या 12 वर्षात देशात शिक्षण, कौशल्य, नाविन्यता आणि स्टार्टअपची एक नवी संस्कृती निर्माण केली असंही त्यांनी म्हटलं आहे. भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाविरोधात इंडिया आघाडीनं सुरू केलेल्या व्यापक राजकीय आणि वैचारिक लढ्याप्रती मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष वचनबद्ध असल्याचं महासचिव एम ए बेबी यांनी म्हटलं आहे. ते केरळ इथं थ्रिसूर इथं बातमीदारांशी बोलत होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नियंत्रणाखाली असलेल्या भाजपचा पराभव करणं हेच पक्षाचं पहिलं कर्तव्य असल्याचा प्रस्ताव पक्षाच्या याआधीच्या अधिवेशनात संमत झाला होता आणि तेच पक्षाचं धोरण असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. या दृष्टिकोनातूनच काँग्रेससोबत राजकीय मतभेद असले तरी परस्पर सामायिक राजकीय लढा पुढे नेण्यासाठी काँग्रेससोबत सहकार्य करणं आवश्यक असल्याचं पक्षाचं मत आहे असं त्यांनी सांगितलं. मध्य प्रदेशातल्या राज्यसभा निवडणुकीत काँग्रेस उमेदवार मीनाक्षी नटराजन यांचा अर्ज बाद करण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयासाठी कारणीभूत ठरलेली नोटीस तेलंगणातल्या न्यायालयानं रद्द केली आहे. अशावेळी ही निवडणूक रद्द करून पुन्हा निवडणूक घ्यायला हवी असं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटलं आहे. ते आज मुंबईत बातमीदारांशी बोलत होते. या पार्श्वभूमीवर नटराजन यांचा निवडणूक लढवण्याचा अधिकार हिरावून घेणाऱ्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्याविरोधात काय

कारवाई करणार असा सवालही त्यांनी विचारला. नवे लष्कर प्रमुख म्हणून लष्कर उपप्रमुख लेफ्टनंट जनरल धीरज सेठ यांच्या नावाची घोषणा संरक्षण मंत्रालयानं केली आहे. सध्याचे लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी येत्या 30 जूनला सेवानिवृत्त होत असून त्या दिवशीच नवे लष्कर प्रमुख पदभार स्वीकारतील. पुण्याजवळ खडकवासला इथल्या राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीत सेठ यांचं शिक्षण झालं आणि 1986 पासून ते सशस्त्र दल सेवत आहेत. सुदर्शन चक्र या लष्कराच्या व्यूहाचं नेतृत्व त्यांनी केलं आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. ब्रिक्स राष्ट्रे जगाच्या एकूण लोकसंख्येपैकी जवळपास निम्म्या लोकसंख्येचं प्रतिनिधित्व करतात आणि जागतिक कृषी उत्पादनात सुमारे 42% वाटा उचलतात अशी माहिती केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी दिली. ते आज मध्य प्रदेशातील इंदूर इथं आयोजित 5 दिवसीय ब्रिक्स कृषी परिषदेच्या सांगता समारंभात इंदूर जाहीरनामा एकमतानं स्वीकारण्यात आल्यानंतर बोलत होते. इंदूर जाहीरनामा हा केवळ कराराचा दस्तऐवज नसून तो ब्रिक्स राष्ट्रांच्या सामूहिक इच्छाशक्तीचं आणि सामायिक जबाबदारीचं प्रतीक आहे असंही ते म्हणाले. शेवटच्या दिवशी या जाहीरनाम्यात अन्नसुरक्षा, शेतकरी कल्याण, हवामानपूरक शेती, कृषी व्यापार आणि डिजिटल शेती याबाबतच्या महत्त्वपूर्ण निर्णयांची रूपरेषा मांडण्यात आली. भारतीय हवाई दलाच्या AN-32 या मालवाहू विमानाचा आसाम इथं आज सकाळी अपघात झाला. यात हवाई दलाचे 5 जवान शहीद झाले. स्क्वॅड्रन लीडर प्रशांत सिंग, फ्लाईट लेफ्टनंट शुभम कुमार, सर्जन जितेंद्र शर्मा, अग्निवीर खेमराम कुमावत आणि दानिश आलम अशी त्यांची नावं आहेत. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी या घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. या जवानांचं धैर्य आणि देशसेवा सदैव स्मरणात राहील असं ते म्हणाले. हवाई दलानंही जवानांच्या मृत्यूबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. या अपघाताचं कारण शोधण्यासाठी एका चौकशी समितीची स्थापना करण्यात येणार असल्याचं हवाई दलानं सांगितलं. महाराष्ट्रात लातूर नांदेड महामार्गावर चाकूर तालुक्यातील अलगरवाडी पाटीजवळ काल झालेल्या अपघातात 3 जणांचा जागीच मृत्यू झाला तर इतर 2 जण गंभीर जखमी झाले. कंटेनर कार आणि दुचाकी यांच्यात झालेल्या या अपघातात दुचाकीवरील 2 जणांचा तर कारमधील 1 लहान मुलाचा जागीच मृत्यू झाला. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांची प्रकृती गंभीर आहे. राष्ट्रीय चाचणी संस्थेनं परीक्षा अधिकाऱ्यांच्या क्षमतावृद्धीसाठी परीक्षा कर्मयोगी हा कार्यक्रम राबवण्याची घोषणा केली आहे. संस्थेच्या वतीनं घेतल्या जाणाऱ्या परीक्षांशी संबंधित यंत्रणांची क्षमता वाढवणं, प्रक्रियात्मक अनुपालन तसंच परीक्षा केंद्राच्या बाबतीतलं उत्तरदायित्व यात सुधारणा घडवणं, कार्यक्षमतेत सुधारणा घडवणं तसंच ऑफलाईन स्वरूपात होणाऱ्या लेखी परीक्षा सुरळीतपणे पार पाडल्या जातील याची सुनिश्चिती करणं या उद्देशानं हा कार्यक्रम राबवला जाणार असल्याचं संस्थेनं म्हटलं आहे. इराणनं अणुऊर्जेचा नागरी वापरासाठीचा कार्यक्रम राबवायला हरकत नसल्याचं ट्रम्प प्रशासनानं म्हटलं आहे. इराणबरोबरच्या अणुकरारात तसंच कलम समाविष्ट करायला हरकत नाही, मात्र त्यापूर्वी इराणला अण्वस्त्र तयार करता येणार नाही अशा रीतीनं तिथल्या पायाभूत सुविधा नष्ट केल्या पाहिजेत अशी अट अमेरिकेनं घातली आहे. पाकिस्तानव्याप्त जम्मू आणि काश्मीरमधलं आंदोलन आता तीव्र झालं आहे. इस्लामाबाद प्रशासन या भागावर थेट ताबा मिळवणार अशी भीती लोकांना वाटत आहे. पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी आंदोलकांसोबत चर्चेचा प्रस्ताव ठेवला पण जॉईंट आवामी ॲक्शन कमिटीनं हा प्रस्ताव धुडकावून लावला आहे. पंजाबमधल्या गुरु नानक स्टेडियमवर सुरू असलेल्या इंडियन ॲथलेटिक्स सिरीज 9 या स्पर्धेत छत्रपती संभाजीनगरच्या तेजस शिर्षे यानं आज पुरुषांच्या 110 मीटर अडथळ्यांच्या शर्यतीत नव्या राष्ट्रीय विक्रमांची नोंद केली. तेजसनं केवळ 13 सेकंद 27 मिलिसेकंदात हे अंतर कापलं. त्यानं यापूर्वीचा 13 सेकंद 41 मिलिसेकंदाचा स्वतःचा जुना राष्ट्रीय विक्रम मोडला. या कामगिरीमुळे तेजस याच वर्षी होणार असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेसाठीही पात्र ठरला आहे. या हंगामातली आशियाई खेळाडूंमधली पुरुषांच्या 110 मीटर अडथळा शर्यतीतली ही 6वी सर्वात वेगवान वेळ ठरली आहे. धर्मशाला इथं भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातला पहिल्या 1 दिवसीय क्रिकेट सामन्यात अफगाणिस्ताननं भारतासमोर विजयासाठी 195 धावांचं लक्ष ठेवलं आहे. पावसाच्या व्यत्ययामुळे 25 षटकांच्या केलेल्या या सामन्यात भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री फ्रान्स आणि स्लोवाकिया दौऱ्यावर रवाना. भारत इनोव्हेट सोहळ्याचं उद्या करणार उद्घाटन. नवे लष्कर प्रमुख म्हणून लेफ्टनंट जनरल धीरज सेठ यांच्या नावाची घोषणा. 5 दिवसांच्या ब्रिक्स कृषी परिषदेची सांगता. आसाममध्ये हवाई दलाचं विमान कोसळून 5 जवान शहीद आणि राष्ट्रीय ॲथलेटिक्स स्पर्धेत तेजस शिर्षेचा 110 मीटर अडथळ्यांच्या शर्यतीत नवा विक्रम. याबरोबरच आकाशवाणी

आकाशवाणी मुंबई एफएम रेनबो वाहिनी 107.1 मेगाहर्ट्ज आणि न्यूज ऑन एआयआर या ऍपवर वंदन या कार्यक्रमात मी रश्मी आंबेडकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. सगळ्यांना नमस्कार. सुप्रभात. 8 वाजेपर्यंत आपण एकमेकांच्या बरोबर असणार आहोत. आत्ता वंदनमध्ये आपल्याच बद्दलची काही निरीक्षणं म्हणण्यापेक्षाही आपली ध्यान ही मालिका सुरू आहे. ध्यान या सिरीजमध्ये बोलत असताना आपल्यामध्ये जे बदल घडून येत असतात, आपल्याला जो अनुभव येतो, त्यावर विचारवंतांनी काही विधानं केली आहेत, सांगितलेलं आहे, त्याच्याबद्दल आपण बोलतो. तलावाजवळचं एखादं छानसं मंदिर, त्याबद्दल आपण आजच्या वंदनमध्ये बोलणार आहोत. ती एक छोटीशी सिरीज आपण सुरू केली आहे. 6:05 रेनबो फंडेचा पूर्वार्ध आणि त्यानंतर उत्तरार्ध असेल. भरगतचा कार्यक्रम, छान छान गीतं आहेत. सुरुवातीला या एका तासामध्ये भक्तिरचना आपण ऐकणार आहोत. सुरुवात करूया सुंदरशा रचनेने आणि त्यानंतर आज कोणत्या गोष्टीबद्दल आपण बोलणार आहोत, जे हळूहळू कायमस्वरूपी असं म्हणूया आपण, तो एक प्रवास आहे, या गोष्टीबद्दलचा, त्याबद्दल बोलूया.

वंदन या कार्यक्रमात आज आपण बोलणार आहोत अशा एका गोष्टीबद्दल जी साध्य करण्यासाठी कदाचित कायमस्वरूपी ती प्रक्रिया सुरू असते. आपल्या भावना स्थिर ठेवणं, आपल्या भावनांवर आवर घालणं असं मी म्हणत नाही, कारण ती गोष्ट फार वेगळी होते काही जणांच्या बाबतीत की भावनांवर जितका जास्त आवर घालतात मंडळी तितक्याच त्यांच्या भावना मनातल्या मनात राहतात आणि मग नंतर कधीतरी त्यांचा उद्रेक होतो, असंही काही जणांच्या बाबतीत होतं. त्यामुळे आज आपण बोलत असताना भावनांना स्थिर ठेवणं हे म्हणायला गेलं तर सहज शक्य आहे आणि म्हणायला गेलं तर त्याच्यासाठी प्रचंड मेहनत लागते. आपल्यापैकी बऱ्याच जणांचा हा अनुभव असेल की स्वतःच्या भावनांना स्थिर ठेवणं ही किती कठीण गोष्ट कधी कधी असू शकते, कारण मुळातच आपण भावनिक सगळे असल्यामुळे, इमोशन्स हा आपला पाया असल्यामुळे मानवी स्वभावाचा, त्या स्थिर ठेवणं हे खरंच खूप महत्त्वाचं असतं. एके ठिकाणी असं म्हटलंय की जेव्हा आपण आपल्या मनात येणाऱ्या वाईट किंवा नकारात्मक गोष्टी, नकारात्मक भावना ह्या जेव्हा स्वीकारतो तेव्हा आपोआपच त्या दूर करण्याचं सामर्थ्य किंवा त्या दूर करण्याच्या वाटेवर आपला प्रवास सुरू झालेला असतो, असंही म्हटलं जातं. त्यामुळे भावना स्थिर ठेवून पुढे जाणं किती महत्त्वाचं आहे त्यावर विचारवंत काय म्हणतात ते आजच्या कार्यक्रमामध्ये आपण ऐकणार आहोत, आणि अर्थातच त्याच्याबरोबर छान छान भक्तिरचना असणारच आहेत. दोन रचना ऐकूया आणि मग भावना स्थिर ठेवण्याबद्दल बोलूया.

वंदन या कार्यक्रमामध्ये आपण भेटलो आहोत 107.1 MHz आकाशवाणी मुंबई FM रेनबो वाहिनी आणि न्यूज ऑन AIR या ॲपवर. आज आपल्या बरोबर मी रश्मी आंबडेकर आणि आपल्या भावना स्थिर ठेवण्याबद्दल आपण बोलतो आहोत. एके ठिकाणी एका विचारवंताने इतकं म्हणजे आपल्या मनातलं सांगितलंय की प्रत्येक क्षण ही आपली निवड असते. मग त्या क्षणाला जे आपल्याला वाटत असेल ते, म्हणजे कधी कधी आपण उद्विग्न झालेलो असतो, कधी कधी खूप आनंदी असतो, कधी कधी कंटाळा येतो, कधी कधी असं वाटतं की खूपच आपल्यामध्ये उत्साह आहे, काही वेळेला असं वाटतं की काहीतरी करायचं आहे सगळ्यांसाठी, काही वेळेला काहीच करावंसं वाटत नाही. या सगळ्या ज्या भावना असतात आपल्या मनातल्या, त्यातल्या कुठल्या भावनेला त्याची कुठली निवड करायची, कोणत्या भावनेची, ही आपली वैयक्तिक आपली निवड असू शकते. आणि जी निवड आपण करतो त्याप्रमाणे पुढचे काही क्षण किंवा पुढचे काही तास, अख्खा दिवस कसा जाणार आहे ते आपण ठरवत असतो. आणि आपल्याला असं वाटत असतं की अरे परिस्थितीमुळे असं होतंय का, त्याचाही परिणाम होऊ शकतो, पण बऱ्याचदा ती आपली चॉईस असते, ती आपण निवड केलेली असते की आत्ताचा क्षण मला कसा घालवायचा आहे. आणि अशा वेळेला ध्यान किंवा मेडिटेशन केल्यानंतर या भावना स्थिर होण्यासाठी खूप मदत होते. आणि आपल्यापैकी बऱ्याच जणांचा हा अनुभव असेल की इतर वेळेला ज्याला स्पाईक आपण म्हणतो ना, की तीव्रपणे काही गोष्टी व्यक्त करतो आपण की छे केवढा कंटाळा आलाय, असं आपण जे मनातल्या मनात खूप मोठ्याने म्हणत असतो किंवा आपल्या अगदी चेहऱ्यावर कळून येत असतं की चार लोकांमध्ये आपण बसलोय, आपल्या आवडीची माणसं आहेत, तरी सुद्धा आपल्या चेहऱ्यावर दिसून येते की आत्ता मला इथे नाही राहायचंय. आणि मग प्रत्येक जण किंवा काही काही जण येऊन विचारतात की काय झालंय तुला, आपण आपलं सांगत असतो काही नाही काही नाही काही नाही, पण आपला चेहरा सगळं सांगत असतो. ह्या भावना स्थिर होण्यामध्ये किंवा ह्या भावना स्थिर करण्यामध्ये ध्यान किंवा मेडिटेशन आपल्याला खूप आपली साथ कायम देत असतं. आता ध्यान आणि मेडिटेशन कशा पद्धतीचं, आत्ता जे मी म्हटलंय त्याच्यात छान मोठा लांब दीर्घ श्वास घेणं हे सुद्धा ध्यानाचं एक स्वरूप मानलं जातं. त्याच्याबद्दल आत्ता जे लागू होत आहे ते मी सांगते. अजून कोणत्या कोणत्या गोष्टी याच्यामध्ये येतील सांगणार आहे, पण ह्या गीतांनंतर.

माणिक वर्मा यांच्या स्वरात ही रचना आत्ता आपण ऐकलीत आणि आतापर्यंत ज्या ज्या श्रोत्यांचा सहभाग आपल्या कार्यक्रमामध्ये झाला आहे त्यांच्याबद्दल सांगते. विक्रम आठवले, मधुसूदन जोशी, मंगेश जोशी, विठ्ठल मसळेकर, शिरीष बेलसरे, नित्यानंद पाटील, सुधीर दत्त मुणगेकर, अनिल गावडे, वृंदा जाधव, जयेंद्र शहा, संजय सिंग राजपूत, प्रमोद कारखानीस, रवींद्र शेणॉय, एन एम पाटील, श्रीपाद जोशी, गौतम भिंगारडे, आनंद मोकाशी, किशोर पाटील. आपल्याला मेसेज आहे रत्नाकर नातू यांचा. सुरेश बावकर, चंद्रशेखर भाटवडेकर, वैष्णवी खुटले, श्रुती भावे, मधुसूदन आठवले, महेंद्र चव्हाण, किशोर पेडणेकर, कृष्णानंद कामत, मंगेश म्हात्रे, भालचंद्र जोशी, नीलांबरी कुलकर्णी, बबन ढगे, स्मितान विवेक नेवाळकर, प्रज्ञा मानकामे, मीता, गोपाळ मेढेकर, पंकज मोहोड, हरिश्चंद्र पाटील, अशोक शिंत्रे. त्यानंतर आपल्याला मेसेज आहे अनिल आणि रेखा काळे यांचा. संजीव भुरे, चैतन्य अत्रे, आपल्याला शैलेंद्र आणि सोनल मेंढेकर यांनीही मेसेज केलेला आहे. या सगळ्या मंडळींनी आत्तापर्यंत कार्यक्रमात सहभाग नोंदवला आणि हे सगळे आपल्याशी जोडलेले राहणार आहेत आज दिवसभर वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये. मी जेव्हा एखादी गोष्ट विचारीन तेव्हा जेव्हा आपल्याला सहभाग नोंदवायचा असेल पुन्हा तेव्हा जरूर सांगा. पण आता ह्यानंतर मात्र जे नव्याने आपले श्रोते जोडले जातील त्यांच्याविषयी मी सांगणार आहे. ज्या आपल्या श्रोत्यांचा नावाचा उल्लेख केला आहे त्यांनी धन्यवाद रश्मी, धन्यवाद आमचा उल्लेख केल्याबद्दल. हे तुमचे धन्यवाद माझ्यापर्यंत न टाईप करता सुद्धा खऱ्या अर्थाने पोहोचतात. जसे आपल्यापैकी बरेचसे श्रोते असे आहेत जे नित्य नेमाने कार्यक्रम ऐकत असतात पण ते कोणत्याही प्रकारे मेसेज किंवा फोन कॉल्स करत नाही, तरी त्यांच्या भावना किंवा त्यांना काय म्हणायचं आपल्या कार्यक्रमाबद्दल, शुभेच्छा त्यांच्या, सदिच्छा आपल्यापर्यंत पोहोचतच असतात. त्यामुळे धन्यवाद हे मला मनापासून दिलेले असेच पोहोचतात, ते परत टाईप करायची खरंच काही गरज नाही. आपण त्यापेक्षा वेगवेगळ्या विषयांवर जे जे आपण बोलणार आहोत त्यासाठी बोलूयात. ईश्वरदास शेट्टी, बाळकृष्ण पाटील, गजानन खरे, संदेश मेळेकर, राजाराम कोर, मंगेश म्हात्रे, त्याच्यानंतर आपल्याला मेसेज आहे प्रशांत मराठे, प्रिया फाटक या सगळ्या मंडळींचा.